0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 23 जून. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हेतू शुद्ध ठेवावा. माणसानं शुद्ध हेतू ठेवण्याचा प्रयत्न करावा. हेतू शुद्ध असला की स्वाभाविकच कृती त्याला अनुरूप होऊ लागते आणि प्रगतीला मदत होते. हेतू हा विहिरीत असणाऱ्या झऱ्याप्रमाणे, झरा गोड पाण्याचा असला म्हणजे विहिरीचं पाणी स्वाभाविकच गोड असतं. म्हणून हेतू शुद्ध ठेवण्याची दक्षता घ्यावी आणि त्याकरता रामाची प्रार्थना करावी. माणसाला देहरक्षणापुरतं अन्न, वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा नाही. नको दैन्य वाणे जिणे भक्ती उणे, हेच रामरायाजवळ मागावं. पर्वकाळात भगवंत कामधेनूचा अवतार घेऊन येतो. जे ज्याला पाहिजे ते तो देतो. पर्वकाळात सज्जन तसंच दुर्जनसुद्धा आपली कामं करून घेतात. जारण मारण ही देखील पर्वकाळात शीघ्र साध्य होतात. आपण मात्र भगवंताचं कसं भाव हेच पाहायला पाहिजे. शुभेच्छा धरावी, भावना जागृत करावी. काहीही कर पण भगवंता तुझा विसर पडू देऊ नकोस, असं भगवंताजवळ मागावं. आजपर्यंत कळत न कळत जे पाप झालं असेल ते नाहीसं कर, पुढं पुन्हा नाही करणार असं म्हणावं. म्हणजे मागची सगळी पापं नष्ट होतात. ज्याला विषयाची गोडी असते त्याला नाही परमार्थाची गोडी लागत. नरकातल्या किड्यांना किळस येत नाही. विषयी लोक प्रपंचामध्ये रंगून जाऊन साधूसंतांची निंदा करतात. त्यांना मीच काय तो एक शहाणा मोठा असा अभिमान असतो. पण त्यांच्यापेक्षा लक्षावधी शहाणे आणि श्रीमंत जगात आहेत हे ते जाणत नाहीत. ते खालच्या लोकांकडे पाहतात आणि त्यांच्याहून मी श्रेष्ठ आहे असं म्हणतात. माझं चुकतं आहे एवढं कळलं तरी चालेल. विषयी लोकांना मला कुठं दुःख आहे असं वाटतं. पण दारूप्रमाणं विषयाची धुंदी उतरली म्हणजे मग पश्चाताप होतो. देव आहे असं खऱ्या अर्थानं वाटणारे जगामध्ये थोडेच असतात. सद्विचार आणि सद्बुद्धी ही प्रत्येक माणसाला याच जन्मात भगवंताकडं नेण्यासाठी आहे. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे. तापानं आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असं वाटत असतं. पण नुसत्या वाटण्यानं काही तो येत नाही, त्यासाठी डॉक्टरचं औषध घ्यावं लागतं. तसं ज्याला भगवंताचं प्रेम यावं असं वाटतं त्यांना नाम घेणं हेच एक औषध घ्यावं. भगवंताचं प्रेम एकदा चिकटलं की त्याच्या आड दुसरं काही येत नाही. खाणीतल्या दगडामध्ये जसं सोनं असतं तसा आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडातली माती अनेक चाळण्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोनं हाती लागतं. त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो. आपण मीपणानं मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रगट होतो. शुद्ध असावे आचरण तसेच असावे अंतःकरण, त्यात भगवंताचे स्मरण, हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

निरूपणकार पद्माकर देशपांडे। भाग 174वा, दशक 13वा, समास दुसरा, सारा सार निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। ज्याचं निरसन व्हायचं होतं ते निरसन झालं, चंचल होतं ते तितकं निघून गेलं, निश्चल असं परब्रह्म उरलं तेच सार। आठवा देह मूळ माया अष्टकाया निघून गेल्या, साधू कृपाळपणे उपाय सांगतात। सोहम हंसः तत्त्वमसि, ते ब्रह्म तू आहेस। विचार केला असता अशी स्थिती सहजपणे लाभते। साधक वेगळा राहून ब्रह्म पाहू गेला तर वृत्तीच्या व्यक्ती त्याला शून्यत्वाची प्राप्ती होईल असा धोका असल्याने सारासार विचार अत्यंत लक्षपूर्वक केला पाहिजे। ब्रह्म हे तापत नाही किंवा थंड होत नाही, उजळत नाही किंवा काळवंडत नाही, निवळत नाही किंवा ढवळत नाही, ते दिसत नाही, भासत नाही, उपजत नाही, नष्ट होत नाही, ते येत नाही, जात नाही, ते भिजत नाही, वाळत नाही, ते विजत नाही, जळत नाही, ज्याला कुठेच नेता येत नाही ते परब्रह्म असतं। ते सगळीकडे जिथे दृश्य भास नाही सा होतो तिथे ते दिसतं। अशा प्रकारे साधू ऐक्यता पावतो। निर्विकल्पत्वाच्या जाणीवेशिवाय जो निर्विकल्पात मरून जाईल तोच संत ओळखावा। इतर सगळे भ्रमरूपी असंत, खोटं सोडून खरं घ्यावं तरच त्याला परीक्षवंत म्हणावं। असार सोडून सार घ्यावं, जाणता जाणता जाणीव जाते, आपली वृत्ती तद्रूप होते, असे आत्मनिवेदन भक्ती आहे। वाच्यांशाद्वारे भक्तिमुक्ती बोलावी, लक्षांशाद्वारे तद्रूपता निवारण करावी। विवरण करतानाही मीपणाचाही लय होत जावा, त्याला तद्रूपता म्हणतात। तद्रूप छिद्रूप आणि तद्रूप सद्रूप सस्वरूप म्हणजे आपले रूप। आपलं रूप म्हणजे तत्व निरसन झाल्यावर उरलेलं अरूप। इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे सारा सार निरूपण नाम समास द्वितीय समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 13वा, समास 3रा, उभारणी निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्म घन आणि पोकळ आकाशाहून विशाल, निर्मळ निश्चल निर्विकार आहे। कित्येक काळ जेव्हापासून भूगोल सुरू झाला त्या भूगोलाचं मूळ सावधपणे ऐका। परब्रह्म निश्चल असताना तिथे एकोहम बहुश्याम हा चंचल संकल्प उठला, त्याला आदि नारायण म्हणतात। मूळ माया जगदेश्वर त्यालाच षडगुणेश्वर म्हणजे ऐश्वर, धर्म, यश, श्री, ज्ञान आणि विज्ञान यांचा ईश्वर असं म्हणतात। तिथे अष्टधा प्रकृतीचा विचार पहा, अलीकडे गुणक्षोभिणी, तिथे त्रिगुणांनी जन्म घेतला, तिथून ओंकाराची मांडणी जाणावी। अकार उकार मकार तिने मिळून ओंकार झाला, त्याच्यापुढे पंचभूतांचा विस्तार विस्तारला आहे। अंतरात्म्याला आकाश म्हणावं, त्याच्यापासून वायूचा जन्म झालेला आहे, वायूपासून तेजाचा जन्म, वायूच्या योगाने वन्ही उष्ण होऊन पेटतो, त्यातून सूर्यबिंब प्रगटतं, जो वारा शीतल वाहतो त्याच्यातून जल निर्माण होतं, ते जल गोठून भूगोल निर्माण होतो, त्या भूगोलाच्या पोटामध्ये अनंत कोटी बीज निर्माण होतात। पृथ्वी आणि पाण्याचे भेट झाल्यावर अंकुर निघतात। पृथ्वीवर नाना वेली, नाना रंग, पत्र, पुष्पांचे तरंग, नाना स्वाद आणि मग नंतर फळं झाली। पानं, फुलं, फळं, नाना वर्ण, नाना रसा धान्य अन्न तिथून निर्माण झालं। अन्नापासून रेत निर्माण झालं, त्यापासून प्राणी निपजले, अशी ही उत्पत्तीची रोकडी प्रचिती आहे। अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज या सगळ्यांचं बीज पृथ्वी आणि पाणी हे आहे। अशा प्रकारे सृष्टीरचनेचं नवल आहे। चारे खाणी, चारे वाणी, 84 लक्ष जीव योनी, तिन्ही लोक पिंड ब्रह्मांड निर्माण झाले। मूळचीच अष्टधा प्रकृती हे सगळ्यांचं जीवन आहे। सगळं पाण्यापासून जन्माला आलं, पाणी नसलं तर सगळे प्राणी मरण पावतील, हे अनुमानाचं बोलणं नाही, याचा प्रत्यय घ्यावा, वेदशास्त्र पुराणांचा प्रत्यय घ्यावा असं समर्थ सांगत आहेत। ही उभारणी कशी झाली याची अधिक माहिती ऐकूया पुढील भागामध्ये।

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

सुजन हो, आणखी काही दंभ प्रकारांचं वर्णन श्री संत एकनाथ महाराज करतात. नाथ म्हणतात, धन लोडावया कारणे टिळे माळा मुद्रा धारणे, धनेच्छा उपदेश देणे या नाव जाणणे दीक्षा दंभो. दया पासोनी होय अर्थ प्राप्ती, ते समर्थ शिष्य आवडती, दीन शिष्या ते उपेक्षती, हे दांभिकल्ले दे गुरुद्वा. गुरुपदेशे शिकोनी युक्ती, स्वये ज्ञानाभिमाना येती, गुरुदे मानी प्राकृत स्थिती, तो ही निश्चिती दांभिको. अहम ब्रह्म हे ही स्फूर्ती, न साहे जेथ स्वरूप स्थिती, तेथ मी ज्ञाता हे धोंगडी युक्ती, न स्फुरे निश्चिती सूक्ष्म दंभे. नवल दंभाचे कवतिक आम्ही

दंभे नाडीले संन्यासी लौकिक राखणे पडे त्यासी ज्या लागी मुंडिले शिसी त्या अर्थासी विसरले असं एकनाथी भागवतामध्ये म्हटलेलं आहे. असे दंभ प्रकार अनेक आहेत. एके ठिकाणी निस्पृह दंभ या नावाचा आणखीन एक प्रकार सांगितलेला आहे आणि तो दंभापेक्षा श्रेष्ठ म्हटलेला आहे. जपदंभात तपोदंभा ज्ञानदंभात तथैव च सर्वे निस्पृह दंभस्य कलान्नार्हन्ति षोडशीम्. जपदंभ तपोदंभ ध्यानदंभादी अनेक दंभाचे प्रकार आहेत पण ते सगळे निस्पृह दंभाच्या 16व्या अंशाचीही बरोबरी करू शकत नाहीत. अंतःकरणामध्ये धन विषय इत्यादी स्पृहा असून देखील त्या मुळीच नाहीत असं विरक्तीत सोंग दाखवणं हे निस्पृह दंभाचं स्वरूप आहे. दावनी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा या दंभानं अनेक लोक भोळ्या जनतेला भुलवत असतात. असा हा दंभ भगवत भक्तीला अत्यंत विरोधी आहे. तो चित्त मलिन करणार आहे. इत भावे तरी दंभ दूरी ठेवा चित्त शुद्धी सेवा देवाची हे असं संत तुकाराम

सुजनहो या सूत्रामध्ये अभिमान दंभादिकम असं आदिपद आहे. हे सगळं भगवत भक्तीला प्रतिकूल अशा विकारांचे द्योतक पद आहे. आदि या पदानं काम क्रोध मद मत्सर द्वेष लोभ दर्प बल परिग्रह इत्यादी अनेक प्रकार निर्देशिले आहेत आणि हे सगळे भगवत भक्तीला प्रतिकूल आहेत. भक्त श्रेष्ठ प्रल्हाद या विकारांपासून साधक भक्ताची किती हानी होते हे सांगतो. प्रल्हाद म्हणतो, इंद्रिय आणि मन प्राण आत्मा धर्मो धृतीर्मतीही री श्री तेज स्मृती सत्यम यस्य नश्यन्ति जन्मना. असं श्रीमद भागवत सातव्या स्कंधामधील 10व्या अध्यायातील 8व्या श्लोकामध्ये महर्षी वेदव्यासानी उद्धृत केलेलं आहे. कामाच्या उत्पत्तीमुळं इंद्रिये मन प्राण देह धर्म धैर्य सारासार विवेक लज्जा ऐश्वर प्रताप स्मृती आणि सत्य ही सगळी नाहीशी होतात. किंबहुना भगवान केवळ भक्तीनेच संतुष्ट होतो. अन्य सांसारिक महत्वाच्या गोष्टी त्याच्या प्राप्तीत अकिंचित कर आहेत असं भक्त प्रल्हाद म्हणतो.

आय भक्त प्रल्हाद म्हणतो, मला वाटत अभिमानाची स्थान जी धन कुलीनता रूप तप विद्या ओज तेज प्रभाव बल पौरुष बुद्धी आणि योग हे सगळे गुण परमपुरुष भगवंताला संतुष्ट करण्यासाठी समर्थ नाहीत, पण केवळ भक्तीनं हा भगवान गजेंद्रावर देखील संतुष्ट झाला होता. व्याधस्य चरणं ध्रुवस्य च वयो

अधमः सुजनः शिकारी व्याधाचं आचरण ध्रुवबाळाचं वय गजेंद्र हत्तीचं जनावर शरीर आणि अविद्या विदुराचं दासीपुत्र असणं कुबजेचं त्रिवक्र शरीर अर्थात व्यंग असणं आणि सुदाम्याचं निर्धन असणं या कसल्याच उणीवा ध्यानी न घेता तो माधव म्हणजे लक्ष्मीपती श्रीहरी केवळ भक्तिभावावरच संतुष्ट असतो. धन संपत्ती पद प्रतिष्ठेचा इथं काही

सृजन हो, सर्वस्वाचा त्याग केला पण अभिमान जर टाकला गेला नाही तर तो त्याग व्यर्थ आहे. किंबहुना त्यागाचाही अभिमान धारण करू नये. भगवत शरणागती हे श्रेष्ठ आणि अंतिम साधन आहे. खरी शरणागती अभिमान त्यागाविना होऊ शकत नाही. अभिमान हृदयामध्ये बाळगून शरणागत होणं किती बाधक आहे हे भगवान श्री कृष्णांनीच भक्तवर्य उद्धवाला पटवून सांगितलेलं आहे. भगवान म्हणतात, सांडूनी कुळाचे उंचपण, सांडूनी जातीचा अभिमान, सांडूनी आश्रमाचे श्रेष्ठपण, मजलागी शरण रिगावे. सर्व त्यागाचे त्यागिले पण, उद्धवा तुझ मी सांगेन खूण, सर्व सांडावा अभिमान, हे मुख्य लक्षण त्यागाचे. तिळभरी राखोनी अभिमान, जरी मदरी गसी शरण, तरी माझी प्राप्ती नव्हे जाण, अभिमान विघ्न प्राप्तीसी. असं एकनाथी भागवतामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. परमार्थामध्ये अभिमान त्यागाला किती महत्व आहे हे भगवान स्वतःच इतक्या अट्टहासानं अभिमान त्यागाचं महत्व पटवून देत आहेत. त्यावरून पटण्यासारखं आहे आपल्याला. श्रीहरीला प्रिय असणाऱ्या भक्तांची लक्षणं सांगितली जातात, त्यामध्ये निरभिमानता हे एक श्रेष्ठ लक्षण सांगितलं आहे. नवयोगेश्वर जनक संवादामध्ये म्हटलेलं आहे, न यस्य जन्म कर्मभ्याम न वर्णाश्रम जातीभिः सज्जते स्मिन्नहं भावो देहे वैस हरे प्रिया. असं एकनाथी भागवतामध्ये वर्णन आहे. याचा अर्थ असा, आपला जन्म कर्म वर्ण आश्रम किंवा जाती यामुळे ज्याची देहाच्या ठिकाणी अहम बुद्धी उत्पन्न होत नाही तोच भक्त हरीला प्रिय होतो. संत एकनाथ महाराज त्यावर म्हणतात, समूळ देहाभिमान झडे तो देही जी देवासी आवडे, ते भक्त जाण वाडे कोडे लढे वाडे हरीचे. या संदर्भामध्ये एका भक्ताचे उद्गार मननीय आहेत. तो भक्त म्हणतो, नाहं विप्रो न च नरपतिर् नापि वैश्यो न शूद्रो, नाहं वर्णी न

गोपीर भरतु पद कमलोर दास दासानुदास असं पद्यावलीत उद्धृत केलेलं आहे. याचा अर्थ असा आहे, तो फक्त म्हणतो मी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र यापैकी कोणी नाही. तसंच ब्रह्मचारी ग्रहस्थ वानप्रस्थ संन्यासी या आश्रमाचाही माझा संबंध नाही, तर निखिल परमानंद सागर स्वरूप श्री गोपालकृष्णाच्या चरणाच्या दासांच्या दासांचा मी दास आहे. केवढी निरभिमानता आहे ही. या अवस्थेमध्ये अभिमान दंभादिकांचा लेश तरी राहील काय? तर असं आहे हे 64वं नारद भक्ती सूत्र, अभिमान दंभादिकं त्याज्यम. तेव्हा सुजन हो, अशी अभिमान दंभादी दोषरहित निश्चिम भक्ती आपल्याही मनामध्ये नित्य नांदो, हीच प्रभुचरणी प्रार्थना.

हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाच क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर धुंडा महाराज मठ उत्पाद गल्ली पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

बरायदर श्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सगळ्यांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोतेहो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजले, आज मंगळवार. जाणून घेऊया आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांविषयी. श्रोतेहो, रूपरेषांतर सकाळी 7:05 दिनविशेष आपण ऐकू शकाल. सकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम पण लक्षात कोण घेतं. संवाद साधलाय डॉक्टर विनीता परांजपे यांनी. सकाळी 8 आपण ऐकणार आहात या सुखानुया हा कार्यक्रम. सादर करते विश्वास देशपांडे. 10:20 ओव्हरव्यू बातमीपत्र. सकाळी 11:05 वृत्तीची निवृत्ती हा कार्यक्रम. सादर करत्या कविता गायठणी. दुपारी 12:30 अर्थविश्व हा कार्यक्रम. संवादक प्रमोद पुराणी. दुपारी 1 आपण ऐकणार आहात कार्यक्रम दिल ने पुकारा. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत. सादर करत्या प्रांजली आफळे. 2:00 दुपारी आपण ऐकणार आहात कार्यक्रम अजिंक्य मी. संवाद साधलाय अरुण सूर्यवंशी यांनी. दुपारी 3:00 मैत्रकट्टा. संध्याकाळी 4:00 नाट्यसंगीत. संध्याकाळी 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोतेहो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण ऐकणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज दिनांक 23 जून. आजच्या दिवशी 1935 साली मराठी लेखक राम कोलारकर यांचा जन्म झाला होता. त्यासोबतच मराठीतील ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांचाही आज जन्मदिवस आहे. आजच्याच दिवशी 1716 साली बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे यांचे निधन झाले होते. 1980 साली भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न व्ही गिरी यांचे देखील निधन झाले होते. तर हे होते आजचे काही दिनविशेष. आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींना. संध्याकाळची वेळ म्हटलं आणि त्यातही एकटं बसलं ना की मन कातर उदास होतं. माझा नाही, मला वाटतं आपल्या सगळ्यांचाच हा अनुभव आहे, खरं ना? आणि त्यातही मग गूढवादी कवी ग्रेस यांच्या संध्याकाळच्या कविता हा संग्रह हातात असला की मग तर उदासपण आणखीच वाढतं. त्या दिवशी असंच झालं. ग्रेस यांच्या कवितांचा संग्रह चाळत होते आणि हरवले ते गवसले, गवसले ते हरवले, जगण्याच्या वाटेवर काही असेच घडले. भेटले ते दुरावले, दुरावले ते भेटले, या ओळींवर डोळे खिळून राहिले आणि मन तिथंच अडकून बसलं. वाचता वाचता माझा प्रवास मात्र कवी ग्रेस यांच्या अनुभवापेक्षा उलट्या दिशेने सुरू झाला. मित्रमैत्रिणींनो, का माहित आहे? अहो, जगण्याच्या वाटेवरच्या अनेक गोष्टींनी मनाचं घर आजही सोडलं नाही, पण पुन्हा मात्र त्या कधीच गवसल्या नाही आणि पुढं कधी गवसणारही नाहीत. बदलत्या काळाच्या प्रवाहात हरवल्या त्या वस्तू, ते अनुभव हरवलेच. फक्त आठवांच्या रूपात मनातल्या मनात डोकं अनेकदा वर काढतात त्या गोष्टी आणि मग मलाच गतकाळात घेऊन जातात आणि हळूहळू अनेक आठवणींच्या लढी अलगत मनामध्ये उलगडू लागतात हरवलेल्या आणि आता न गवसणाऱ्या गोष्टींच्या. आजकाल मुलं बघा, आपापल्या स्वतंत्र खोलीमध्ये आपली स्पेस सदैव जपत असतात. ती घरात असली की दारं बंद आणि घराच्या बाहेर गेली की त्यांच्या खोलीची दारं उघडी. खरं की खोटं, तुमचाही हाच अनुभव आहे ना? अहो, तासन तास स्क्रीनच्या समोर एकटेच बॅटल रॉयल, ग्रॅनी, ब्लू लेव्हल, मोमो चॅनेल, फाईट फाय फायर फाईट, ढगाडनी धोंडे, अहो नजर न हलवता आणि बूट न सरकवता तासन तास गेम खेळत असतात. आणि या पार्श्वभूमीवर मग सहज गतकाळातली एक आठवण जागी होते. आमच्या लहानपणी, आमच्या म्हणजे तुमच्याही हा, आपण कसं अंगण, घर, आजूबाजूच्या गल्ल्या, बोळ, जिथं कुठं मोकळी जागा दिसेल ते आपलं क्रीडांगण होतं, होय की नाही? ना कुठे स्पोर्ट्स क्लबची फी भरायची आई वडिलांना झळ, ना तिथपर्यंत जाण्याची युनिफॉर्मची आपल्याला काही कटकट, खरं ना? हो, अशा मोकळ्या जागेत मन मोकळक आपण हुंदडायचो. डबा, ईस पैस, लगोरी, काचा पाणी, ठिकरी, अबाधुबी, लपाछपी, पळापळ, भांडणं, कट्टी बट्टी, धडपडणं, काय माहोल होता नाही का? अहो, खेळताना खरचटलं ना तर वेणीची रिबीन सोडून पट्टी बांधणारी मैत्रीण आणि खरचटलेल्या हातावर पायावर हळूच फुंकर घालणारा मित्र, या सगळ्यातून खेळाच्या मैदानावरची संघ भावना मूकपणे सतत जागे असायची. हार जीत नो इशू, खेळासाठी खेळ आणि खेळाचा आनंद. खेळता खेळताना हजार वेळेला कट्टी व्हायची, कडाक्याची भांडणं व्हायची, पण ग्राउंड वरनं म्हणजे त्या गल्ली बोळातनं परत घरी जाताना गळ्यात गळे घालून कट्टीची बट्टी कधी व्हायची हेच कळायचं नाही. पण आज आज मात्र एकटा खेळणारा हा भिडू तासन तास एकटा खेळत असतो. स्क्रीनवरचा आभासी अपोनंट जर जिंकला तर त्या खेळाडूला ब्लॉकच करतो, आणि अतीत झालं तर हरल्याचा राग मोबाईल फेकून व्यक्त करतो. बघा, घरोघरीचा हाच अनुभव आहे मुलांचा. आता खेळ हा त्यावेळेचा आपल्या आयुष्यातला करमणुकीतला बिन पैशांचा असा एक करमणुकीचा प्रकार होता मित्रमैत्रिणींनो. आणखी ही एक प्रकार आपल्या लहानपणी आपण खूप एन्जॉय केला, अर्थात ते मात्र तिकीट लावून आणि मोफत. बघा, वर्षानुवर्षानंतर गावात कधीतरी सर्कसचा तंबू लागायचा, मग एखाद दोन वेळेला तो तिकीट काढून सर्कस बघायची, पण बाकीच्या वेळात मात्र त्यातले ते थरारक खेळ, वाघ सिंह आणि हो विदूषक ही सगळी आपली करमणूक करणारी त्याचा नुसत्या आठवणीनेही मनावर एक छान शिडकावा करणारी आनंदाचा अशी एक सर्कस नावाची संस्था होती. पण काळाच्या ओघात या ना त्या कारणाने ही आपली एक आठवण म्हणा, एक आपला ज्याच्याशी लहानपणी ऋणानुबंध जमलेला जुळलेला होता जमलेला होता, आपल्या आयुष्यातला एक आनंद देणारा छोटा भाग होता, तो त्या आठवणी हरवल्या त्या हरवल्याच. इतकंच कशाला, विना तिकिटाचा थक्क करणारा आणि बॅलेन्सिंगचं प्रात्यक्षिक दाखवणारा डोंबारी. एखाद्या माकड रूपातली ती भागुबाई मदारेच्या इशाऱ्यावर नाचायची लाजायची, तो सांगेल ते ते करायची. आठवते ना? अहो, आता ह्या आपल्या आयुष्यात फक्त आठवणीत उरलेल्या गोष्टी किंवा भाग जे हरवले ते खरंच परत कधी गवसणार आहेत का? हे मित्रमैत्रिणींनो, कधी तुम्हाला गवसले तर मलाही सांगा हा, पण जाऊ देत. आता बालपण हसरं करणारी ही मंडळी आपलं बालपण त्या आठवणीत जणू ठेवून गेली आहेत, आणि त्या आठवणींबरोबरच आपल्यालाही बालपणात घेऊन जातात, खरं ना? अहो, घराबाहेरच्या या स्वकियांबरोबर अगदी घरातल्या स्वयंपाकघराशीही नातं जोडणारी नातं जडलेली अशी कितीतरी जण होती. भांडे घे अशी हाळी दे, डोक्यावरचा भांड्याचा भार आणि काखेतलं जुन्या कपड्यांचं गाठोडं सांभाळत दुपारच्या रणरणत्या उन्हातली शांतता मोडीत काढत जुने दे नवे घे म्हणत माझघरात लवणलेल्या आपल्या आई आजी काकू सगळ्यांना उसकावणारी बोहारी. कुणाच्या तरी ओटीवर डोक्यावरचा आणि काखेतला भार टेकवायची, मग आई काकू आजी कुणीतरी गुळाचा खडा आणि तांब्यावर गार पाण्याचा लोटा ठेवायचा, त्याचा समाचार घेतल्यावर मग काय, मग ग्राहक विक्रेता खेळ छान दोन चार तास रंगायचा. आजूबाई बाजूच्या काकू मामी मावशी आत्या सगळ्या गोळा व्हायच्या. इथं दोन्ही गड तुल्य बळ, पण शेवटी सौदा तुटायचा. आवडीचं भांडं स्वयंपाकघरात जायचं आणि ढिगभर कपडे रखमा बोहारणीच्या गाठोड्यात गुप्त व्हायचे. काळ पुढं पुढं धावत राहिला आणि मग एका छताखाली भांड्यांपासून औषधांपर्यंत आणि कपड्यांपासून म्हणू ती गोष्ट मिळायला लागली, आणि आपल्या आयुष्यातली आपल्या स्वयंपाकघराशी नातं जोडणारी बोहारी हरवली ती हरवलीच. ज्यावेळी पितळी भांडी स्वयंपाकघराशी नातं जोडून होती, फळीवर आपल्या पितळी पिवळ्या रंगाचा सोन्यासारखा साज मिरवत होती। त्यावेळी कल्हई म्हणत आवाज देणारा कल्हईवाला 4-2 महिन्यातून नियमित दर्शन द्यायचा। एखाद्या खुल्या जागेत भट्टी लावायचा, पितळी भांड्यांच्या पसाऱ्यात बुडून जायचा। पितळी भांडी बाहेरून पितळी आणि आतून आतून चांदी सारखी लखलखीत व्हायचे। आता काळ्या निर्लेप भांड्यांनी पितळी भांडी आणि कल्हई दोन्हीही काळवंडून गेली। खरं ना, मग कल्हईवाला गल्ली बोळातून नाही, आपल्या आयुष्यातूनच हरवला। अशा कितीतरी गोष्टी। दसरा म्हटलं की श्रीखंडपुरीवर ताव मारण्याबरोबर सीमोल्लंघनही व्हायचं, आणि त्याही आधी सकाळी आम्हा शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी ज्ञानाच्या प्रांतामध्ये प्रवेश करणाऱ्या नव्या छोट्या मुलांसाठी एक कार्यक्रम असायचा, पाटी पूजन। रात्रभर कोळशाने घासून दगडी पाटी स्वच्छ करायची, सरस्वतीचं सुंदर चित्र त्यावर रेखायचं आणि मग शाळेत जाऊन तिची मनोभावे पूजा करायची आणि पुढील आयुष्यासाठी विद्येचा ज्ञानाचा आशीर्वाद मागायचा। आजही ती आठवण आपल्या डोळ्यासमोर दिसतीये ना मित्रमैत्रिणींनो, तो आनंद, तो अनुभव आज हरवलाच आहे, आणि हरवलाय तो कायमचा। कारण आता विद्यार्थ्यांच्या आयुष्यात 3 पाटी, पेन्सिल, वह्या, पुस्तकं, पेन ही सगळी विद्येची साधनं गायबच झाली आहेत, आणि दुसऱ्या अत्याधुनिक साधनांनी या आमच्या जुन्या साधनांना पार डिलीट केलंय। ते पाटी पूजन आता एखाद्या फेरी टेल सारखं वाटेल, नाही वाटतच, आणि भाबडी श्रद्धाही। मित्रमैत्रिणींनो, नवं खूप काही गवसलं, पण जुनं हरवलं ते हरवलंच, आणि नव्याच्या आनंदाचा या जुन्याच्या गवसणे हरवण्याने कुठेतरी मनातल्या मनात एक खंत बोझ सदैव जाणवते। मला सांगा, रविवारी सकाळी दारामध्ये जय जय रघुवीर समर्थ असा गजर जागवत भिक्षा मागणारे रामदासी भिक्षेकरी, दिवाळीमध्ये दिन दिन दिवाळी म्हणा दरवर्षी तीच गाणी ऐकवणारी आणि ते पैसे मागणारी छोटी बच्चे कंपनी। दिवाळीच मी जिथं इन्स्टंट आणि रेडीमेडचं नवं रूप घेतलंय, तिथं आता त्यावेळची आमच्या लहानपणची दिन दिवाळी खरोखरच दीन नाही झाली तर हरवूनच गेली। या आणि अशा कितीतरी गोष्टी मित्रमैत्रिणींनो आपल्या आयुष्यातून हरवल्या त्या हरवल्याच, आणि एक आहे नवीन कितीही मिळालं तरीही आयुष्यातला एक काळ आनंदाने भरणाऱ्या गोष्टी ज्या हरवल्या त्याची खंत आणि बोझ नक्कीच मनाला आहे, पण लक्षात कोण घेत। पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8
0: कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

0: नाही वागणार ना.
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना.
0: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
0: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
0: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, शेती व्यवसायामध्ये शेताच्या कुंपणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि जैविक कुंपण किंवा वनस्पतीचं कुंपण अशी संकल्पना आज जोर धरत आहे. त्याच्यामध्ये करवंदाचं जे कुंपण आहे शेती करता ते अतिशय चांगल्या पद्धतीचं होऊ शकतं. तर या संदर्भामध्ये थोडासा उहापोह आज आपण करणार आहोत. करवंद हे एक अत्यंत काटक व दुर्लक्षित झुडूपवर्गीय पीक, मुख्यतः कुंपणासाठी मोठ्या प्रमाणावर त्याची लागवड केली जाते. झाडाच्या फांद्यांना काटे असल्यामुळं करवंदाला गुर खात नाही. करवंदाच्या ताज्या पिकल्या फळाचा उपयोग खाण्यासाठी सुद्धा केला जातो. तसेच फळापासून चटणी आहे, मुरब्बा आहे, विविध प्रकारची लोणची आहे, असे विविध पदार्थ आपण करवंदापासून तयार करू शकतो. करवंदाचं जे झाड आहे ते काटक असून कोरड्या हवामानापासून ते उष्ण व दमट हवामानात आणि कमी ते अतिपावसाच्या प्रदेशात ते कुठेही चांगल्या प्रकारे वाढू शकते. परंतु अतिशीत प्रदेशात या झाडाची वाढ तेवढी चांगली होत नाही. ते पावसाच्या पाण्यावर वाढणार आहे. कोणत्याही निचऱ्याच्या जमिनीत चांगल्या प्रकारे करवंदाचं पीक वाढ. ते हलक्या मुरमाड तसेच कातळ असल्या जमिनीतही चांगलं येतं. करवंदाच्या जाती फळाच्या आणि घराच्या रंगावरून ठरवल्या जातात. कोकण कृषी विद्यापीठानं कोकण बोल्ड नावाची एक नवीन जात प्रसारित केलेली आहे. लागवडीसाठी एप्रिल मे महिना जो आहे तो अतिशय चांगला असतो करवंदाकरता. साधारणतः 45x45x45 सेंटीमीटर आकाराचे खड्डे सुरुवातीला खणून घ्यायचे. चांगलं कुजलेलं शेणखत जे आहे 2 किलो प्रति खड्डा व 200 ग्रॅम सिंगल सुपरफॉस्फेट मिसळून पाऊस सुरू होण्याच्या अगोदर हे खड्डे जे आहेत ते भरून घ्यायचे. कुंपणासाठी लागवड करताना 2 रोपातील अंतर हे 90 ते 150 सेंटीमीटर ठेवावं. सलग लागवड करताना 3 ते 4 मीटर अंतरावर कलम लावून लागवड करावी. लागवड केल्यावर कलमांना आधार द्यावा. या पद्धतीनं आपण जर करवंद लागवडीचे काही मूल तत्व पाळली तर आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारेचं कुंपण मिळू शकतं. आणि आपण जर बागेत सुद्धा करवंद लावली आणि शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लावली तर त्याच्यापासून आपल्याला फायदा होऊ शकतो. तर याच्या संदर्भात विस्तृत जर माहिती आपल्याला आवश्यक असेल आणि आपल्याला कुंपण करायचं आहे किंवा करवंदाची लागवड करायची आहे तर अशाकरता आपली विषयविशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी जर आपण संपर्क केला तर याविषयी विस्तृत माहिती आपल्याला मिळू शकते. तेव्हा गरजेवर आधारित हे तंत्रज्ञान आपल्या आवश्यकतेनुसार शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापरा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
5: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
4: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
5: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
4: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
6: नमस्कार रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, या कार्यक्रमामध्ये गेल्या काही भागांपासून आपण एक लढा असाही या आगळ्या वेगळ्या लढ्याची आणि विषयाची माहिती घेत आहोत. मागच्या 6व्या भागामध्ये आपण पाहिलं की अशिक्षित असणाऱ्या किंकरी देवी या महिलेनं खाण मालकांच्या विरोधामध्ये लढा दिला. ही किंकरी देवी हिमाचल प्रदेशात जन्मलेली होती आणि उदरनिर्वाहासाठी तिला अत्यंत कष्ट करावे लागत होते, परंतु वृक्षांचं महत्त्व ती जाणून होती. खाण मालक खाणीसाठी बेसुमार झाडांची तोड करत होते आणि त्यामुळे हिमालयात राहणाऱ्या या सगळ्या मंडळींवर खूप संकट येत होती. पूर येत होते, त्या पुरांमुळे माती वाहून जात होती, दरडी कोसळून त्याखाली माणसं गुरंढोरं गाडली जाऊ लागलेली होती. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन किंकरी देवीनं या खाण मालकांविरुद्ध आंदोलन केलं. गावकऱ्यांना तिनं एकत्र केलं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये या खाण मालकांविरुद्ध तिनं खटला दाखल केला. हा खटला चालवण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते, तर तिला आपलं मंगळसूत्र सुद्धा विकावं लागलं. पण तिनं नेटानं हा लढा सुरू ठेवला. खाण मालकांनी तिला मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला, परंतु तिनं या सगळ्या गोष्टींविरुद्ध लढण्याचा ठाम निर्धार केलेला होता. आणि मग उच्च न्यायालयानं तिच्या बाजूनं निकाल दिला. हे मागच्या भागामध्ये आपण पाहिलं, किंकरी देवीचा विजय झाला होता. पण एवढ्यात हे सगळं थांबणार नव्हतं. खाण मालक या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात गेले, पण सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या निकालावर शिक्कामोर्तब केलं आणि किंकरी देवीचा विजय झाला. 1995 बीजिंगला आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत किंकरी देवीला बोलावून तिचा सन्मान करण्यात आला. अमेरिकेच्या प्रथम महिला नागरिक असलेल्या हिलरी क्लिंटन यांच्या हस्ते किंकरी देवींना सन्मानित करण्यात आलं. किंकरी देवीनं दिलेल्या या असामान्य लढ्याबद्दल झाशीची राणी शक्ती पुरस्कार त्यांना प्राप्त झाला तो 1999 मध्ये. किंकरी देवी स्वतः जरी अशिक्षित असली तरी शिक्षणाचं महत्त्व ती जाणून होती. आपल्याला परिस्थितीमुळे जरी शिक्षण घेता आलं नाही तरी समाजातील कोणताही घटक शिक्षणापासून वंचित राहू नये अशी तिची इच्छा होती. त्यासाठी आपल्या गावात महाविद्यालय स्थापन व्हावं ही तिची धडपड होती आणि त्या धडपडीला यश आलं. 2006 मध्ये तिच्या गावात महाविद्यालय सुरू झालं. 2007 मध्ये दुर्दैवानं किंकरी देवीचं निधन झालं. परंतु एक अशिक्षित स्त्री देखील ठरवलं तर काय करू शकते हे तिनं तिच्या उदाहरणानं जगाला दाखवून दिलं. लाखो लोकांच्या मनात पर्यावरण त्याबद्दलच्या प्रेमाची आणि शिक्षणाच्या आवश्यकतेची जाणीव तिनं जागृत केली. संगडाह या गावामध्ये तिच्या स्मृतीप्रित्यर्थ किंकरी देवी स्मृती पार्कची उभारणी करण्यात आली आहे. मागील 5 आणि 6 व्या भागात सुद्धा हिमालयातील विविध भागात होणाऱ्या वृक्षतोडीवर स्त्री पुरुषांनी दिलेला लढा आपण पाहिला. अमृतदेवी, गौरादेवी, किंकरी देवी यासारख्या स्त्रियांचं हे वृक्ष वाचवण्यातलं योगदान आपण पाहिलं. या स्त्रियांच्या नावापुढे देवी हा शब्द आलाय. खऱ्या अर्थानं पर्यावरण रक्षणासाठी झगडणाऱ्या आणि आपलं आयुष्य वेचणाऱ्या या देवीच आहेत. त्यांचं योगदान खरोखर अमूल्य आहे. दशवली ग्रामस्वराज्य संघ यासारख्या स्थानिक पर्यावरणाचं रक्षण करणाऱ्या संघांना म्हणजेच त्यातील काही सदस्यांना सरकारनं त्यांच्या मागणीनुसार जंगलातील प्रत्येकी 1 हेक्टर जमीन 99 वर्षांच्या करारानं दिली आहे. या जमिनीवर या लोकांनी विविध वृक्षांची लागवड करून पुन्हा जंगलांना त्यांची समृद्धी प्राप्त करून देण्याचा निश्चय केला आहे. ही झाडं लावताना या लोकांच्या दैनंदिन गरजा भागतील असे वृक्ष लावण्याला त्यांनी प्राधान्य दिलं आहे. त्यात अंगू, ऊख, भीमल आदी वृक्षांची लागवड केली आहे. हे वृक्ष खाद्य, चारा, सरपण इत्यादी गरजा सहजपणे भागवतात. जंगलतोडीनं उघडे बोडके झालेले डोंगर या लोकांनी मोठ्या कष्टानं पुन्हा हिरवेगार केले आहेत. ही लागवड करतानाच वृक्षच काय, पण या वृक्षांचं एखादं पान देखील ठेकेदारांकडून तोडलं जाणार नाही याची कमालीची काळजी हे लोक घेतात. या जीवनदायी वृक्षांना प्राणापलीकडे जपतात. रेणीसारख्या भागातील स्त्रिया पर्यावरण रक्षणासाठी मोठ्या धैर्यानं

पुढं आल्या. ज्या ज्या नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात पुरांमुळं नुकसान झालं त्या त्या क्षेत्राच्या रक्षणासाठी त्यांनी विविध प्रकारे आंदोलन करून सरकारला त्या भयानक परिस्थितीची जाणीव करून दिली. या महिलांच्या सततच्या आंदोलनामुळे सरकारला पाणलोट क्षेत्रात झालेल्या हानीचा अभ्यास करण्यासाठी चौकशी समिती नेमावी लागली. या समितीनं अलकनंदा आणि तिच्या उपनद्यांच्या परिसरातील पाणलोट क्षेत्रांचा बारकाईनं अभ्यास केला आणि सरकारला या नद्यांच्या पाणलोट क्षेत्रातील 1200 चौरस किलोमीटर परिसरातील किमान 10 वर्षांकरता वृक्षतोडीस संपूर्णपणे बंदी करावी अशी शिफारस केली. या महिलांच्या आणि जनआंदोलनाच्या रेट्यामुळं सरकारला ही शिफारस पूर्णपणे स्वीकारणं भाग पडलं. अशा प्रकारे एक लढा त्यातील विजय, मग पुढे दुसरा लढा, या पद्धतीनं या आंदोलकांचं मनोधैर्य वाढत गेलं. यापुढे केवळ अनकनंदा आणि तिच्या उपनद्या एवढंच आपलं आंदोलनाचं क्षेत्र मर्यादित न ठेवता ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे नुकसान झालं आहे अशा पाणलोट क्षेत्रातील जंगल वाचवण्याचा या मंडळींनी निर्धार केला. मंडळी, हा जो लढा हिमाचल प्रदेशातल्या आदिवासी स्त्रियांनी आणि पुरुषांनी दिला हा अत्यंत प्रेरणादायी आहे. या लढ्याचा पुढचा आणि शेवटचा भाग आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये जाणून घेऊया. आज आपण इथं थांबतो आहोत. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरतं तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.

कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत एक नया रिश्ता या चित्रपटामधलं निदा फाजली यांचं गीत भूपेंद्र सिंग यांच्या आवाजात. संगीतकार खय्याम.

0: नमस्कार, मी अभेद शौनक अभिषेकी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: गीता दत्त यांनी गायलेलं हावडा ब्रिज या चित्रपटामधलं कमाल जलालाबादी यांचं गीत आता ऐकूयात. गीताला संगीत आहे ओ पी नय्यर यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात हकीकत या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत. संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं गीत इश्क इश्क इश्क. या चित्रपटामधलं गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं, आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार, आशा भोसले आणि सुषमा श्रेष्ठ यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: हमजोली या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं किशोर कुमार, मुकेश आणि मेहमूद यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

हे गीत आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांनी गायलेलं खुदा कसम या चित्रपटामधलं. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना तर गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

सनम मेरी ये बातें होती है तुमसे कहां ऐसी मुलाकात।

0: मर गए।
1: उठाकर ले जाओ इसे।
2: आज मुझे

0: ये प्यार गाना क्या है, अरे रे रे संभाल
1: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे, आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे तेही एका तासात,
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%,
1: मुदत 1 वर्ष, आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या, नियम व अटी लागू.
3: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गेहरे चाल या चित्रपटामधलं गीत. राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं कवी प्रदीप यांचं गीत. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि हे गीत ऐकूयात हरिदर्शन या चित्रपटामधलं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमात यानंतर सगळीत आता ऐकूया एक नजर या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूया जावेद अख्तर यांचं गीत जीवन एक संघर्ष या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत ऐकूया अमित कुमार आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात.

0: अमृताचं घनगरसवत तृप्तीची अनुभूती देणारा आणि सकल स्वरमंडला चिरंतन टिकणारा आवाज लता मंगेशकर अर्थातच आनंद घन. लता दीदींच्या आवाजाची मोहिनी पुन्हा एकदा मनांवर पसरवणारा कार्यक्रम जरूर आहे का आनंद घन. दर बुधवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता. सादर करते विश्वास देशपांडे फक्त रेडिओ विश्वास 90.8 वर.
1: कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत एक बार मुस्करा दो या चित्रपटामधलं. किशोर कुमार यांच्या आवाजात SH बिहारी यांची गीतरचना आणि या गीताला संगीत दिलं आहे OP नय्यर यांनी.

0: नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता ऐकूयात गुलशन बावरा यांचं गीत हात की सफाई या चित्रपटामधलं. संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी ह्यांचं गीत आता ऐकूयात. या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी. हे गीत आपण ऐकणार आहोत हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटामधलं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेलं गुलाम या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. नितीन राईकवार यांच्या गीताला संगीत दिलं आहे जतीन ललित यांनी.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: लता मंगेशकर यांनी गायलेलं जग्गू या चित्रपटामधलं गीत आणि हे गीत आपण ऐकणार आहोत कुलवंत जानी यांचं, संगीतकार सोनी कोमी.

कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. ही शब्दरचना आहे गीत या चित्रपटामधली. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं. ही शब्दरचना आहे गुलजार यांची. गीताला संगीत साज आहे राहुल देव वर्मन यांचा. चित्रपट लिबा.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
4: कार्यक्रमातलं हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं, ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात। संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी आणि हे गीत ऐकूयात धन्य ते संताजी धनाजी या चित्रपटामधलं।

कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत जिव्हाळा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. या गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. माणसाला पंख असतात या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे पी सावळाराम यांचं, संगीतकार मीना खडीकर.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: नमस्कार, मी अजित बुरे. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, रेडिओ विश्वास.
4: आणि हे गीत ऐकूया गदी माडगुळकर यांचं, आशा भोसले यांच्या आवाजात, संगीतकार सुधीर फडके.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247626 या आमच्या क्रमांक.
2: हे गीत आहे सांगते ऐका या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया मधुबाला जव्हेरी यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

0: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: तर या आठवड्याची गोष्ट, आजची गोष्ट आहे सुमारे 2500 वर्षापूर्वीच्या एका महान तत्वज्ञाची. ग्रीसमध्ये जन्मलेले ॲरिस्टॉटल हे जगातील सर्वात प्रभावशाली विचारवंतांपैकी एक मानले जातात. ते प्लेटोचे शिष्य आणि अलेक्झांडर द ग्रेटचे शिक्षक होते. तर्कशास्त्र, विज्ञान, राजकारण आणि नैतिकता या विषयावरील त्यांचे विचार आजही अभ्यासले जातात. परंतु अनेकांना माहीत नसलेली एक गोष्ट म्हणजे ॲरिस्टॉटल यांचे मृत्यूपत्र. इसवीसनापूर्वी 322 मध्ये निधन होण्यापूर्वीच त्यांनी आपल्या कुटुंबियांची, मुलांची आणि मालमत्तेची सविस्तर व्यवस्था करून ठेवली होती. त्यांच्या मृत्यूपत्रात अल्पवयीन मुलांच्या संगोपनासाठी एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच कुटुंबातील सदस्यांच्या हिताचे संरक्षण आणि मालमत्तेचे व्यवस्थापन याबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. आजच्या भाषेत सांगायचे तर गार्डियन, ट्रस्टी आणि इस्टेट प्लॅनिंग या आधुनिक संकल्पनांची झलक त्या 2500 वर्ष जुन्या दस्तऐवजात दिसून येते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते बरं का, मृत्यूपत्र ही केवळ मालमत्ता वाटपासाठी नसते तर कुटुंबाच्या भविष्यासाठी आखलेली एक कायदेशीर योजना असते. एक गोष्ट सर, अल्पवयीन मुलांसाठी मृत्यूपत्रात पालक नियुक्त करता येतो का?
1: विश्वास रेडिओच्या देश विदेशातील श्रोत्यांना नमस्कार. होय, अर्थातच जर मुलं अल्पवयीन असतील तर मृत्यूपत्रात त्यांच्या संगोपनासाठी योग्य त्या व्यक्तीचे नाव गार्डियन म्हणून नमूद करता येते. त्यामुळे लहान मुलांच्या पालकांनी मृत्यूपत्रात या बाबीचा अवश्य उल्लेख करावा, जेणेकरून कोणतीही दुर्घटना झाल्यास काळजी योग्य रीतीने घेता येईल.
0: क्या बात आहे. श्रोते हो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शील्ड 7385-340-454.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 23 जूनच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. लेबनॉनवरील हल्ले हाच मुद्दा, इराणची स्पष्ट भूमिका, स्वित्झर्लंडमध्ये वाटाघाटी सुरू. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या समाप्तीसाठी स्वित्झर्लंडमध्ये होत असलेल्या शांती चर्चेकडे लक्ष लागले असतानाच लेबनॉनमधील इस्रायलचे हल्ला थांबल्याशिवाय अमेरिकेसोबत कोणत्याही व्यापक करारासाठी वाटाघाटी करणार नाही असा स्पष्ट इशारा इराणने रविवारी दिला. दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी रविवारी स्वित्झर्लंडमध्ये अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स, इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर घालिबाफ आणि दोन्ही बाजूंच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. पश्चिम आशियात शांतता पुनर्स्थापित करण्याच्या उद्देशाने बर्गेनस्टॉक शहरात उच्चस्तरीय चर्चा होईल. त्यासाठी अमेरिकेचे उपाध्यक्ष व्हान्स, इराणच्या संसदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे पंतप्रधान तसेच लष्कर प्रमुख हे रविवारी स्वित्झर्लंडमध्ये दाखल झाले. अमेरिकेच्या पथकातील राजदूत स्टीव विटकॉफ, सल्लागार कुशनर हे याआधीच दाखल झाले. या पार्श्वभूमीवर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी एक्सवर याबाबत भूमिका मांडली आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. कडेकोट सुरक्षेत फेरपरीक्षा नीट, देशात 16 लाख सीसीटीव्हींची करडी नजर. गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असलेली नीट यूजी ही फेरपरीक्षा रविवारी सुरळीत पार पडली. देशभरातील 5,440 केंद्रांवर 22 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी ही फेरपरीक्षा दिली. नीट यूजी 3 मे रोजी घेण्यात आली होती, मात्र पेपर फुटीच्या आरोपानंतर परीक्षा रद्द करण्यात आली होती. यामागील चुकांमधून बोध घेत यावेळी राष्ट्रीय चाचणी संस्थेकडून सर्व केंद्रांवर कठोर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5:15 या वेळेत झाली. भारतातील 551 शहरांमधील 5,440 केंद्रांवर आणि विदेशातील 14 केंद्रांवर इंग्रजीसह 12 भारतीय भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. 95,000 अधिक परीक्षा कक्षांमध्ये तब्बल 1,38,560 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. आता वळूया पुढील बातमीकडे. 2 दिवस विठ्ठलाचे देऊळ बंद. भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सूचनांप्रमाणे 3 दिवस विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तींवर जतन आणि संवर्धनाची प्रक्रिया केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार आणि बुधवार या दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शळके यांनी दिली. मागील आठवड्यात भारतीय पुरातत्व विभाग, राज्य पुरातत्व विभाग, जिल्हाधिकारी आणि मंदिर समिती यांची एक संयुक्त बैठक पार पडली होती. पुरातत्व विभागाने दिलेल्या सूचनेनुसार आणि तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याने श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तींवर जतन आणि संवर्धन प्रक्रिया राबवली जाणार आहे. मंदिर आणि मूर्ती पूर्णपणे सुरक्षित राहील यासाठी मंदिर समिती कटिबद्ध आहे, त्यामुळेच ही प्रक्रिया केली जात असल्याचे शेळके यांनी सांगितले. स्थानिक महाराज मंडळी आणि विविध संघटनांना या प्रक्रियेची माहिती आधीच देण्यात आली आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. सुदृढ आरोग्याचा योगाद्वारे गजर. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरभरात प्रात्यक्षिके, अबालवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. व्यायामप्रेमी नाशिककरांनी रविवारी भल्या सकाळी सामुदायिक योगासने सादर करीत सुदृढ आरोग्यासाठी योगासनांचे असणारे महत्व अधोरेखित केले. निमित्त होते आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध शासकीय विभाग, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, पक्ष संघटनांनी आयोजित केलेल्या विशेष योग शिबिरांचे. विविध शाळांमधील चिमुकल्यांनी तसेच इतर शिबिरात अबालवृद्धांनी उत्स्फूर्तपणे योगासनांची प्रात्यक्षिके सादर करत शहरवासियांचे लक्ष वेधले. योग ही केवळ व्यायामाची पद्धती नसून शरीर, मन आणि आत्मा यांना एकत्र जोडणारी जीवनशैली आहे. तणावमुक्त, निरोगी, सशक्त आणि सकारात्मक जीवनाची गुरुकिल्ली योगामध्ये दडलेली असून प्रत्येकाने योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे असे प्रतिपादन जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नाशिक महापालिका आणि सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणातर्फे मखमलाबाद रोडवरील वन उद्यानात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केल्याची आठवणही यावेळी करण्यात आली. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत आहे बोलकी बाहुली या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात पी सावळाराम यांचं शिकलेली बायको या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात, संगीतकार वसंत प्रभू.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, धाकटी बहीण या चित्रपटामधलं जगदीश खेवडकर यांचं गीत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

आपण ऐकताय मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजातलं पी सावळाराम यांचं मोलकरीण या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत शांता आपटे यांच्या आवाजात शांताराम आठवले यांचं गीत. हे गीत आहे गोपाळ कृष्ण या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे मास्टर कृष्णराव यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूयात मंत्र्यांची सून या चित्रपटामधलं जगदीश खेमुणकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: यशोदा या चित्रपटामधलं चंद्रकांत खोत यांचं गीत ललिता फडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे दत्ता ढावसेकर यांचं.
3: अडम तडम तडतड बाजा हुक्कर तिक्कर रेश मास करवण डाळी विकुल्ला.

0: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं, सुधीर फडके यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत धरतीची लेकरे या चित्रपटामधलं.
1: असो काळी कातांबडी अन्न उपजवी माती वसे श्रमा.

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचं, संगीतकार सुधीर फडके, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. आणि हे गीत ऐकूया अनोळखी या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा, अशी आरजे श्रद्धा. रसिकहो वृत्तीची निवृत्ती ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. गेल्या दोन भागांमध्ये मागच्या आपण आफळेबुवा आणि हरिदासबुवा यांच्याकडून विविध विषयांवरती मार्गदर्शन घेतो आहोत. कविताताई त्यांना अतिशय योग्य असे प्रश्न विचारतायत आणि त्यांच्याकडून आपल्याला छान असं भरभरून नॉलेज सुद्धा मिळत आहे. तर आजच्या भागामध्ये सुद्धा माझे आणि कविताताईंचे असे दोघींचेही काही प्रश्न बुवांसाठी असणार आहेत. तर कीर्तनाची कार्यशाळा आहे आणि त्या अनुषंगाने अनेक प्रश्न माझ्या डोक्यात जसे आहेत तसे कविताताईंच्या सुद्धा आहेत. तर कविताताई, तुम्हाला काय आज बुवांना प्रश्न विचारावा असं वाटतो आणि आजच्या भागाची सुरुवात कशी करावीशी वाटते?
1: मला आयोजक म्हणून एक प्रश्न विचारायचा आहे आणि तुमची शिष्या म्हणून पण एक मी प्रश्न विचारणार आहे. पहिला प्रश्न शिष्या म्हणून की जो की कीर्तनात तुम्ही जे आता सांगितलं की कलेचं किंवा विनोदाचा जो आत्ता आपला विषय झाला, तर कीर्तन ही कला आहे की भक्ती आहे हा एक प्रश्न. आणि आयोजक म्हणून असा प्रश्न की जे आत्ता आपण स्क्रिप्टेडचा विषय केला, तर ह्या शिबिरामध्ये आपण काही स्क्रिप्ट कोणाला देणार आहोत की नाही हा पण एक महत्वाचा, कारण हा लोकांकडून मला एक आयोजक म्हणून मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं. म्हणून हे दोन प्रश्न हवे तुम्हाला.
2: गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण कीर्तन प्रवचन शिकत असतो तेव्हा ती भक्ती आहे, सादर करतो तेव्हा ती कला आहे. पण कलेचा पाया भक्ती आहे. कलेचं मेसिक तुम्हाला कलेच्या माध्यमातून पोचवायचं आहे काय, तर भक्ती. आपण साधना करत असताना ती कीर्तनातही या सगळ्या गोष्टीचा वापर आहेच. म्हणजे विनोद काही प्रमाणात असायला पाहिजे, खुसखुशीतपणा राहायला पाहिजे, काही संगीताचा भाग असला पाहिजे, हे अगदी सत्य. पण त्यातली प्रबळ घटक हा तत्वज्ञानच असला पाहिजे, हे 100% आपण त्याच्यात पाहतो. आणि आता सुद्धा म्हणजे जी काही आपण दोन कीर्तनं त्याच्यामध्ये शिकणार, कारण 10 दिवसामध्ये यापेक्षा फार काही शिकता येण्यासारखं नसतं. दोन पूर्वरंग दोन आख्यानं, तर त्याच्यासाठी पूर्वरंगाचा अभंग कोणता आहे, तो अभंग सोडवताना काय काय प्रमाणं द्यावीत, कोणत्या क्रमाने याचा विचार करावा, किंवा आख्यानामध्ये कोणती पदं आहेत, हेच आपण स्क्रिप्ट देणार, याच्यात वादच नाही. पण पहिल्या शिबिरासारखंच याच्यात तेही आपण एक कार्यशाळा, वर्ग, अभ्यास, एक आनंद घ्यायचा आहे की एक 2-4 काव्य आपण सगळ्यांनी मिळून करायची त्याच्यामध्ये, एक आणखीन भर टाकण्यासाठी. किंवा त्या स्क्रिप्टला अनुसरून मी 4 प्रमाणं सांगितलीत या विषयाला, तर तुमच्या व्यासंगामध्ये तुम्हाला आणखीन कुठली प्रमाणं सुचतात? समूहाने अभ्यास केल्याचे खूप फायदे होतात की ज्यायोगे 100 माणसं 100-200 डोळ्यांनी अभ्यास करत असतात आणि त्यामुळे एका माणसाला जवळजवळ 100 लोकांची चिंतन अनायास प्राप्त होतात या सगळ्यात, की बुवा हेही प्रमाण चालू शकेल, हेही चालू शकेल. आणि मग आपल्याला एखाद्या वेळेला कळू शकतं की जर एखादा चुकीचा विचार करत असेल, त्याने जर चुकीचं प्रमाण, तर मग हे प्रमाण त्याला योग्य कसं नाही, हेही आपल्याला सांगता आलं पाहिजे, तेही शिकवता आलं पाहिजे. म्हणजे समोरच्या चुकीतनं सुद्धा एक शिक्षणच होतं. तेव्हा आपण काही जे बेसिक मटेरियल आहे ते आपण मटेरियल देणार, याच्यात वादच नाही. की जे संस्कृत लोक जे पाठ करायचे ते लिहूनच दिले पाहिजेत, किंवा या अभंग पाहिजेत ते लिहून दिले पाहिजेत. पण याच्यावरती तुम्ही वाक्य म्हणताना इथे आणि म्हणा, इथे परंतु म्हणा, आणि झांज तुमची ही अशीच वाजली पाहिजे. तू नाही वाजवली जात झांज तरी मला चालेल. पण त्या गाण्याचा जो प्रभाव आहे त्या प्रभावाला धरून तू त्या प्रसंगाचा, त्या मूल्याचा प्रभाव समोरच्या व्यक्तीच्या मनावरती घे, अशा रीतीचा आपण जास्त प्रयत्न या शिबिरांमध्ये करणार.
0: बोलताना हल्ली आपण इतके इंग्रजी शब्द वापरत असतो, मग ते निरूपण करताना किंवा कथा सांगताना अनावधानाने आपल्याकडून येऊन जातो. परवा मी गणपतीची गोष्ट सांगत होते की ते अनुसया मातेंच्या घरी आले, तिच्या घरातलं सगळं संपलं, मग शेवटी तिने हरभऱ्याची डाळ आणि गूळ एकत्र करून ते पुराण कालवून दिलं, मी तिच्या घरातलं सगळं मटेरियल संपलं असं म्हटलं गेलं.
2: होतं ना असं होऊ शकतं. तेव्हा आपण प्रयत्नपूर्वक थोडस अधिक मराठी, अधिक संस्कृत व्यवस्थित बोलण्याचा प्रयत्न करायचा. आता ते अनवधानाने येऊन गेले तर हरकत नाही. आणि मग आम्ही कित्येक वेळेला कीर्तनात त्याचा विनोद म्हणून उपयोग करतो की दोन्ही भाषा यायलाच हव्यात. इंग्रजीचा आपल्याला द्वेष नाहीये, किंवा इंग्रजी ही टाकाऊ भाषा नव्हे, ती आज विश्वातली निम्मे देशात असलेली भाषा आहे, ती यायला पाहिजे. पण वापरातली भाषा आणि मातृभाषा यातला जो विवेक केला पाहिजे तो समाजात केला जात नाही. आम्ही तो विनोद वापरतो काही वेळेला की आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा आपण जो आदर सत्कार केला पाहिजे, त्यांची उठबस जी केली पाहिजे, त्यासाठी हसतमुखाने त्यांना आपण समोर गेलं पाहिजे. आता हसतमुखाने समोर येण्याला काय म्हणतात बरं, मराठीमध्ये त्याला स्माइलिंग फेस म्हणजे अशा तो विनोद म्हणून थोडासा स्माइलिंग फेस म्हणून समोर जायला पाहिजे. पण एक आहे की जशा काही कथानकांमध्ये एखादा परिच्छेद हिंदीमध्ये सुद्धा येऊन जाणं याने सुद्धा तशी समृद्धी वाढते, तशी काही महत्वाची वाक्य काही प्रमेय ही इंग्रजीमधनं आली तरी सुद्धा ती काही त्याज्य नाहीत किंवा ती काही निंदनीय नाहीत. की आपल्या संस्कृत सुभाषितांप्रमाणेच काही इंग्रजीमध्ये पण सुभाषित आहेत की तुम्ही तुमच्या मित्रांची नावं सांगा मग तुम्ही काय आहेत ते मी सांगेन. अशा अर्थाचं इंग्लिश सुभाषित पण फार सुंदर आहे. की तेव्हा अशा तऱ्हेची काही ही भाषेतली विशेषण येणं ठीक आहे, पण त्याचं प्रमाण आता तानाजी मालुसरे म्हणले आता दरबारात जायचा टाइम झालेला आहे तर इतका त्याच्यामध्ये अंतर्भाव परभाषेचा येऊ नाहीये. यासाठी आपण स्पेसिफिकली काम करतो त्याच्यात नाही असं नाही. किंवा किती छोटी चूक होती बघ, माझी जिथे झाली होती, आमचे बाबा काय सांगायचे की कीर्तनातला प्रसंग सादर करताना त्यातलं जास्तीत जास्त तपशीलाचं डिटेल चित्रण करायचा प्रयत्न करा, म्हणजे बरं वाटतं छान ते चित्र उभं राहतं डोळ्यासमोर. तर गोकर्ण महाबळेश्वराची गणपतीची कथा सांगताना त्या गणपतीनं त्या गोराख्याच्या वेशात ते ठेवून दिलं, शिवलिंगा गेला आणि ते चिकटलं आणि आता रावण ते उपटून बाजूला काढतोय, तो प्रयत्न करत होता. तर मी वर्णन आता सगळं तपशिलाने वर्णन करायचं ना, मग रावण तिथे गुडघे टेकून खाली बसला त्या शिवपिंडीपाशी आणि अशा दोन बाया वरती केल्या आणि मग शिवपिंडीला हात घातला वगैरे सगळं आमच्या बाबांनी शांतपणे ऐकलं. मग म्हणजे कशाच्या बायावर केल्या, शर्ट घालून आला होता, जब्बा घालून आला होता तुझा रावण, ड्रेस काय केला होता तुझ्या रावणाने, आता माझ्या अंग शर्ट असलं म्हणते ऍक्शन त्याने बाया मागे गेल्या, आपण कशाच्या बाया मागे केल्या ते सांगितले का मला. म्हणले अरे म्हणलं गडबड झाली. मग नाना म्हणलं आता मग काय सांगायचं, अरे मग त्याच्या अंगावर शेला असेल तो शेला बाजूला ठेव म्हणून की शेला मागे टाकला, बाया कुठल्या मागे केल्या तू मध्ये म्हणले याच्यामध्ये. तर ठीक आहे, अनुदाने चूक होते असं नाही, पण ती थोडीशी अभ्यासून ती सुधारली तर चांग. आणि शेवटी कीर्तनात प्रवचनात चांगलं मराठी नाही ऐकायला मिळायचं, नाही तर मग लोकांनी कुठं अपेक्षा करायची की मला शुद्ध ही भाषा कुठे पाहायला मिळेल. की जसं मराठीचे शिक्षक सुद्धा मराठी नाही बोलत आहेत की रोड क्रॉस करा, यात मराठी किती
3: 63%
2: रोड क्रॉस करा, नीट क्रॉस करा, नाही तर ऍक्सिडेंट होईल, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लागेल. म्हणजे काय मला कळतही नाही की मी माझ्या माझे ते रस्ता नीट ओलांडा आणि आता अपघात होईल, मग दवाखान्यात भरती करायला लागेल तुला. मी म्हणलं असं काय नाही तुम्ही म्हणतो, तर शिक्षक म्हणला काय करणार अल्टरनेटच आठवत नाही. अरे
3: अल्टरनेट
2: तुला अल्टरनेट पर्याय त्याला त्यालाच पर्याय नव्हता त्याच्याकडे तिथे काय करणार. त्यामुळे एक प्रमाण भाषा कीर्तन प्रवचनामध्ये जपली जावी आणि आजही कित्येक श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार ती प्रमाण भाषा जपतात, म्हणजे त्यांचं कौतुक असं आहे, त्यांचे समाजावर निश्चितपणे मोठे उपकार आहेत. तर तो जपण्याचाही प्रयत्न आपण प्रात्यक्षिकांमधनंही शिकणार आहोत आणि प्रत्यक्ष आपण जेव्हा कार्यशाळेमध्ये ते करून घेऊ तेव्हा त्याच्यातही तो आपण प्रयत्न करू.
1: गुरुजी तुमच्याकडे येते थोडीशी. कीर्तन प्रवचन अभ्यास वर्ग असा आपण शिबिराचं आपल्या नामकरण आहे, तर कीर्तनाचा तर भाग समजू शकले, पण एक सर्वसामान्य असं समजलं जातं की ज्याच्यात गाणं नाही ते प्रवचन. तर प्रवचन म्हणजे काय, जे आपण आज शिबिरामध्ये सांगणार आहोत किंवा शिकवणार आहोत, तर कीर्तनाचा तर भाग कळला, पण मग प्रवचन म्हणजे काय ते मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल.
3: प्रवचन एक गोष्ट सांगतो छोटीशी. अध्यात्म रामायणामध्ये श्रीराम आणि शबरीचा एक संवाद आहे आणि ह्या संवादामध्ये फार तपशिलात जात नाही. शबरीने श्रीरामांना विचारलंय की मी तुमची पूजा कशा कशा पद्धतीने करू शकते. अध्यात्म रामायणामधला प्रसंग आहे आणि श्रीरामांनी नऊ प्रकार सांगितलेले आहेत की ह्या नऊ प्रकारांनी तू माझी पूजा करू शकतेस. त्यातला एक प्रकार असा प्रभू श्रीरामांनी सांगितला की माझ्या वचनांचं विवेचन हा माझ्या पूजेचा प्रकार आहे. अनेक प्रकार सांगितले, त्यातला हा एक प्रकार सांगितला. हे नऊ प्रकार म्हणजे नवविधा भक्ती नव्हे, हा हे वेगळे नऊ प्रकार आहेत. वचन, वचनांना समजून सांगणे, भगवत वचन असतील, आचार्यांचे वचन असतील, किंवा अशी वचन की जी समाजाच्या विकासासाठी आवश्यक आहेत पण जी सूत्ररूपानी आहेत आणि ती समजून सांगितली तरच कळतात, अशा वचनांचं विवेचन करणे. म्हणजे थोडक्यात हे एक वचन घेणे, एक सूत्र घेणे, ते सूत्र समजून सांगणे आणि ते सूत्र आपल्या आयुष्यात कसं येईल याचा एक मार्ग सांगणे, हे एका प्रवचनाकडनं हे अपेक्षित असतं. प्रकृष्ट वचन अशी जरी त्याची फोड होत असली तरी प्रकृष्ट ह्या शब्दाचा अर्थ विस्तृत असा होतो आणि एखादं वचन विस्तृत स्वरूपात सांगण्याला हे तीन आयाम असतात. वचन सांगणे, ते समजून सांगणे आणि ते जीवनात कसं येईल याचे मुद्दे पण सांगणे की अरे 1, 2, 3, 4, 5 ह्या 5 गोष्टी कर म्हणजे हे वचन अशा पद्धतीने तुझ्या जीवनात येईल. पण हे सगळं करत असताना, असं प्रवचन करत असताना मुळात कोणत्या वचनांवर प्रवचन करायचं याच्यासाठी ग्रंथांचा अभ्यास लागतो.
1: तोच प्रश्न मी आता तुम्हाला विचारणार होते की आता आम्ही जसं स्क्रिप्टेड कीर्तनाविषयी बोललो तर मग आता प्रवचन पण स्क्रिप्टेड असेल का, किंवा ह्या

0: शिबिरामध्ये तुम्ही त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना काय द्याल, आणि मुख्य म्हणजे जर प्रवचन करायचं असेल तर त्याच्यासाठी काय अभ्यास करावा लागेल हे पण आपल्याला विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे.
1: प्रवचन करायचं असेल तर दोन गोष्टी महत्वाच्या असतात. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे ग्रंथांचा अभ्यास पाहिजे. तुम्हाला एक नव्हे तर 100 ग्रंथ माहिती पाहिजे. ही प्रवचनाची सगळ्यात पहिली गरज आहे प्रवचन करण्यासाठीची. म्हणून जितकी जास्त ग्रंथ तुम्हाला माहिती आहे, जितकी जास्त ग्रंथ तुमच्या डोळ्याखालनं हाताखालनं गेलेली आहेत, तितकं तुमचं प्रवचन चांगलं. असा एक प्राथमिक नियम आपण बघायला हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट, ह्या ग्रंथांकडे बघण्याचा तुमचा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन समाजाच्या उत्थानाचा आहे का? आणि तो जर समाजाच्या उत्थानाचा असेल तर त्याला तुम्ही जगण्याचे मुद्दे देऊ शकता का? उदाहरणार्थ हंस गीता नावाची गीता आहे, जी गीता आपल्याला ह्या वर्गामध्ये शिकायची आहे. पण ही गीता शिकताना ही गीता माहिती पाहिजे प्रवचन करताना. समजा हंस गीतेवर प्रवचन करायचं आहे असं आपण म्हणूया, हंस गीता माहिती पाहिजे कोणत्या ग्रंथामध्ये आलेली. हंस गीता पण दोन प्रकारची आहे, त्याच्यातली मी कोणत्या हंस गीतेवर प्रवचन करणार आहे ती गीता माहिती पाहिजे. दुसरं म्हणजे त्यातले सगळे तत्व मला समजून सांगता आले पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, ती हंस गीता जर मला जगायची असेल तर माझ्या जीवनामध्ये मी कोणते 3-4 बदल केले पाहिजे म्हणजे मी हंस गीता जगलो असं होईल. इथपर्यंत येऊन थांबणे याला म्हणायचं प्रवचन. म्हणून तो दृष्टिकोन पण त्याच्यामध्ये अपेक्षित आहे की समाजोत्थानाचा दृष्टिकोन आहे का आणि तुमचा अभ्यास आहे का. अभ्यासातनं फक्त पांडित्य प्रदर्शनही करता येतं, पण प्रवचनाचा मूळ हेतू पांडित्य प्रदर्शन नाही. वचन समाजाकडून जगून घेणं हा प्रवचनाचा मूळ उद्देश आहे, म्हणूनच त्याला प्रवचन म्हणायचं, नाही तर पांडित्य प्रदर्शनच म्हटले असते ना त्याला, पांडित्य दर्शनच म्हटले असते. म्हणून प्रवचन आपण शिकणार आहोत म्हणजे काय शिकणार आहोत, ग्रंथांची ओळख करून घेणार, आणि ही ग्रंथ समजून कशी सांगायची, आणि समजून सांगत असताना ही समोरच्याच्या जीवनामध्ये माझ्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी कोणकोणते मुद्दे आपण जगले पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण ह्या ग्रंथांचा अभ्यास करताना करणार आहोत.
0: हे खूप म्हणजे काय समाधानकारक उत्तर मिळालं मला. पण अजून एक म्हणजे एक आयोजक म्हणून मला जो प्रश्न सतत विचारला जातो दोन्ही वर्षाचा अनुभव म्हणून, की जेव्हा गुरुजी समजावून सांगतात त्या वेळेपुरतं तर आम्हाला कळतं, पण घरी आल्यानंतर किंवा नंतर जेव्हा पुन्हा आपण त्याचा विचार करतो तेव्हा ती पाटीकोरी होऊन जाते. तर त्यासाठी मग आपण काही विद्यार्थ्यांना काही रेकॉर्डिंग म्हणा किंवा त्यांना सातत्याने ते ऐकायला मिळेल अशा दृष्टीने काही उपक्रम आपला या शिबिरामध्ये असणार आहे का?
1: प्रश्न खूप छान आहे तुमचा. तुमचा रोग जर स्क्रिप्ट कडे असेल तर प्रवचनांच्या स्क्रिप्ट देणार नाही. पण ह्या सगळ्या कीर्तन प्रवचन अभ्यास वर्गाचे रेकॉर्डिंग्स सगळ्यांसाठी उपलब्ध असणार आहेत, ऑडिओ रेकॉर्डिंग्स. आणि याच्यातनं हे सातत्याने तुमच्याचकडे असणार आहेत. जे साधक, जे कीर्तनकार प्रवचनकार याला येतील, हे रेकॉर्डिंग कायमस्वरूपी त्यांच्याकडे असतील आणि ते कधीही हे रेकॉर्डिंग ऐकून परत एकदा आपला अभ्यास करू शकतात. पण शिबिरामध्ये अशी अपेक्षा असेल की त्यांनी वही पेन घेऊन बसावं आणि आपल्या स्वतःच्या नोट्स आधी काढाव्या आणि हे जे रेकॉर्डिंग्स आहेत हे आधाराला घेऊन अभ्यास जास्तीचा करावा अशीच अपेक्षा आहे. त्याच्यामुळे रेकॉर्डिंग देणार आहोत, काळजी नसावी.
2: तर असे कहो, या तिघांसोबतच्या गप्पा अशाच चालू राहणार आहेत वृत्तीची निवृत्ती ह्या कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये. आतापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ. आणि आता ऐकूयात कीचक वध या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. ग. दि. माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं.

आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत धाकटी बहीण या चित्रपटामधलं जगदीश खेळबुडकर यांचं गीत. ऐकूया संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात रवींद्र भट यांचं गीत ते माझे माहेर या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

0: इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर. हिंदी मराठी सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमातनं सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात ती मी नव्हेच या चित्रपटावरलं हे गीत. शारदा यांच्या आवाजामध्ये SH बिहारी यांची गीतरचना आता ऐकूयात आणि या गीताला संगीत दिलं आहे सूरज यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात महेंद्र कपूर यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत मधुचंद्र या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे एन दत्ता यांचं.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात अनुराधा बोडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत आहे कवी यशवंत देवी यांचं.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमातलं या नंतरचं गीत आपण ऐकणार आहोत राजा शिवछत्रपती या चित्रपटामधलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत महेंद्र कपूर, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश खेबुडकर यांचं गीत ज्योतिबाचा नवस या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: लेकरे बंधूंनो, आपल्याकडे जनावर असतात आणि जनावरांच्या प्रथम उपचारासाठी ज्या काही गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजे किंवा मग त्यामध्ये होणारे पचन संस्थेचे रोग याविषयी आपल्याला थोड्या बहुत जर गोष्टी माहीत असल्या तर आपण डॉक्टर येण्याच्या अगोदरच प्राथमिक उपचार आपण त्यांना करता येईल. आपल्याला या संदर्भामध्ये आपण जनावरांना पचन संस्थेमध्ये कुठले कुठले रोग होतात याविषयी आपण चर्चा करूया आणि थोडीशी त्याची माहिती जाणून घेऊया. यामध्ये जनावरांमध्ये पोटफुगी, अपचन, ॲसिड इंडायजेशन, हगवण, डिसेंट्री, बद्धकोष्ठता, इन्फेक्शन यासारखे आजार उद्भवतात. तर आपण आज पोटफुगीच्या संदर्भात सांगायचं झाल्यास या आजारामध्ये रुमेनमध्ये जास्त प्रमाणात वायू साठल्याने पोट फुगते व गुरे अस्वस्थ होतात. तर याचे कारणही असे बरेच असतात शेतकरी बंधूंनो. जसे गुरांच्या रुमेनमध्ये खाद्य आंबवण्याच्या क्रियेमध्ये सतत वायू तयार होतो व नैसर्गिकरित्या बाहेर पडतो, परंतु आंबवण्याच्या क्रियेमध्ये फेस तयार झाला तर वायू रुमेनमध्येच अडकतो व पोट फुगते. त्यामध्ये दुसरं कारण असे होऊ शकते की दोषयुक्त आहारामुळे देखील पोटात वायू तयार होतो. द्विदल चाऱ्यातील विरघळणारी प्रथिने, हिरवा चारा, पिठासारखे बारीक खाद्य पोटात फेस तयार करतात व पोट फुगते. किंवा मग कधी कधी असे होते की घशात काही अखाद्य किंवा खाद्यवस्तू अडकल्यास नैसर्गिक वायू बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेस अडथळा निर्माण होतो व पोट फुगते. जनावर एका कुशीवर जास्त वेळ राहिल्याने सुद्धा पोट फुगते. तर आपण आज कारणे तर बघितले, पण यामध्ये कसे लक्षणे ते पण थोडंसं आपण बघूया. तर लक्षणे याप्रमाणे असतात की थोड्या प्रमाणात पोट फुगी असेल तर डाव्या बाजूकडून पोट फुगते व नंतर उजवी बाजू सुद्धा फुगते. पोट फुगलेले जनावर अस्वस्थ होऊन उठबस करतात व पोटावर लाता धाडतात. जीभ बाहेर काढून तोंडावाटे श्वास घेतात. रवण करीत नाही व खातही नाही. जनावरांची लाड गळते. हृदयाची स्पंदने वाढतात. वेळीच उपचार न केल्यास मृत्यू अटळ असतो. तर निदानाच्या बाबतीत जर बघितलं तर उघड्या डोळ्याने दिसणाऱ्या लक्षणावरून खाऊ घातलेल्या खाद्याची चौकशी करून या रोगाचे निदान करता येते. उपचार करायचं झाल्यास तर प्राथमिक उपचार आपल्याला असं येईल की जर जनावर एका कुशीवर लवणलेले असेल तर त्याला उठून बसवावे. तोंडामधून अन्ननलिकेत पाईप घालावं व वायू बाहेर काढावा. घशात खाद्यवस्तू अडकली असेल तर ती काढून टाकण्यासाठी प्रयत्न करावा. तोंड उघडे ठेवण्यासाठी प्रयत्न करावा किंवा मग डॉक्टराकडून रुमोनोटॉमी सारखी शस्त्रक्रिया करावी. यामध्ये प्राथमिक उपाय म्हणजे टर्पेंटाईन तेल 30 मिली 100 मिली 500 मिली गोळ्या तेलात पाजावे किंवा आपल्याला यामध्ये पावडर टिम्पॉल 100 ग्रॅम पाण्यातून पाजावी. ब्लोटोसिल सारखे द्रावणही आपण यामध्ये देऊ शकतो. याप्रमाणे आपण थोड्या डॉक्टरच्या येण्याच्या अगोदर हा जर असे उपचार जर केलेस तर आपलं जनावरांना बराचसा फरक पडू शकतो. शेतकरी बंधूंनो, यामध्ये दुसरा म्हणजे पचन संस्थेत जे आपण रोग म्हणतो त्यामध्ये सिंपल इंडायजेशन ज्याला अपचन असे म्हणतो हा पचन संस्थेतील बिघाडामुळे होणारा आजार असून बंदिस्त पालनातील जनावरांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. जनावरांमध्ये बऱ्याच आजारा अपचनाचे प्रकार जवळजवळ 80 ते 90% असतात. रवण करणाऱ्या जनावरांमध्ये घरगुती उपचारांनी हे आजार बरे करता येतात. यामध्ये जर आपण कारणे बघितले कशामुळे हा रोग होतो तर खाद्यातील घटकाच्या असमतोलपणामुळे व अचानक बदलामुळे हा आजार होतो. अपचनीय खाद्य खाण्यात आल्यामुळे व जास्त प्रथिनेयुक्त आहारामुळे आपण रोग होऊ शकतो. अति थंड किंवा उष्ण पाणी पिल्यामुळे किंवा कुजलेले अन्न व क्षार खाल्ल्यामुळे. जास्त दिवस प्रतिजैविके तोंडावाटे दिल्यास तसेच जास्त वयाच्या जनावरांमध्ये हा आजार होतो. यामध्ये लक्षणे जर बघितले तर भूक मंदावते, दूध उत्पादन घटते, जनावर व्यवस्थित रवण करीत नाही व पाणी कमी पिते, शेण टाकणे कमी होते, जनावरास हगवण लागते किंवा पोटगच्च होते, शरीराचे तापमान, हृदयाची गती व श्वसन व्यवस्थित असते, दात करकर वाजवतात, जनावराच्या पोटात वेदना झाल्यामुळे जनावर अस्वस्थ बनते. उपचारामध्ये जसे गोळ्या औषधे आहेत, प्राथमिक उपचार जर म्हटलं तर रुमेंटॉन बोलस रोज 4 गोळ्या 3 दिवस दिल्यास फायदा होऊ शकतो. हगवण झाल्यास किंवा खात नसल्यास डॉक्टरकडून एखादी सल्लाइन शिरेद्वारे लावून घ्यावे. तसंच जनावराचा व्यायाम द्यावा व किमान 24 तास जनावरांना खाद्य व पाणी देऊ नये व नंतर सहज पचनीय खाद्य द्यावे. यामध्ये अजून ॲसिड इंडायजेशन, ॲसिडोसिस आपण ज्यांना म्हणतो त्याला ॲसिड इंडायजेशन. जनावरांनी जास्त प्रमाणात ऊर्जायुक्त खाद्य खाल्ल्या व त्याचे पचन व्यवस्थित न झाल्या हा आजार होतो. यामध्ये कारणे असे आहेत की अनावधाने जास्त प्रमाणात ज्वारी, गहू किंवा धान्य पदार्थ खाण्यात आल्यास, जास्त प्रमाणात शिळ्या, भाकरी व चपाती खाण्यात आल्यास याप्रमाणे ॲसिड इंडायजेशन जनावरांना दिसून येतो. लक्षणे यामध्ये असे आहेत की जनावर खात नाही, पूर्ण क्षमतेने रवण करीत नाही, रवण करण्याची हालचाल कमी किंवा एकदम बंद होती, रवंतमध्ये पाण्याचे प्रमाण वाढले व ॲसिडोसिस होतो. जनावर कुशीकडे बघते व लाथ मारते, दात करकर वाजवतात, शरीराचे तापमान कमी होते, तोंडातून लाळ व फेस येतो, शेण एकदम घट्ट किंवा जुलाब होते. यामध्ये निदान करण्याकरता लक्षणे व जनावराने खाल्लेले खाद्य याच्या माहितीवरून, तसेच शेळी मेंढीमध्ये डाव्या कुशीवर कान लावून पोट हलवून पाण्यासारखा खडखड आवाज येतो का ते पाहावे. उपचारामध्ये डॉक्टरच्या सल्ल्यानुसारही आपण करू शकतो. त्यामध्ये पचन संस्थेच्या रोगामध्ये हगवण हा पण एक आजार जाणवतो. जनावरांमध्ये हगवण लागते ही नेहमी घडणारी बाब आहे व त्याचे कारणे असंख्य आहेत. हगवणीमध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, आतड्याचा दहा होऊन शेण एकदम पातळ होते. कारणे असे आहेत की खाद्यातील वातावरणातील अचानक बदल यामुळे पण होऊ शकते. भरपूर ऊर्जायुक्त खाद्य, भरपूर प्रमाणात हिरवा चारा, कोणतेही खाद्य जास्त प्रमाणात खाल्ल्याने, विषारी घटक अथवा वनस्पती खाण्यास आल्यास, वासरात जास्त प्रमाणात दूध पाजणे, कुजलेले किंवा खराब झालेले खाद्य खाल्ल्यास, पोटामध्ये जंताचे प्रमाण वाढल्यास, क्षार आणि जीवनसत्वाची कमतरता यामुळे हगवण हा रोग जनावरांना दिसून येतो. यामध्ये लक्षणे जर पाहिलं तर यामध्ये दोन प्रकार आहेत, एक तीव्र आणि एक जुनाट, ह्या दोन स्वरूपात लक्षणे दिसून येतात. तीव्र स्वरूपामध्ये आतड्यांचा दाह होऊन शेण एकदम पातळ होते, पाण्याचे प्रमाण जास्त असून घाण वासेल, जनावरांच्या पाठीमागचा भाग शेणाने बरबटलेला असतो, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन डोळे खुल जातात, जनावर पोटाकडे बघते व तणावात येते, जनावरास अशक्तपणा येतो व तापमान वाढते, जनावर खात नाही आणि उत्पादन क्षमता घटते. जुनाट स्वरूपामध्ये जर पाण्यात झालं तर शेणामध्ये जास्त प्रमाणात पाणी नसते, शेण मऊ व किंचित पातळ असून घाण वास येत नाही. निदान जर करण्यात आलं तर लक्षणावरून निदान करायला पाहिजे. उपचारामध्ये ज्या कारणामुळे हगवण लागली असेल त्याचे प्रतिबंधक करावं. यामध्ये बरेचसे इंजेक्शन गोळ्या आहेत डॉक्टरच्या सल्ल्यानुसार. यामध्ये पचन संस्थेच्या रोगामध्ये अजून जर एक बघितलं तर डिसेंट्री हा हगवणीचाच एक प्रकार असून यामध्ये रक्तमिश्रित जुलाब होतो. कारणे जर बघितले तर विषारी घटक वनस्पती अथवा रासायनिक पदार्थ खाण्यात आल्यास, कुजलेले अथवा बुरशीयुक्त खाद्य खाण्यास आल्यास, ऑक्सिडियोसिस, बुडकांडी किंवा अमीबियासिस सारख्या आजारात रक्तमिश्रित जुलाब होते. लक्षणे जर पाहिलं तर शेणात रक्त असते, कधी कधी निवड रक्ताची जुलाब होता, जनावराच्या पोटात कडा येऊन जनावर अस्वस्थ व निस्तेज होते, अशक्तपणा येतो व शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. उपचार करतो म्हटलं तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आपण उपचार करता येईल. डॉक्टर यामध्ये शिरेवाटे काही सलाईन देतात. यामध्ये बद्धकोष्ठता म्हणजे कन्स्टिपेशन हा पण आजार दिसून येतो. त्या आजारामध्ये जनावराची विष्ठा खड्यासारखी व घट्ट बनते, जनावर विष्ठा टाकण्यास प्रयत्न करते व वरचेवर थोड्या प्रमाणात विष्ठा टाकते. कारणे अशी आहेत की बुरशीयुक्त व टाकाऊ चारा, सतत वाढलेला चारा खाण्यात आल्यास किंवा कमी प्रमाणात पाणी पिल्यास विष्ठा घट्ट होते, तसेच रानमोरीसारख्या विषारी वनस्पती खाण्यात आल्यास देखील बद्धकोष्ठता होते. लक्षणे जर बघतो म्हटलं तर जनावर रवण करीत नाहीत, पाणी कमी पिते व भूक मंदावते, शेण टाकण्याचा प्रयत्न करते पण संडास होत नाही, शरीरातील रक्त घट्ट व काळे बनते व अशक्त नाही. घरगुती उपचारामध्ये साबणाचा अनिमा करता येते आणि बाकी आपण पशुवैद्यकीय सल्ल्यानुसार आपण उपचार करून घ्यावा. यामध्ये पोटास तड लागणे याला इम्पॅक्शन असे म्हणतो यामध्ये आढळून येते. या आजारामध्ये जनावर रवण बंद होऊन पोट गच्च राहते, रुमेनची हालचाल बंद होते परंतु पोट फुगलेले नसते. कारणे असे की कमी पाणी पिणे, पचनक्रियेतील बिघाड असल्यास, कुजलेली व सडलेली वरण खाण्यास आल्यास, कृषीयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास हा आजार होतो. लक्षणामध्ये असं की जनावर रवण करीत नाही, शरीराचे तापमान श्वसनवेग व्यवस्थित असतो, जनावर अशक्त होऊन भूक मंदावते व दूध उत्पादनही कमी होते, शेण काळपट असते व कमी प्रमाणात उपचार जर करतो म्हटलं तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार उपचार करून घ्यावे. यामध्ये आपण आज पचन संस्थेचे आजार हे आपण रोग बघितलेले आहे. इतकेपर्यंत तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. नमस्कार.
1: आणि आता ऐकणार आहोत मंगळसूत्र या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. ऐकूया कृष्णा कल्ले यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे बाळ पळसुले यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: आणि आता कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात या मालक या चित्रपटामधलं. पी सावळाराम यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे स्नेहल भाटकर यांनी, आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि मन्नाडे यांच्या आवाजात.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोप्प.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे. चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाने वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कवी संजीव यांची गीतरचना दादा चांदेकर यांनी संगीतबद्ध केलेली. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात आणि हे गीत ऐकूया चाळ माझ्या पायात या चित्रपटामधलं.

ऐकूया एक धागा सुखाचा हे गीत ऐकणार आहोत. जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं ही शब्दरचना आहे ग.दि. माडगुळकर यांची. ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

नमस्कार, मी प्रमोद पुराणिक, गुंतवणूक सल्लागार. रेडिओ विश्वासच्या सहकार्याने आपण नाशिक परिसरामध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी यासाठी गेली अनेक वर्ष प्रयत्न करीत आहोत आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून मंगळवारी दुपारी 12:30 आणि रात्री 8:30 हे प्रक्षेपण आपण प्रक्षेपित करत असतो की जेणेकरून गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी, चुकीच्या ठिकाणी गुंतवणुका करून लोकांचा पैसा बुडू नये आणि चांगल्या प्रकारे भांडवल वृद्धी मिळावी आणि आपल्या आयुष्यातली जी उद्दिष्ट असतात ती त्यांना पूर्ण करता यावी आणि म्हणून ही आकडेवारी अगदी थोडक्यात मांडावी लागते. काल मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक 291 अंशांनी वाढला, तो 77.94 या अंकावरती बंद झाला. मात्र त्याने एक वर्षाची घट ही 6.5% दाखवली. मात्र एक वर्षाच्या घटीला किंवा चढ उताराला फारसं महत्व देऊ नये. 5 वर्षाची जर या निर्देशांकाची आकडेवारी बघितली तर ही आकडेवारी आहे 47% आणि म्हणून मागच्या आठवड्यात जे सांगितलं होतं की साधारणपणे निर्देशांकाने आपल्याला वार्षिक वाढ ही 11-12% दिली पाहिजे, त्याप्रमाणे आज सुद्धा या निर्देशांकानी ही वाढ दिलेली आहे. जर आपण निफ्टी निर्देशांक जर बघितला तर तो काल 24,103 बंद झाला. 50 शेअरचा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक आहे, त्याची एक दिवसाची वाढ 90 अंश होती आणि एक वर्षाची घट 4% आहे. ह्या निर्देशांकाने सुद्धा 5 वर्षाची वाढ ही 52.8% दाखवली होती. जसजसं आपण छोट्या निर्देशांकांचा विचार करण्याच्या ऐवजी ज्याला आपण ब्रॉडर निर्देशांक म्हणतो, मोठे निर्देशांक म्हणतो, त्याचा जर विचार केला तर असं लक्षात येतं की BSE 100 हा निर्देशांक काल 25,685 बंद झाला. त्याने 100 अंशाची एक दिवसाची वाढ दाखवली, मात्र एक वर्षाची मामूली घट आहे, फक्त 2%. BSE 200 हा निर्देशांक जर बघितला तर हा 11,293 बंद झाला, त्यांनी 46 अंशाची वाढ दाखवली आणि त्याची एक वर्षाची घट फक्त -0.5% होती. तर BSE 500 हा निर्देशांक काल 36,342 बंद झाला, त्याची एक दिवसाची वाढ 168 अंश होती आणि एक वर्षाची वाढ ही 0.5% होती. पण 5 वर्षाची वाढ ही 69% होती आणि 69% वाढ जेव्हा BSE 500 हा निर्देशांक देतो त्यावेळेस तोंडी सुद्धा गणित करता येतं की बाजाराने एक वर्षाची सरासरी

तसं बुद्धीला मेंदूला व्यायाम आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे आपली जी गुंतवणूक आहे त्या गुंतवणुकीचा सुद्धा वारंवार रोजच्या रोज रिव्ह्यू घेण्याची गरज नाही, परंतु किमान 3 महिने 6 महिने वर्षातून एकदा आपण आपल्या गुंतवणुकीचा आढावा घेतला पाहिजे. आणि विशेषतः 31 मार्च हे आर्थिक वर्ष संपल्यानंतर जेव्हा आपल्या गुंतवणूक सल्लागाराकडून आपल्याला पूर्ण वर्षाचे संपूर्ण डिटेल्स जेव्हा मिळतात त्यावेळेस योजनांचा परामर्श घेणे, शेअर्स मधल्या गुंतवणुकीचा परामर्श घेणे ह्या गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक गुंतवणूकदारांना हे माहिती नाही की आपण इन्कम टॅक्सचं रिटर्न भरतो त्याच्याबरोबर जर आपण बॅलन्स शीट आपला ताळेबंद तयार करून दिला आणि त्या ताळेबंदामध्ये आपण दरवर्षी आपली कशा प्रकारे संपत्तीत वाढ होत गेली मग त्या संपत्तीमध्ये दरवर्षी सोनं किती खरेदी केलं याची सुद्धा व्यवस्थित जर आकडेवारी दिली आणि अशा प्रकारची आकडेवारी जर ताळेबंदात दिलेली असली तर जेव्हा अडीअडचणीच्या वेळेस सोनं विकण्याची वेळ येते किंवा विकावं लागतं किंवा पैसा उभा करावा लागतो काही कारणांमुळे त्यावेळेस असं वर्षानुवर्षाचं जर रेकॉर्ड ठेवलेलं असलं तर ते अत्यंत चांगलं ठरतं. ही आकडेवारी जेव्हा निर्देशांकाची सांगितली त्याचबरोबर आणखी काही आकडेवारी महत्वाची आहे आणि ती म्हणजे सोनं आणि चांदीचा बाजार भाव, त्यानंतर $1 खरेदी करण्यासाठी आपण किती रुपये मोजावे लागले आणि त्याचबरोबर कच्च्या खनिज तेलाचा भाव आणि 10 वर्षाच्या सरकारी कर्ज रोख्यांचा उत्पन्न दर. आम्ही व्याजदर हा शब्द वापरत नाहीये, उत्पन्न दर हा शब्द वापरतो आहे. आणि ही जी आकडेवारी आहे ही आकडेवारी आर्थिक निर्णय घेण्यासाठी मदत करत असते आणि म्हणून ही आकडेवारी रोज जरी नाही वाचली तरी मधून मधून या आकडेवारीचा आढावा घेतला पाहिजे. आम्ही या ठिकाणी असं नेहमी सांगतोय की लार्ज कॅप ह्या योजनांपेक्षा गुंतवणूकदारांना मिड कॅप आणि स्मॉल कॅप ह्या योजना चांगल्या ठरल्या आहेत. आणि त्याचं जर उदाहरण जर द्यायचं झालं तर ह्या आठवड्याची जर आपण आकडेवारी जर बघितली तर त्या आकडेवारीमध्ये जर लार्ज कॅपचं योजनेची वाढ ही जर फक्त 3-2% अशी मिळालेली असेल तर मिडकॅप प्रकारामध्ये गुंतवणूकदारांनी 1 वर्षात 22%, 18%, 14%, 12% अशी वाढ घेतली आहे. साहजिकच ही आकडेवारी वर्ष होऊन गेल्यानंतर मग सांगायला खूप चांगलं वाटतं, ऐकायला खूप चांगलं वाटतं, परंतु अशा प्रकारची भांडवल वृद्धी मिळवण्यासाठी पुढच्या वर्षी कुठल्या योजनांमध्ये चांगल्या प्रकारे भांडवल वृद्धी मिळू शकेल याचा अंदाज करता येतो, त्या आकडेवारीवरून निर्णय घेता येतात. आणि म्हणून HSBC मिड कॅप ह्या योजनेने 1 वर्षाची वाढ 22.5% दिली आहे आणि मिड कॅपमध्ये ही योजना अत्यंत चांगली ठरलेली आहे. तेच जर आपण स्मॉल कॅपकडे लक्ष दिलं तर स्मॉल कॅपमध्ये बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंडाची स्मॉल कॅपची योजना की ज्या योजनेने 1 वर्षाची वाढ 20% दिली आहे, युनियन म्युच्युअल फंडाच्या स्मॉल कॅपने 21% वाढ दिली आहे. आणि हो, LIC म्युच्युअल फंड म्हटला की गुंतवणूकदार नाकं मोरडतात आणि त्यांना तसे वाईट अनुभव आलेले आहेत, परंतु तरीसुद्धा LIC म्युच्युअल फंडाची स्मॉल कॅप योजना जी योजना सुरुवात झाल्यानंतर अतिशय जोरात होती, मध्ये काही कालावधीमध्ये ती योजना मागे पडली, परंतु जशी एखादी बंद पडलेली गाडी परत चांगल्या प्रकारे प्रवासाला सुरुवात करते तसं LIC म्युच्युअल फंडाने 1 वर्षाची वाढ ही 13% मिळवून दाखवली आहे. परंतु अजूनसुद्धा ह्या योजनेकडे असलेली मालमत्ता फार कमी आहे, ती फक्त 695 कोटी आहे. या ठिकाणी गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडाच्या योजनेच्या मालमत्तेचा विचार करायलाच पाहिजे, कारण एखाद्या योजनेकडे मालमत्ता खूप जास्त झाली तरी ती योजना कामगिरीमध्ये कमी पडते आणि त्या उलट एखाद्या योजनेची मालमत्ता खूपच कमी असली तर त्या योजनेला गुंतवणुकीचे चांगल्या प्रकारे निर्णय घेणं, गुंतवणुकीमध्ये बदल करणं ह्या गोष्टी करणं अवघड होतं. आणि म्हणून साधारणपणे योजनांची निवड करताना ज्याला आपण मध्यम आकाराच्या योजना म्हणतो अशा योजनांकडे लक्ष देणं हे जास्त चांगलं ठरतं. मग ते लार्ज कॅप असेल, मग ते मिड कॅप असेल, मग ते स्मॉल कॅप असेल.

0: आता म्युच्युअल फंड्स जेव्हा आम्ही या ठिकाणी सांगतो तेव्हा याचा अर्थ असा अजिबात नाही की आम्ही शेअर्स गुंतवणुकीकडे दुर्लक्ष करतो. मात्र शेअर सांभाळण्याची ताकद गुंतवणूकदारांमध्ये असली पाहिजे. मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये बेल राईज या शेअरची याच ठिकाणी माहिती दिली होती आणि असं सांगितलं होतं की हा 90 रुपयाला शेअर मिळतो आहे आणि या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी शेअर्स विक्रीला अर्ज केला पाहिजे. जेव्हा आपण बाजारामध्ये फार वाढ नाही असं म्हणतो, बाजारामध्ये युद्धाचे खूप परिणाम जाणवत आहेत असं म्हणतो, त्यावेळेस या शेअरने 1 वर्षात 90 रुपयावरून 248 रुपयापर्यंत मजल मारली आहे. आणखीन पुढे किती वाढेल, हा शेअर 300 होईल का, असं कोणीही सांगू शकणार नाही. परंतु प्रत्येक वेळेस नफा कमवून नफा घरात आणून पुढे गेलं पाहिजे आणि आपल्या संपत्तीमध्ये वाढ केली पाहिजे, हे अत्यंत आवश्यक आहे. आणि हे करण्यासाठी म्हणून वैयक्तिकरित्या ज्याप्रमाणे गुंतवणूकदार शेअरचा अभ्यास करतो त्याचप्रमाणे त्यांनी निर्देशांकाचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. आणि निर्देशांकामध्ये जर आपण क्षेत्रीय निर्देशांकाचा विचार केला तर अनेक क्षेत्रीय निर्देशांकांनी खूप चांगल्या प्रकारे भांडवल वृद्धी गुंतवणूकदारांना दिलेली आहे. उदाहरणार्थ मेटल धातू क्षेत्र, या धातू क्षेत्राचा जो निर्देशांक आहे तो शुक्रवारी 42,051 बंद झाला आणि त्या निर्देशांकांनी 1 वर्षाची वाढ 40% दिली आहे. सांगायचा आणि या सर्व गोष्टींच्या मुळाशी फक्त एकच एक महत्त्वाचं सांगणं आहे की गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणूक सल्लागाराच्या सान्निध्यात राहिलं पाहिजे, त्याला प्रश्न विचारला पाहिजे, त्या प्रश्नांना जे उत्तरं मिळतात त्यानुसार गुंतवणूक केली पाहिजे. आणि या बाजारात दीर्घकालीन गुंतवणूकदार हा अंतिम विजेता ठरतो. ज्या ज्या कंपन्यांनी वर्षानुवर्ष गुंतवणूकदारांना चांगल्या प्रकारे बोनस शेअर्सचं वाटप केले, चांगल्या प्रकारे दरवर्षी लाभांश वाटप केलेलं आहे, अशा कंपन्यांच्या शेअर्समध्ये वर्षानुवर्ष गुंतवणूक सांभाळणं हे अत्यंत आवश्यक आहे. इन्फोसिसचं उदाहरण या प्रसंगी सांगायला काहीच हरकत नाही की ह्या कंपनीने अत्यंत चांगल्या प्रकारे भांडवल वृद्धी गुंतवणूकदारांना मिळवून दिली आहे.
1: हे गीत आहे अवघाचे संसार या चित्रपटामधलं. शब्दरचना आहे डॉक्टर वसंतराव अवसरे यांची, संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी आणि हे गीत ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: माडगुळकर यांचं गीत अन्नपूर्णा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

कार्यक्रमात आता ऐकूयात सुधीर फडके यांच्या संगीताने सजलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत एकटी या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: मनाचे अनोखे गहिरे रंग वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका माझी कविता. नवकवींना हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुखाची सावली या चित्रपटामधलं गीत. दत्ता डावजेकर यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं. ऐकूया सुमन कल्याणपूर आणि रेखा डावजेकर यांच्या आवाजात.
2: एक होता चिमणा, एक होती चिमणी,

कसली ग मेकअप?

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी।
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: दिल ने पुकारा या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, मराठी भाषेचं कोड कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। प्रमाण बोली खेड्यावरची शिवराळ, पण माझी ही माय मराठी, माझ्या भाषेचं कौतुक करताना कवीची वाणी थकत नाही। अशा या मराठमोळ्या भाषेच्या शब्दांचा साज शृंगार चढवून तिचं सौंदर्य खुलवणारा एक कवी म्हणजे शांताराम नांदगावकर। मराठी चित्रपटातलं हे एक प्रसिद्ध नाव। आजच्या कार्यक्रमात ऐकूया त्यांचीच सुरेल गाणी।

मूळचे कोकणातले असलेले कवी शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेली गाणी ऐकत आहोत आजच्या दिलनी पुकारा या कार्यक्रमामध्ये. मी आहे प्रांजली तुमच्या सोबत. तुम्ही ट्यून केलं आहे 90.8. मित्रांनो, शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं हे कोळी गीत मनाला भिडतं. श्यामा चित्तार आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं हे कोळी गीत लिहिलं होतं शांताराम नांदगावकर यांनी आणि संगीत होतं प्रदीप विलास यांचं. नांदगावकरांची पहिली कविता त्यांनी 10वीत असताना लिहिली. लहानपणी देवासमोर दिवा लावून अभ्यासाला सुरुवात करत या ज्योतीबद्दल त्यांना आकर्षण वाटत असे तेव्हा त्यांच्या घरी रेडिओवर जी हिंदी गीते लागत त्यातील एक ओळ त्यांना आवडत असे, ती म्हणजे क्षमा जले परवाने आय. मग याच ज्योतीवरून त्यांना ओळी सुचल्या का उगा पतंगा जळसी आणि ती त्यांची झाली पहिली कविता.

अत्यंत सुरेल आणि मराठीमध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेलं हे गाणं गायलं होतं आशा भोसले यांनी. संगीतकार होते अनिल अरुण आणि लिहिलं होतं शांताराम नांदगावकर यांनी, ज्यांच्याबद्दल बोलत आहोत आजच्या दिल्ली पुकारा या कार्यक्रमामध्ये. खरोखरच हे गीत म्हणजे मराठीतलं मैलाचा दगड ठरलेलं आहे. उडती चाल असलेलं हे गीत श्रोत्यांना इतकं भावतं की त्या गीताचे रिमिक्सही आज होत आहेत. अशा अनेक अल्लड प्रेमगीतांना जन्म देणाऱ्या नांदगावकरांचं बालपण अतिशय हलाखीचं गेलं. भावसंगीताची साथ लाभल्याने त्यांना एक मार्ग मिळाला. प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई हे गाणं त्यांनी एका कार्यक्रमात ऐकलं आणि आपणही काहीतरी लिहावं असं त्यांना मनातून वाटू लागलं, सुचू लागलं. संगीतकार दशरथ पुजारी यांनी हे लिखाण पाहिल्यावर पहिलं गीत ध्वनिमुद्रित झालं सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गदिमांनी त्यांच्या रचनांचं कौतुक केलं आणि संधी मिळत गेली.

अजित कडकड यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. दिलीप कोरा या कार्यक्रमात मित्रांनो लिहिलं होतं. शांताराम नांदगावकर यांनी संगीत दिलं होतं. अशोक पत्की यांनी हे कर्णमधुर गीत खरोखरच मनाला भिजवून जातं. भावगीतांबरोबर अनेक प्रेमगीते, सहज सुंदर असलेली बालगीते, भक्तिरसपूर्ण गीतं मराठीमध्ये लिहून नांदगावकरांनी मराठी मातीवर एक ठसा उमटवला. अतिशय कमी वेळात गीतरचना करणारे गीतकार म्हणून त्यांची ख्याती होती. अनेक चित्रपटांबरोबर आकाशवाणी करता त्यांनी संगीतिका लिहिल्या, दूरदर्शनसाठी गीतमाल्या लिहिल्या. डॉक्टर आंबेडकरांच्या जीवन कार्यावरील रचना, एकवीरा देवी, साईबाबा, बुद्ध यांच्यावर आधारित श्रद्धा केंद्रित रचनाही त्यांनी लिहिल्या.

भूपेंद्र यांनी गायलेलं एक सुरेख गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्की यांनी, गीतकार होते शांताराम नांदगावकर. मित्रांनो, नांदगावकरांची रेडिओ गीते ऐकत आपली पिढी मोठी झाली. मनामनांना रिझवणारी, भावनांच्या ओलाव्याने भिजवणारी अशी ही आठवणीतली गाणी ऐकत राहूया, ऐकवत राहूया आणि परत भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत नमस्कार.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: घर खर्चासाठी पैसे द्या.
4: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
3: आणि लाईट बिलाचे.
4: आता 0 रुपये कसे देऊ?
3: अरे हो हो, विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
4: हो हो नक्की. PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in.
5: हर घर सूर्यघर.
2: आर्थिक गुंतवणुकीचं योग्य नियोजन म्हणजे भक्कम भविष्याचा आधार. याच पैशाची गणित सोपी करून सगळ्यांना अर्थसाक्षर करणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका अर्थविश्व, दर मंगळवारी दुपारी 12:30 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:00. सादर करते प्रमोद पुराणिक, अर्थविश्व फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
6: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत जावेद अख्तर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे अर्जुन या चित्रपटामधलं आणि संगीतकार आहेत राहुल देव बर्मन.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक मधील सद्गुरु कृपा ग्रुप यांनी काही भजनांचं सादरीकरण केलेलं आहे, तर याच गीतांचा आता आपण आस्वाद घेणार आहोत. तेव्हा ऐकूया त्यांचं हे सादरीकरण.
1: नमस्कार सर्व रसिक श्रोत्यांना, मनपूर्वक नमस्कार. आज रेडिओ विश्वास येथे संधी मिळाली आणि आमचा सद्गुरु कृपा ग्रुप भक्तिपर गीतांचा कार्यक्रम सादर करीत आहोत. आम्ही सद्गुरु कृपा ग्रुपच्या वतीने सादर करीत असलेल्या व्हर्सेटाईल भक्ती गीतांचा सांगीतिक कार्यक्रम मागील 3-4 वर्षापासून रसिक श्रोत्यांच्या सेवेत सातत्याने सादर करत आहोत. हा कार्यक्रम विविध धार्मिक उत्सव, जयंती आणि पुण्यस्मरण दिनांच्या निमित्ताने सादर केला जातो. सद्गुरु कृपा ग्रुपच्या संचालिका सौ उज्ज्वलाताई अजय कहाणे, निर्मिती संकल्पना सौ जयश्री योगेश शुक्ल, संगीत मार्गदर्शक श्री नकुल दायमा, सहगायक आणि वादक ओम भोकरे, तसंच सौ सुमित्राताई कुलकर्णी, कोमलताई कहाणे, नेहा देशपांडे, स्मिता सोंजे, सुवर्णा देवकर, सरला कांबळे. तर मंडळी, भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ मानले गेले. जीवनाला योग्य दिशा देणारे, संस्कारांची अमूल्य शिदोरी देणारे गुरु हेच आपल्या जीवनाचे खरे मार्गदर्शक असतात. गुरूंची महती, त्यांच्याप्रती असलेल्या कृतज्ञता भक्तिभाव आणि गुरु शिष्य परंपरेचा अमूल्य वारसा याचे दर्शन घडते. अशा सद्गुरूंच्या चरणी कृतज्ञतेची पुष्पांजली अर्पण करत चला या भक्तिमय गुरुगीताचा मॅशअप ऐकूया.

दत्ताची पालखी म्हटलं की पताका सुगंधित फुलांनी हारांनी सजलेली, पालखीत पादुका आणि दत्तमूर्ती याची सुगंधित अत्तरांनी चंदनांनी पूजा केलेली, टाळ मृदंग झांज घेऊन गात नाचत निघालेला भक्तगण, दत्तगुरूंच्या पालखी सोहळ्यासाठी उत्सव, भक्तांचे प्रेम आणि गुरुभक्तीचा दिव्य अनुभव या गीतातून व्यक्त होतो. ऐकूया आली आली हो पालखी गुरु माऊलींची.

श्री दत्तात्रय हे ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांचा अद्वितीय संगम म्हणजे श्री गुरुदत्त, भक्तांच्या हाकेला धावून येणारे, संकटात आधार देणारे आणि सद्गुरु तत्वाची अनुभूती देणारे दत्तप्रभू आजही भक्तांच्या हृदयात विराजमान आहेत. दत्तप्रभूंच्या या गीतात प्रत्येक शब्द भक्ताला आत्मचिंतन, नामस्मरण आणि गुरुकृपेच्या मार्गावर घेऊन जातो. श्री दत्ताचे त्रिमूर्ती स्वरूप, पालखी सोहळा, भक्तिभाव, गुरुकृपेची आर्तयाचना आणि निर्गुण निराकार परब्रह्माची अनुभूती देते. ऐकूया दत्तप्रभूंचे मॅशअप.

0: मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची. या पुढील भाग आपण ऐकणार आहात याच वेळी पुढील मंगळवारी. तेव्हा ऐकायला विसरू नका रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
1: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
2: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
3: नमस्कार.
2: तर या आठवड्याची गोष्ट, आजची गोष्ट आहे सुमारे 2500 वर्षापूर्वीच्या एका महान तत्वज्ञाची. ग्रीस मध्ये जन्मलेले ॲरिस्टॉटल हे जगातील सर्वात प्रभावशाली विचारवंतांपैकी एक मानले जातात. ते प्लेटोचे शिष्य आणि अलेक्झांडर द ग्रेटचे शिक्षक होते. तर्कशास्त्र, विज्ञान, राजकारण आणि नैतिकता या विषयावरील त्यांचे विचार आजही अभ्यासले जातात. परंतु अनेकांना माहीत नसलेली एक गोष्ट म्हणजे ॲरिस्टॉटल यांचे मृत्यूपत्र. इसवीसनापूर्वी 322 मध्ये निधन होण्यापूर्वीच त्यांनी आपल्या कुटुंबियांची, मुलांची आणि मालमत्तेची सविस्तर व्यवस्था करून ठेवली होती. त्यांच्या मृत्यूपत्रात अल्पवयीन मुलांच्या संगोपनासाठी एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच कुटुंबातील सदस्यांच्या हिताचे संरक्षण आणि मालमत्तेचे व्यवस्थापन याबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. आजच्या भाषेत सांगायचे तर गार्डियन, ट्रस्टी आणि इस्टेट प्लॅनिंग या आधुनिक संकल्पनांची झलक त्या 2500 वर्ष जुन्या दस्तऐवजात दिसून येते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते बरं का, मृत्यूपत्र ही केवळ मालमत्ता वाटपासाठी नसते तर कुटुंबाच्या भविष्यासाठी आखलेली एक कायदेशीर योजना असते. एक गोष्ट सर, अल्पवयीन मुलांसाठी मृत्यूपत्रात पालक नियुक्त करता येतो का?
3: विश्वास रेडिओच्या देश विदेशातील श्रोत्यांना नमस्कार. होय, अर्थातच जर मुलं अल्पवयीन असतील तर मृत्यूपत्रात त्यांच्या संगोपनासाठी योग्य त्या व्यक्तीचे नाव गार्डियन म्हणून नमूद करता येते. त्यामुळे लहान मुलांच्या पालकांनी मृत्यूपत्रात या बाबीचा अवश्य उल्लेख करावा, जेणेकरून कोणतीही दुर्घटना झाल्यास काळजी योग्य रीतीने घेता येईल.
2: क्या बात आहे. श्रोता, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शील्ड 7385 340 454.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार पालको माझ्या बालमित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. अजिंक्य मी या नव्या वाचनमालेत मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. माझ्या पालक आणि बालक मित्रांनो, सध्या आपण ऐकत आहोत प्राध्यापक प्रवीण डवणे लिखित अजिंक्य मी या पुस्तकातील काही प्रेरणादायी कथा. आजचा भाग 20. सुमितने बाईंना जी शंका विचारली त्या शंकेचं उत्तर मी पुढील तासाला देईन असं बाईंनी सांगितलं. त्याच्यामुळे महिन्याभर वाट पाहण्याशिवाय सुमितच्या हातामध्ये काही नव्हतं. पुढे काय झालं ते आपण ऐकूया आता या पुढच्या भागामध्ये. मी घरी आईबाबांना शाळेत जे जे वेगळं घडतं ते सगळं सांगतो. जेवताना आमच्या गप्पा रंगतात. माझा प्रश्न आणि फडणवीसबाईंची प्रतिक्रिया दोन्हीही मी आईबाबांना सांगितलं. आईबाबांनाही माझं कौतुक वाटलं. तेही समजावून सांगतात, पण फडणवीसबाई काय सांगतात याकडे मी कान लावून बसलो होतो. आता महिन्याभराची मी तयारी तर केली होती. माझ्या शंकेला उत्तर फडणवीसबाई महिन्याभरानंतर देणार होत्या, त्यामुळे मी निश्चिंत होतो. परंतु त्याच रात्री आज तक या माझ्याही आवडत्या कार्यक्रमात एक बातमी ऐकून मला झोपच येईना. आई बाबा मात्र छान झोपले होते आणि माझ्या डोळ्यासमोर अतिरेक्याने मारलेलं निष्पाप कुटुंबच येत होतं. एका पाठोपाठ 6 जणांना अतिरेक्यांनी काश्मीरमधील एका खेड्यामध्ये मारलं होतं. त्यांचं शरीर कपड्यांनी झाकून ठेवलं होतं. त्यात 3 लहान मुलं देखील होती. बिचारी, आपण या जगातून निघून गेलो हेही त्यांना कळलं नसेल. याच विचारात केव्हा झोप लागली हे मला कळलं नाही. दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रात तेच, सर्वत्र तशाच बातम्या, चर्चा, रोज त्याच प्रकारच्या बातम्या. घुसखोर भारतीय हद्दीत शिरले, भारतीय जवानांचे चोख उत्तर, 17 अतिरेकी ठार, 4 भारतीय जवानही धरातीर्थी. घरात बाबांकडे येणाऱ्या मित्रांमध्ये हीच चर्चा. कारगिल वॉर सुरू झाले तर आता कायमचं उत्तर देऊन टाका, त्यांचा सगळा प्रदेश घ्या बळकावून आणि संपवून टाका एकदाचा विषय. खरं सांगतो, अशा गप्पांनीही माझी छाती धडधडते. मोठी माणसं असं का बोलतात? काही माणसं अजान असतील, पण म्हणून सगळ्यांनाच का मारायचं? मला कळत नाही, मी अजून तेवढा मोठा नाही. खरं तर माझं मत वेगळं आहे, पण मी माझं मत सांगणार कोणाला? कारगिल वॉर धडाडून पेटलं होतं. किती जण मरत होते कोणास ठाऊक. रोज आज तकमध्ये सैनिकांच्या कुटुंबियांचे सांत्वन करताना पंतप्रधान दिसत होते. सैनिकांच्या बायका, त्यांच्या वृद्ध आया आणि अगदी लहान मुलं. काही स्फोट तर काश्मीरमधल्या आपल्या माणसांनीच अतिरेकी होऊन घडवल्याच्या बातम्या धडकत होत्या. आपलीच माणसं असं का घडवतात? मग आपलं कोण आणि परक कोण? लढायचं कोणाविरुद्ध? आपणच आपल्याविरुद्ध? छे, हा प्रश्न मी कोणाला विचारू? पुन्हा सगळे म्हणतील, सुमित पुढच्या आठवड्यात गणिताची चाचणी आहे, गणित सोडत बस. ते ही गणित सुटतील हो, पण हे गणित सुटेल का? कुणी सोडवेल का हे गणित? अचानक तास नसताना फडणवीसबाई वर्गात आल्या. नेहमी हसतमुख असत, पण आज मात्र त्या जरा थोड्या चिंताक्रांत दिसत होत्या. वर्गात हसऱ्या चेहऱ्यानं यायचं, सोनेरी काडीचा चष्मा पुसायचा, पुन्हा डोळ्यांना लावायचा आणि मग तासाला सुरुवात करायची असा त्यांचा शिरस्ता होता. आज मात्र तसं काहीच झालं नाही. बाई गंभीर होत्या. आम्हीही त्यामुळे चिडीचूप झालो. बाईने सुरुवात केली, मुलांनो, आज मी अगदी वेगळ्या कारणासाठी वर्गात आले आहे. बाई जराशा थांबल्या. त्यांनी खूप मोठा श्वास घेतला. वर्गातील एका बेंचकडे बघून त्या अधिक उदास झाल्या. नकळत आमचं लक्ष तिकडे गेलं. त्या बेंचवर बसणारा अनवर आज शाळेत आलेला नव्हता, पण त्याचा काय संबंध असणार? बाईंनी बहुधा शब्द गोळा केले असणार, कारण त्यांचे डोळे आधीच पाण्याने भरले होते. बाईंना काय सांगायचं होतं हे आपण ऐकूया या कथेच्या पुढील भागात पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता.
तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: माहिती, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: ऐकूया अमित कुमार आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत. या गीताला संगीत आहे सोनी कोमी यांचं. हे गीत आहे खून की टक्कर या चित्रपटामधलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: नमस्कार, मी राहुल देशपांडे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद.
2: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
1: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
3: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं. संगीतकार राजेश रोशन यांची ही गीतरचना ऐकूया दिल तुझको दिया या चित्रपटामधली.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. गलियों का बादशाह या चित्रपटामधलं अलका याज्ञिक आणि साधना सरगम यांच्या आवाजात. माया गोविंद यांच्या गीताला संगीत दिलंय कल्याणजी आनंदजी यांनी.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: हिंदी चित्रपट संगीतच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात मोहम्मद असीज यांच्या आवाजात. फलक या चित्रपटामधलं निदा फाजली यांचं गीत. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थात वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो FLOA म्हणजे फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण परकीय भाषा शिकलेल्या विद्यार्थ्यांना, त्याबरोबरच त्यांच्या शिक्षकांना आणि काही एक्सपर्टीजना भेटत असतो आणि त्यांचा अनुभव जाणून घेत असतो. शैलेश लेले सरांनी सुरू केलेला हा खूप छान इनिशिएटिव्ह आहे, ज्यामध्ये जर्मन आणि फ्रेंच या दोनही भाषा ऑनलाईन पद्धतीने आणि अतिशय माफक दरात सर्व वयोगटातल्या व्यक्तींना शिकता येतात अशा पद्धतीचा हा उपक्रम आहे. आणि ह्याच अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारायला USAहून जोडल्या गेलेल्या आहेत शोभा श्रीकांत मॅडम, ज्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन अमेरिकेमध्ये केलेलं आहे. त्या IT बॅकग्राऊंडच्या आहेत, त्या पास्ट प्रेसिडेंट इनरव्हिल क्लब इन पुणे या ठिकाणच्या आहेत. त्यांची एक संस्था आहे पालवी नर्चरिंग माइंड नावाची. तर एकूणच त्यांच्या सगळ्याच कार्याचा आपण आढावा घेणार आहोत. फ्लोआशी त्या कशा जोडल्या गेल्या या संदर्भात सुद्धा आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: सर्वात प्रथम रेडिओ विश्वास आणि आरजे श्रद्धा तुमचे मी खूप आभारी आहे की मला माझं मनोगत मांडण्याची संधी मिळाली.
0: नक्कीच, आज तुमच्याकडून खूप काही जाणून घेता येणार आहे आम्हाला.
1: मी शिकागोला आहे, सो गुड मॉर्निंग फ्रॉम शिकागो.
0: वा, क्या बात आहे. तर माझा पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुम्ही भारतातही राहिलात आणि परदेशातही राहिलात आणि तिकडची शिक्षण पद्धती तुम्ही जवळून अनुभवली सुद्धा आहे, तर भारतीय आणि परदेशी या दोनही शिक्षण पद्धतींमध्ये तुम्हाला काही फरक जाणवला का?
1: ऑफकोर्स, दोन्ही शिक्षण पद्धतीमध्ये फरक आहे. माझ्या मते दोन्ही शिक्षण पद्धती छान आहे, पण वेगवेगळ्या प्रकारे राबवलं जातं. तर आपण दोन भागात या प्रश्नाचं मी उत्तर देऊ इच्छिते. पहिलं म्हणजे प्राथमिक शिक्षण आणि दुसरं म्हणजे हायर एज्युकेशन. तर प्राथमिक शिक्षण जे भारतात अतिशय स्ट्रक्चर्ड आहे, म्हणजे आपल्याला टेक्स्टबुक मिळतात, परीक्षा असतात आणि जास्त शिक्षणावरती भर असतो आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतात पण जास्त नसतात. पण त्याच्या उलट अमेरिकेत फारच मला मजेदार अनुभव आला. जेव्हा माझी मुलं शाळेत, मी ऍडमिशन मुलांनी घेतली, तर मला असं वाटलं की टेक्स्टबुक्सची लिस्ट येईल, तर तसं काही तिथे आलं नाही. तर त्यांना असं फिक्स, म्हणजे घरी घेऊन जाण्यासाठी असे टेक्स्टबुक्स नसतात. आणि मला फार आश्चर्य वाटलं आणि मुलं घरी असे वर्कशीट घेऊन यायच्या अभ्यासासाठी. आणि आपल्या भारतीय जे पालक असतात त्यांना असं आपल्याला म्हणजे अशी इच्छा असते की काय शिकवलं झालं हे मला पण माहित पाहिजे. आणि टेक्स्टबुक नसल्यामुळे मला फार कसं तरी वाटायचं. तर मग मी तिथे शाळेत जाऊन त्यांच्या शिक्षकांशी भेटले आणि मी म्हटलं की टेक्स्टबुक नाहीये. तर ते म्हणाले की घरी आम्ही कुठलंही टेक्स्टबुक कसं नाहीये पर्टिक्युलर, पण ते लायब्ररीतनं ते पुस्तकं घेऊन जाऊ शकतात. आणि त्यांची अशी फिक्स पुस्तकं होती विषयांवरती, तर ते आम्ही घरी घेऊन जाऊ शकत होतो. असं फिक्स की धडा एक, धडा दोन असं नव्हतं. तर ही एक वेगळी पद्धत आहे. आणि तिकडे पाठांतराला एवढं महत्व नाही. आपण

0: नॉट इथे क्रिटिकल थिंकिंगला जास्त महत्व देतात. तर हे झालं प्राथमिक शिक्षण. आता आणि उच्च शिक्षणामध्ये पण थोडासा फरक आहे. तर आपला देश देशामध्ये चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळायला आपल्याला खरंच खूप म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत आणि चांगल्या संस्थेमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळायला खूप मार्क्स लागतात. इथे काय असतं, इथे सॅट म्हणून एक्झाम आहे. तर सॅट वरती कॉलेजचं ऍडमिशन अवलंबून असतं. पण इकडच्या युनिव्हर्सिटी खूपच छान असतात आणि खूप सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर असतं आणि जगात अमेरिकेतल्या म्हणजे जे उच्च शिक्षणासाठी खूप मान आहे, आपल्या भारतातली मुलं तिथं बाहेर जाण्याला प्रयत्न करतात, इकडे एज्युकेशन घेण्यासाठी प्रयत्न करतात. आपल्याकडचं पण उच्च शिक्षण चांगलं आहे, पण मला असं वाटतं की अमेरिकेत बरंच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असतं आणि कोर्सना फ्लेक्सिबिलिटी आहे. म्हणजे समजा तुम्ही कम्प्युटर सायन्स घेतलं तर त्याच्याबरोबर तुम्ही हिस्ट्री पण घेऊ शकता, तुम्हाला इंटरेस्ट असेल तर. सो देर इज ही फ्लेक्सिबिलिटी असते आणि कॉलेजचे क्रेडिट्स किंवा कॉलेजचे कोर्सेस सकाळी पण असतात, संध्याकाळी पण असतात, वेगवेगळ्या कॅम्पसमध्ये तुम्ही जाऊन शिकू शकता. फॉर एक्झाम्पल, मी जेव्हा अमेरिकेत आले तेव्हा माझे जे कोर्सेस होते ते मला रेग्युलर डे टाईमला करता नाही आले, कारण माझी मुलं होती छोटी. तर मला माझे मिस्टर घरी येईपर्यंत मी थांबायचे आणि मी स्वतःला संध्याकाळी 7:30 ते 10 आणि शनिवार रविवार असा पूर्ण वेळ मी कोर्स साठी एनरोल केलं होतं. सो यू हॅव दॅट फ्लेक्सिबिलिटी. आणि खूप वेळा म्हणजे इवन जे काम करतात की त्यांना स्किल डेव्हलपमेंट करायचं असेल तरी ते कॉलेजचं पुढचं शिक्षण ते करू शकतात. सो देर इज लॉट ऑफ फ्लेक्सिबिलिटी हिअर. आणि मला असं जरूर वाटतं की जर मुलांना संधी मिळाली असेल तर अमेरिकेत असं नाही की दुसऱ्या देशात जाऊन पण त्यांनी पुढचं शिक्षण घ्यावं, तर एक आपल्याला होरायझन एक्सपॅन्ड होतं, ग्लोबल एक्सपोजर मिळतं. तर असं मला फरक जाणवला तिथल्या प्राथमिक एज वेल एज कॉलेजच्या शिक्षणामध्ये.
1: वा, किती सविस्तर आणि अगदी अभ्यासपूर्ण तुम्ही या गोष्टीचं विश्लेषण केलं. खरोखरच खूप क्लिअर झाला हा पॉइंट की तिथे कशा पद्धतीने शिकवलं जातं. हे जे काही तुम्ही छान इन्फॉर्मेशन दिली तर नक्कीच याचा आपल्या सगळ्या ऐकणाऱ्यांना उपयोग होईल असं म्हणायला काही हरकत नाही. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आपण गुड टच आणि बॅड टचच्या बाबतीत सुद्धा बरंच काम केलंय, तर ह्याकडे तुम्ही कशा वळलात आणि गुड टच बॅड टचच्या संदर्भात तुम्हाला काय सांगावं असं वाटतं?
0: ह्याची एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मी भारतात जेव्हा 2004 मध्ये परत आले तर तेव्हा माझ्या घरी जे आपले हाऊस हेल्प घरासाठी मदत करायला 2 बायका माझ्याकडे होत्या, तर मला तिथे काय व्हायचं की त्यांच्या सगळ्या फॅमिलीत आणि सगळ्यांची लग्न 13-14 वर्षातच व्हायची. तर मी तिला विचारलं की का असे लवकर लग्न करतात, मग तिने मला एकदा असं सांगितलं आणि मी थोडस त्याच्यावरती अभ्यास केला की हे पर्टिक्युलर कम्युनिटी किंवा हे लोक असं का करतात. तर खूप वेळा ही जी लोक येतात ते अशा परिस्थितीत असतात की घरं छोटी छोटी असतात, जवळजवळ असतात, आणि जेव्हा आई बाबा बाहेर कामाला जातात तेव्हा मुलींचं शोषण म्हणजे त्यांच्या माहितीत असलेल्या किंवा नातेवाईक अतिशय जवळचे असलेले नातेवाईक करतात आणि मग हे अवॉइड करायला ते मुलींचं खूप लवकर लग्न करून टाकतात. म्हणजे मग त्यांना वाटतं की जबाबदारी आता ती नवऱ्याची आहे. तर त्याच्यावरून मला कळलं की मुलांना हे गुड टच बॅड टच आणि हे समाजात खूप आहे. म्हणजे मुलांवरती अत्याचार, मुलांवरती आणि मुलींवरती दोघांवरती पण लैंगिक अत्याचार होतात, हे सांगायला खूप वाईट वाटतं. आणि हे आत्ताची गोष्ट नाही, पहिल्यापासून हे होत आलंय, पण आता ते थोडस जास्त आहे असं मला वाटतं. आणि मला असं वाटलं की हा अवेअरनेस आपण म्हणजे मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि लहानपणापासून हा अवेअरनेस शाळेत किंवा आजूबाजूला आपली मुलं आहे, आपले घरचे नातेवाईक, आपली मुलं आहे, त्यांच्यासाठी हा अवेअरनेस, त्यांना हे समजून सांगितलं सांगणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटलं. म्हणून गुड टच बॅड टच या ठिकाणी मी वळले. पहिल्यांदा मी असं इन्फॉर्मली गुड टच बॅड टच सेशन्स घ्यायचे, कारण आल्याला मी पुन्हा जॉब सुरू नाही केला आणि मला असं वाटलं की वी हॅव टू गिव्ह बॅक टू सोसायटी, काहीतरी आपण समाजासाठी आपण काम केलं पाहिजे. त्याच्यानंतर मी फॉर्मल एज्युकेशन किंवा ट्रेनिंग ज्ञान प्रबोधिनी सारख्या इन्स्टिट्यूट मधून मी केलं आणि गुड टच बॅड टच मी बऱ्याच शाळेत मी घ्यायला लागले, कारण मला असं वाटलं की दिस इज मस्ट, कारण मुलांना भीती वाटते, त्यांना त्यांचं संरक्षण करता आलं पाहिजे आणि कॉन्फिडेंटली त्यांनी त्यांचा अभ्यास किंवा लर्निंग त्यांचं झालं पाहिजे आणि आयुष्यातनं ते पुढे आले पाहिजे, त्याचं मला प्रकर्षाने जाणीव झाली. आणि ह्याविषयी लोक ना जास्त बोलायचे नाहीत, कारण ते हशहश करायचे. आणि अनफॉर्च्युनेटली डेटातनं हे समोर आलंय की मुलांवरती जे अत्याचार करतात, सो 85-90% लोक ते मुलांच्या ओळखीतलेच असतात, कारण मुलं त्यांच्यावरती विश्वास करतात आणि हेच लोक त्यांना अब्यूज करतात. सो इट्स अ व्हेरी सॅड फॅक्ट. आणि खूप ठिकाणी असं आढळून आलंय, मला सांगायला वाईट वाटतं, की घरातले अगदीच म्हणजे नातेवाईक असू देस आणि काही काही ठिकाणी वडीलच अब्यूज करतात असं पण आढळून आलेलं आहे. म्हणून मला असं वाटलं की गुड टच बॅड टच खूप मोठ्या स्तरावरती आणि सगळ्या शाळेशाळेत घेतलं पाहिजे, म्हणून त्याची मी हिस्सा बनले आणि आतापर्यंत पण घेतच आहे. आय बीन टेकिंग इट फॉर अ व्हेरी लॉंग टाइम.
1: आपण पुण्याच्या इनर व्हील क्लबच्या

0: हा पास्ट प्रेसिडेंट आहात, तर इनरव्हील मध्ये आपण असताना कशा पद्धतीने आपण उपक्रम राबवले होते त्याबद्दल थोडक्यात काही सांगता येईल का?
1: नक्कीच. इनरव्हील ही जगातली मोठी व्हॉलेंटिअरिंग संस्था आहे की जिथे बायकाच काम करतात. आणि मला सांगायला आनंद होतो की मी गेली 15 वर्ष इनरव्हील क्लब मध्ये. मी 2 वेळा प्रेसिडेंट होते, 3 वेळा झोनल सब कॉर्डिनेटर होते. तर इनरव्हील मध्ये कसं असतं की वेगवेगळे व्हर्टिकल्स असतात कामाचे, की विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, एज्युकेशन साठी असतं, डिसेबल साठी काम करतो, रिन्युएबल एनर्जी पर्यावरणासाठी काम करतो. तर मी 15 वर्षात मला खूप जणांचा, म्हणजे मला समाजात कसा पण मदत करू शकतो आणि समाजात काय काय प्रॉब्लेम असतात हे छानपैकी दिसून आले, आणि कसं इनरव्हील तर्फे आपण मदत करू शकतो, लोकांशी जोडले गेले, वेगवेगळ्या एनजीओ बरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. आणि मला सांगायला आवडेल की 2022 आणि 2023 मध्ये जेव्हा मी प्रेसिडेंट होते तेव्हा मला बेस्ट प्रेसिडेंटचा पुरस्कार पण मिळाला, कारण आमच्या डिस्ट्रिक्टमध्ये बरेच क्लब असतात, 12 जिल्ह्यांमध्ये क्लब असतात, 70 पेक्षा जास्त क्लब आहे. तर तिथे बेस्ट प्रेसिडेंट म्हणून मला अवॉर्ड मिळाला काम केल्यामुळे. आणि तेव्हा आमच्या डिस्ट्रिक्ट चेअरमॅन मुक्ती पानसे होत्या. आणि मला सांगायला आवडेल की तेव्हा आम्ही FLOA फॉरिन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन हा जो उपक्रम आहे आम्ही राबवला होता. आणि मुरकुटे शाळा म्हणून होती पुण्यात, की तिथे मुलं थोडी इकॉनॉमिकली वीक अशा सेक्शन मधून मुलं येत होती, तर अशा मुलांना आम्ही FLO इंट्रोड्यूस केलं होतं. आणि मला वाटतं की 100 पेक्षा जास्त मुलांनी याच्यात भाग घेतला होता आणि याचा त्यांना लाभ झाला.
0: क्या बात है, खूपच छान. बरं, असाही तुम्ही अनायसा फ्लोआचा उल्लेख केलेलाच आहे, तर मी पुढचा प्रश्न तोच विचारू इच्छिते की फ्लोआ बद्दल जेव्हा तुम्हाला समजलं तेव्हा ही कॉन्सेप्ट ऐकून तुम्हाला नेमकं काय वाटलं होतं?
1: टू बी फ्रँक, पहिल्यांदा मला असं वाटलं की फ्लोआ मध्ये की जसं झटपी शाळा आहे किंवा कॉर्पोरेशनच्या शाळा आहेत, नॉन एडेड स्कूल्स आहेत, तर तिथे हे अशा स्टार्टअपमध्ये त्यांना इंग्लिशच नीट येत नाही, तर फ्लोआ कसं म्हणजे त्याचं इम्पॅक्ट होईल असं वाटलं. पण जेव्हा शैलेश सरांनी येऊन एक्सप्लेन केलं आणि आमच्या डिस्ट्रिक्ट चेअरमॅन तेव्हाच्या मुक्ती पानसे यांनी समजावलं, तेव्हा मला वाटलं की हा किती सुंदर उपक्रम आहे, कारण इतक्या कमी खर्चात आपल्याला एक फॉरिन लँग्वेज शिकता येतं. आणि मला असं वाटतं की सगळ्याच मुलांना शिक्षण, सर्व शिक्षण अभियान, जी मुलं गरीब असतील कुठल्याही क्षेत्रातली, कुठल्याही क्षेत्रातली जी मुलं असेल, तरी पण त्या सगळ्यांना शिक्षणाची समान संधी मिळावी. आणि फ्लोआ मध्ये जो करिक्युलम आहे तो फ्री आहे, त्याच्यासाठी काहीच फीज नाही. आणि त्यांची जी परीक्षेला बसण्याची फी अतिशय म्हणजे ऑलमोस्ट मोफत आहे म्हणायला हरकत नाही. त्यांच्या 4 लेवल्स असतात, तर पहिल्या लेवलची फी 175 आहे, त्याच्यानंतर 200, 225 आणि 250, म्हणजे अगदी माफक दरात तुम्हाला फॉरिन लँग्वेज अगदी इंटरॅक्टिव्ह पद्धतीने खूप छान शिकताय. तुम्ही त्यांचा करिक्युलम बघितलेला आहे आणि तो पेन ड्राईव्ह मध्ये पण असतो, की ज्या शाळेत ज्या मुलांकडे इंटरनेट नाहीये तर शाळा पेन ड्राईव्हने, कारण आम्ही आमच्या क्लबने म्हणजे इनरव्हील क्लब ऑफ पुणे इम्पेरियल गेली 4 वर्ष हा उपक्रम राबवतो, तर आम्ही पेन ड्राईव्ह पण दिलाय, त्यामुळे शाळेत ते मुलांना दाखवू शकतात. कारण सगळ्याच मुलांकडे फोन किंवा इंटरनेटची कॅपेबिलिटी नसते, मुलं गरीब घराण्याची असतात, तर शाळेत ते दाखवतात, प्रोचार म्हणजे पेन ड्राईव्ह दाखवतात. पेन ड्राईव्ह मध्ये सगळं कंटेंट मुलं शिकतात आणि शाळेतले शिक्षकच जबाबदारी घेतात आणि खूप सुंदर त्याचा रिझल्ट पाहायला मिळतो. तर मला असं वाटतं की फ्लो हा उपक्रम अतिशय चांगला आहे आणि मला असं वाटतं सगळ्याच शाळेने त्याचा अनुभव करावा, बिकॉज इट इज डुएबल, इट्स व्हेरी इझी टू लर्न आणि अतिशय माफक दरात आहे. तर लेले तारांनी खरंच एक नेशन बिल्डिंगचंच काम केलं असं मला म्हणायला हरकत नाही. आणि दुसरं म्हणजे मला असं वाटतं की आता कसं नाही की आपण म्हणतो ना की वर्ल्ड इज अ ग्लोबल व्हिलेज आणि इथे मल्टीनॅशनल कंपनीज आहेत आणि मुलांना सक्षम व्हायला, मुलांना स्मार्ट व्हायलाच पाहिजे. आणि फॉरेन लँग्वेज येणं हे खूप चांगली गोष्ट आहे, कारण परदेशात पण काम करण्याची संधी मिळेल.
0: क्या बात आहे, खूपच छान, मस्त वाटलं एकूणच तुम्ही हे सगळं जे सांगितलं. तुम्ही सुद्धा एक संस्था सुरू केली आहे त्याबद्दल पण मला जाणून घ्यायला आवडेल. पालवी नावाने तुम्ही जी संस्था सुरू केलेली आहे, तर ती नेमकी काय उद्दिष्ट ठेवून तुम्ही ती संस्था सुरू केली त्याबद्दल थोडं सांगा.
1: अच्छा, पालवी नर्चरिंग माइंड्स अँड बियॉन्ड फाउंडेशन आहे, हे तर एक रजिस्टर्ड नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. आणि आम्ही ही संस्था चौघींनी, वर्षा काळे, सुधा भट, नेपा जोग आणि मी, की ज्यांना समाज करायची आवड आहे आणि समाजाला एक काहीतरी परत दिलं पाहिजे अशी जी भावना आहे आणि या सगळ्यांना 15 वर्षापासून अधिक सामाजिक कार्याचा अनुभव आहे, तर आपण काहीतरी समाजाचं देणं आहे या भावनेतनं ही संस्था सुरू केली आहे. आणि ही संस्था ही अंडर प्रिव्हिलेज किंवा वंचित मुलांसाठी, शाळेसाठी आणि समाजासाठी काम करतं. आणि आता काय की सगळ्यात मोठातला सगळा समाजातला प्रॉब्लेम आहे की स्क्रीन अडिक्शन, मुलं वाचत नाहीये आणि त्याच्यासाठी आमच्याकडे खूप सुंदर प्रोग्राम आहे मॅजिक बुक बॉक्स म्हणून. तर तिथे आम्ही शाळेत मुलांना जास्तीत जास्त अवांतर वाचन करायला प्रवृत्त करतो आणि जी मुलं सगळ्यात जास्त पुस्तकं वाचतात त्यांना आम्ही पारितोषिक देतो, त्यांना आम्ही सर्टिफिकेट्स देतो आणि पुस्तक वाचण्यावरती पण इयर राऊंड खूप सारे प्रोग्राम्स असतो. तर मोस्टली आम्ही मुलांसाठी काम करतो आणि इतर पण प्रोजेक्ट, त्यांची मानसिकता, त्यांना कसं मेंटली स्ट्रॉंग करायचं. कारण आजकाल मुलांचा खूप टू ग्रो अप इट्स व्हेरी डिफिकल्ट. आजच्या काळात मुलांसाठी वाढणं खूप गुंतागुंतीचं आणि आव्हानात्मक बनलं आहे. कारण पालक, समाज, मित्र परिवाराचा वाढता दबाव, अतिशय स्क्रीन टाइम आणि त्याच्यामुळे वाचनाच्या सवयी, सर्जनशीलता, मूल्य, एकाग्रता, संवाद कौशल्य आणि मानसिक आरोग्यावरती पण गंभीर परिणाम आहे. त्यामुळे आम्ही जसं गुड टच, बॅड टच, पंचकोश, गोल सेटिंग, स्क्रीन ऍडिक्शन असे वेगवेगळे अवेअरनेस प्रोग्राम घेतो. पण आम्हाला असं वाटतं की आम्ही राष्ट्र निर्माणचं काम करतो. खूप सारे एनजीओ खूप छान काम करतात, पुस्तकं देतात किंवा कम्प्युटर देतात. तर आम्ही असं वाटतं की आम्ही पुढच्या पिढीची मन बदलतोय. कारण भारत हा सगळ्यात मोठा लोकशाही आहे. 18% पॉप्युलेशन आपल्या देशात आहे आणि आपला देश तरुण आहे. तर मला असं वाटतं आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की पुढची पिढी जी घडवतो ती समजदार असली पाहिजे. तर त्यामुळे जबाबदार, सुजाण, हुशार आणि नैतिक मूल्य जपणारी अशी आपण पुढची पिढी तयार करायची आहे. कारण आपले जे पुढचे लीडर्स तेच निवडणार आहे. तर जर मुलांना चांगलं आणि वाईट कळलं आणि ते जबाबदार असतील तर वी विल हॅव गुड लीडर्स इन द फ्युचर आणि इन टर्न आपलं भारताचं भविष्य आणि मुलांचं भविष्य पण छान होईल. सो हे मेन प्रिन्सिपल बाळगून आम्ही पालवी नर्चरिंग माइंड्स अँड बियॉन्ड अशी ही नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आम्ही सुरू केलेली आहे आणि ऑफकोर्स फ्लोआ सारखे पण प्रोग्राम आम्ही डेफिनेटली आम्ही रेफर करणार आहोत. थँक्यू.
0: मस्त मस्त, खूपच छान. आणि आपल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आपल्याला अनेक वेळा सन्मानित करण्यात आलं, तर त्या पुरस्कारांविषयी सुद्धा आपल्या सगळ्या श्रोत्यांना मला सांगायला खूप आवडेल, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: मला असं खरं आहे स्वतःबद्दल सांगायला आवडत नाही, पण तुम्ही आता प्रश्न विचारला तर मी सांगेन. ऍक्च्युली मला आठवत पण नाहीये, पण मला वाटतं मी गुड टच बॅड टच हा प्रोग्राम मी खूप वर्ष केला. इथे मी बाणेरमध्ये असते तर तिथल्या कॉर्पोरेटरनी त्याची दखल घेतली आणि तेव्हा मी 20,000 जास्त मुलांना आणि मुलींना मी गुड टच बॅड टच हा सेशन किंवा वर्कशॉप घेतला आणि त्याच्यासाठी मी एकही पैसा घेतला नाही. आणि त्याची आपल्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रने त्याची दखल घेतली आणि 15 ऑगस्टला पुण्यामध्ये की मेयरच्या हस्ते आमचा सन्मान केला आणि मला खूप असा अभिमान वाटला. मी कुठलंही सोशल वर्क करताना मला काहीतरी मिळावं म्हणून कधीच केलं नाही, पण त्याची दखल घेतली की आपल्याला काय म्हणतात की अजून एक असं आपल्याला हुरूप येतं आणि जबाबदारी वाढते आणि मनाला छान पण वाटतं की कोणीतरी त्याची दखल घेतली म्हणून. पण आपण पॅशनने काम करू, अशा गोष्टी पॅशननेच होतात. आपण जेव्हा एकही पैसा न घेता आपण सोशल वर्क करतो इट हॅज टू बी पॅशन, नाहीतर दैनंदिन दिवस आपण असं काम खूप वर्ष करू शकत नाही. तर मला छान वाटलं तेव्हा की शासनाने म्हणजे मानपत्र दिलं आणि सगळ्यांच्या समोर दिलं आणि खूप तो मला असं आवडेल हे शेअर करायला की खूप सुंदर होतं की तिथे पुण्यामध्ये गव्हर्नमेंटच्या ऑडिटोरियम मध्ये तिथे 15 ऑगस्टला हा दिला जातो आणि जिल्ह्यातल्या 50 लोकांना दिलं जातं आणि आपल्या नावाचं टेबल असतं, आपलं नाव असतं आणि तिथे लिहिलं असतं की शिक्षण आणि सामाजिक कार्य ह्याच्यात उल्लेखनीय कार्य केल्यामुळे. आणि खूप असं भरून आलं मला भारताविषयी आणि मला वाटलं की मी बरं झालं मी आले आणि आय एम गिव्हिंग बॅक टू सोसायटी आणि इट इज रेकग्नाइज्ड बाय द गव्हर्नमेंट. आणि तसेच पुरस्कार स्त्री फाउंडेशनने दिला आणि शी इन्स्पायर मॅगझिन आहे त्यांनी पण याच्यासाठी पुरस्कार दिला. त्याच्यानंतर लोकमत न्यूजपेपर आहे तर त्यांनी पण याची दखल घेतली, ह्याच्याविषयी त्यांनी लेख छापले. तर असे बरेच पुरस्कार म्हणजे आय एम काय म्हणतात ना देवाची कृपा आहे, असं चांगलं काम करण्याची संधी मिळाली आणि याचं रिकग्नेशन मिळालं. इनरव्हील मध्ये पण खूप रिकग्नेशन मिळालं आणि त्याच्यामुळे मला असं वाटते माझी जबाबदारी वाढली, अजून जोराने काम करायला पाहिजे. आणि म्हणूनच की आम्ही पालवी नर्चरिंग माइंड्स अँड बियॉन्ड ही रजिस्टर्ड नॉन प्रॉफिट संस्था सुरू केली चौघींनी मिळून.
0: वा वा, मस्तच. आपल्याला मिळालेल्या पुरस्कारांबद्दल अभिनंदन पुन्हा एकदा. आणि जाता जाता फ्लोआच्या सगळ्या टीमला जर तुम्हाला काही सल्ला द्यायचा असेल किंवा वोट ऑफ थँक्स म्हणायचं असेल तर कशा पद्धतीने म्हणाल?
1: नक्कीच. सगळ्यात पहिल्यांदा की शैलेश सर आहेत फाउंडेशन, की त्यांची खरंच म्हणजे त्यांचं खूप कौतुक केलं पाहिजे की त्यांनी असं अफोर्डेबल रेट्स मध्ये सगळ्याच मुलांना म्हणजे इवन गरीब मुलांना की असं फॉरेन शिक्षण की फॉरेन लँग्वेज शिकण्याची त्यांनी संधी त्यांनी प्राप्त करून दिली यासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि मला वाटतं खूप शाळेत हा प्रोग्राम झाला पाहिजे, कारण 9 वर्षांपर्यंत आपली लँग्वेज शिकण्याची अबिलिटी आपली खूप असते, त्यामुळे लहान मुलांमध्येच फ्लोचा हा प्रोग्राम सगळ्या शाळेत राबवावा आणि त्यांनी याच्यासाठी प्रयत्न करावे. त्याच्यासाठी इनर व्हील ऍज वेल ऍज पालवी नर्चरिंग माइंड्स अँड बियॉन्ड आम्ही या त्यांच्या प्रोग्रामला पाठिंबा देऊ आणि जिथे जिथे शाळेत आमचे प्रोग्राम्स होतात तिथे आम्ही डेफिनेटली एफएलओ साठी पण शिफारस करू. आणि त्यांचं खूप अभिनंदन की त्यांच्या टीमने असा सुंदर प्रोग्राम, फॉरेन लँग्वेज शिकण्याचा सुंदर प्रोग्राम सगळ्यांसाठी तयार केला.
0: वा खूपच छान, मला खूप छान वाटतंय आज तुमच्याशी गप्पा मारून आणि खूप अभिमान वाटतोय की आपली एक भारतीय नारी परदेशात जाऊन किती छान काम करते, किती मनापासून काम करते आणि एकच नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही ठसा उमटवता आहात आणि एकूणच आतापर्यंतचा तुमचा अनुभव ऐकून अनेक महिला इन्स्पायर झाल्या असतील हे नक्की. धन्यवाद मॅडम आज तुम्ही इथे उपस्थित राहिलात.
1: थँक्यू आरजे दा आणि रेडिओ विश्वास की आज मला माझी मत मांडण्याची आज मला संधी मिळाली आणि खूप छान तुम्ही प्रश्न विचारले. थँक्यू व्हेरी मच.
0: धन्यवाद धन्यवाद मॅडम, खूप छान वाटलं आणि पुढील सगळ्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. आतापुरतं इथेच थांबते, धन्यवाद. तर असे कहो फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या खास USA जोडल्या गेलेल्या शोभा श्रीकांत यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

मंडळी नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माझ्या मातीचे गायन. आणि मी आरजे माना आज तुमच्याबरोबर ज्या संगीतकार आणि संगीत दिग्दर्शन करणाऱ्या व्यक्तीबद्दल गप्पा मारणार आहे ते आहेत अनिल मोहिले. अनिल मोहिले हे ज्येष्ठ संगीतकार होते. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांसाठी त्याचबरोबर हिंदी चित्रपट यांचं देखील संगीत दिग्दर्शन आणि संयोजन केलंय. अनिल मोहिले यांना संगीताचा वारसा घरातूनच मिळाला. त्यांचे आजोबा वडील काका सगळेच संगीताची आवड असणारे होते आणि आवड जोपासणारे देखील होते. त्यातून वडील हे हौशी संगीत शिक्षक, त्यामुळे 7 वर्षाच्या अनिल यांनी लहानपणापासूनच विविध वाद्य ऐकली पाहिली आणि मग त्या वयात त्यांना या सगळ्या वाद्यांची गोडी लागली नसती तरच नवल, नाही का. पुढे शाळेत जायला लागल्यानंतर गम्मत जम्मत या आकाशवाणीवरील लहान मुलांच्या सदरामधून काचतरंग जलतरंगचे एकल वादनाचे कार्यक्रम ते करू लागले. मंडळी आज आपल्या कार्यक्रमातलं पहिलं गीत ऐकूया, चिमुकले घरकुल आपले छान, गंगाधर महांबरे यांनी लिहिलेलं आणि शैला मोहिले यांनी गायलेलं.

12 वर्षाचे असताना अनेक मोहिले हे दादरच्या श्रीकृष्ण संगीत विद्यालयात व्हायोलिन शिकायला लागले आणि वयाच्या अवघ्या 15 वर्षी व्हायोलिन मध्ये संगीत विशारदही झाले. पण त्याचबरोबर तबला, पेटी, काष्ठतरंग अशी अनेक इतर वाद्या वाजवण्यातही ते पारंगत झाले. वयाच्या 11 वर्षीच सी रामचंद्र, लता मंगेशकर यासारख्या दिग्गजांची पाठीवर पडलेली थाप आणि आशीर्वाद घेऊन अनिल मोहिले हे तरुण, मेहनती, हुशार, हर हुन्नरी कलाकार 1960 साली वयाच्या फक्त 19 वर्षी आकाशवाणीच्या नोकरीत रुजू झाले आणि मग खऱ्या अर्थानं त्यांच्या संगीत कारकिर्दीला सुरुवात झाली. गमतीचा भाग सांगू का मंडळी? आपल्या सगळ्यांच्या कानावर पडलेलं विविध भारतीवरच्या जाहिरातींमध्ये मध्ये मध्ये वाजणारे फिलर्स आहेत ते अनिल मोहिलेंनी काच तरंगवर वाजवलेले आहेत. आकाशवाणीवर वेगवेगळे गीतकार, गायक, वादक, तंत्रज्ञ आणि संगीतकार वरचेवर भेटत असल्यामुळे त्यांच्या या जडणघडणीच्या वयात अनिल मोहिलेंच्या ज्ञानात आणि अनुभवात भर पडत गेली. वाद्यवृंद संयोजक म्हणून आणि संगीतकार म्हणूनही. यानंतर ऐकूया चंदनाचे परिमळ आम्हा काय त्याचे, शरद जांभेकर यांनी गायलेलं हे.

लहानपणापासूनच संगीताची आवड असलेल्या अनिल मोहिलेंना वयाच्या 15व्या वर्षी त्यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद ही पदवी मिळाली. रुपारेल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच सन 1960च्या दशकात त्यांनी आकाशवाणीवर काम केलं. संगीत संयोजनाची सुरुवात त्यांनी आकाशवाणीवर केली. तिथेच त्यांच्या आयुष्यातलं नवं लक्ष त्यांना मिळालं आणि ते शास्त्रीय संगीतापासून भावसंगीताकडे वळले. संगीत संयोजनासाठी शिवकुमार पुंजाने यांच्याकडे त्यांना मार्गदर्शन मिळालं. नोटेशन वाचून वाजवणे हा प्रकार ते त्यांच्याकडे शिकले आणि मग आकाशवाणीवर श्रीनिवास खळे यांची ओळख झाली. नयन तुझसाठी आतुरले ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं हे सुंदर गीत ऐकू.

नोटेशन लिहिणं, चालीमधल्या जागा गीताच्या चालीला अनुरूप अशा धुनांनी भरणं यासाठी लागणारं ज्ञान त्यांना श्रीनिवास खळे यांच्याकडून मिळालं. ते स्वतः बुलबुल तरंग आणि मेंडोलिन वाजवायचे. स्वतःची नोकरी सांभाळून त्यांनी ही आवड जपली होती. त्यांच्यावर लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीतल्या प्यारेलाल शर्मा, शंकर जयकिशन यांचे म्युझिक अरेंजर, सॅबेस्टियन कल्याणजी आनंदजी यांचे अरेंजर बाळ पार्टे आणि मदन मोहन यांचे अरेंजर सोनिक मास्तर यांचा प्रभाव होता. जवळजवळ 86 हिंदी चित्रपटांचं त्यांनी संगीत संयोजन केलंय. जवळपास 70 अधिक संगीतकारांकडे त्यांनी काम केलंय. मंगेशकर कुटुंबियांच्या कार्यक्रमात ते संगीत संयोजक म्हणून आपल्याला कायमच दिसतात. यानंतर मंडळी ऐकूया परीकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का, कृष्णा कल्ले यांनी गायलेलं हे गीत.

संगीतकार म्हणून त्यांनी स्वतंत्रपणे तसंच अरुण पौडवाल यांच्या साथीने अनेक चित्रपटांना संगीत दिलं. मराठी चित्रपट सृष्टीत अनिल अरुण या जोडीने अष्टविनायक या चित्रपटाला दिलेल्या संगीतामुळे त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. यानंतर ऐकूया अरुण दाते यांनी गायलेलं गीत मज सांग सखे तू सांग मला पत्रात लिहू मी काय तुला हे सुंदर.

मंगेशकर कुटुंबियांचा उजवा हात अशी अनिल मोहिले यांची प्रसिद्धी होती. संगीताच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कलाकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा उपक्रमही सन 2003 पासून अनिल मोहिले यांनी राबविला. तीन पिढ्यांच्या संगीतकारांना जोडणारा दुवा म्हणून अनिल मोहिले यांच्याकडे पाहिलं जात होतं. मुंबई विद्यापीठात संगीत संयोजनाचा अभ्यासक्रमही त्यांनी सुरू केला होता, त्यामुळे त्यातून अनेक विद्यार्थी घडवले गेले. यानंतर ऐकूया शैला मोहिले यांनी गायलेलं कानात सांग माझ्या मी आवडे तुला का हे गीत ऐकूया.

संगीत संयोजन केलेले चित्रपट त्यांची नावं सांगायची झाली तर अभिमान, कयामत से कयामत तक, डॉन, थोडी सी बेवफाई, लेकिन, शराबी, शर्मिली, कितीतरी नावांची लिस्ट आहे त्याच्या पुढे. त्याचबरोबर मराठी चित्रपटामध्ये अशी ही बनवा बनवी, जीवलगा, झपाटलेला, थरथराट, दे धनादन, धडाकेबाज, शुभमंगल सावधान अशाही चित्रपटांची अनेक नावं आपल्याला घेता येतील. अनिल मोहिले यांना राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते व्हायोलिन वादनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर सूरमणी पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं गेलं. त्याचप्रमाणे मास्टर दीनानाथ पुरस्कार देखील त्यांना मिळाला. राज्य शासनाचा सांस्कृतिक पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित केलं गेलं होतं. त्याचबरोबर स्वरयोगी किताबाने देखील त्यांना सन्मानित केलं गेलं होतं. यानंतर ऐकूया अरुण दाते यांनी गायलेलं असाच यावा पहाट वारा.

1965 साली श्रीनिवास खळे नामक सुरांचा जादूगार आकाशवाणीवर संगीतकार म्हणून नोकरीस लागला आणि त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली अनिल मोहिलेंनी श्रोत्यांना अचंबित करणाऱ्या अशा अनेक अरेंजमेंट्स केल्या. आकाशवाणीवरच्या भावसरगम या त्या काळी गाजलेल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुक्रतारा मंदवारा, अरुण दाते यांचं, त्याचबरोबर हात तुझा हातातून महेंद्र कपूर यांचं सर्व सर्व विसरू दे, गुंतवू नको पुन्हा आशा भोसले यांनी गायलेलं अशी एक से एक गाणी या दोघांच्या संगीत मंथनातून बाहेर पडली. याच दरम्यान अनिल मोहिले संगीत दिग्दर्शनही करू लागले होते. त्या काळात त्यांनी अरुण पौडवाल यांच्या साथीनं संगीत दिलेलं डोळ्यावरून माझ्या उतरून रात्र गेली हे अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गाणं आजही आपल्या अगदी छान स्मरणात आहे. मग ऐकूया हेच गाणं, डोळ्यावरून माझ्या उतरून रात्र गेली.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-2611 या क्रमांकांवर.

0: तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: हो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
3: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
2: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नाशिक महानगरपालिका पुरस्कृत क्षितिज प्रस्तुत स्वर्गीय सुमनताई कल्लडपूर यांना नाशिककरांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी भावसुमनांजली कार्यक्रम. रात्र आहे पौर्णिमेची. गायिका सुविद्या कुलकर्णी. सहगायक मुग्धा कुलकर्णी, अभिषेक नलावडे, क्षितिजा कुलकर्णी. साथसंगत अनिल धुमाळ, प्रणव हरिदास, शुभांगी भावसार, महेश कुलकर्णी, आदित्य कुलकर्णी, अभिजित शर्मा आणि महेश फुलपगार. निवेदन अमेय रानडे. सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी सायंकाळी 6:30 महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. प्रवेश विनामूल्य.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात अंजान यांचं गीत शब्बीर कुमार आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं. संगीत दिला आहे आनंद मिलिंद यांनी आणि हे गीत आहे माँ बेटी या चित्रपटामधलं.

0: स्टेशन तेरे मेरे सपने,
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: हकीकत या चित्रपटामधलं राजा मलिक यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात. संगीतकार दिलीप सेन, समीर सेन.

0: एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांकावर.
2: मेरी आवाज सुनो या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: लड़का लड़की लड़की लड़की।
1: नमस्कार, मी सयाजी शिंदे, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: जिंदगी जिंदगी जिंदगी हा जिंदगी
3: जिंदगी। नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। श्रोतेहो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास। जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना। महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर।
4: नमस्कार।
3: तर या आठवड्याची गोष्ट, आजची गोष्ट आहे सुमारे 2500 वर्षापूर्वीच्या एका महान तत्वज्ञाची। ग्रीसमध्ये जन्मलेले ॲरिस्टॉटल हे जगातील सर्वात प्रभावशाली विचारवंतांपैकी एक मानले जातात। ते प्लेटोचे शिष्य आणि अलेक्झांडर दी ग्रेटचे शिक्षक होते। तर्कशास्त्र, विज्ञान, राजकारण आणि नैतिकता या विषयावरील त्यांचे विचार आजही अभ्यासले जातात। परंतु अनेकांना माहीत नसलेली एक गोष्ट म्हणजे ॲरिस्टॉटल यांचे मृत्यूपत्र। इसवी सनापूर्वी 322 मध्ये निधन होण्यापूर्वीच त्यांनी आपल्या कुटुंबियांची, मुलांची आणि मालमत्तेची सविस्तर व्यवस्था करून ठेवली होती। त्यांच्या मृत्यूपत्रात अल्पवयीन मुलांच्या संगोपनासाठी एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली होती। तसेच कुटुंबातील सदस्यांच्या हिताचे संरक्षण आणि मालमत्तेचे व्यवस्थापन याबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या। आजच्या भाषेत सांगायचे तर गार्डियन, ट्रस्टी आणि इस्टेट प्लॅनिंग या आधुनिक संकल्पनांची झलक त्या 2500 वर्ष जुन्या दस्तऐवजात दिसून येते। यावरून एक गोष्ट स्पष्ट होते बरं का, मृत्यूपत्र ही केवळ मालमत्ता वाटपासाठी नसते तर कुटुंबाच्या भविष्यासाठी आखलेली एक कायदेशीर योजना असते। एक गुड सर, अल्पवयीन मुलांसाठी मृत्यूपत्रात पालक नियुक्त करता येतो का?
4: विश्वास रेडिओच्या देश विदेशातील श्रोत्यांना नमस्कार। होय, अर्थातच जर मुलं अल्पवयीन असतील तर मृत्यूपत्रात त्यांच्या संगोपनासाठी योग्य त्या व्यक्तीचे नाव गार्डियन म्हणून नमूद करता येते। त्यामुळे लहान मुलांच्या पालकांनी मृत्यूपत्रात या बाबीचा अवश्य उल्लेख करावा, जेणेकरून कोणतीही दुर्घटना झाल्यास काळजी योग्य रीतीने घेता येईल।
3: क्या बात आहे, श्रोत्यांनो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या। संपर्क लीगल शील्ड 7385340454।

दुनिया दिलवाड़ों की या चित्रपटावधला SP बालसुब्रमण्यम यांनी गायलेले गीत आता ऐकूयात. महबूब आणि PK मिश्रा यांची गीतरचना, संगीतकार AR रहमान.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: मजदूर या चित्रपटामधला महेंद्र कपूर यांनी गायलेलं हसन कमाल यांचं गीत आता ऐकूयात. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांची काळजी आणि त्यांची संपूर्ण माहिती या सगळ्याच गोष्टींचा माहितीपूर्ण वेध घेऊया आमच्या दुनिया पाळीव प्राण्यांची या महत्त्वपूर्ण कार्यक्रमातनं. जरूर ऐका दर मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता. सादर करते डॉक्टर सुनील देशपांडे फक्त रेडिओ विश्वासवर.

आज गुजर लो, अपने दिल का दामन भर लो।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: नाशिक महानगरपालिका पुरस्कृत क्षितिज प्रस्तुत
1: स्वर्गीय सुमनताई कल्लडपूर यांना नाशिककरांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी भावसुमनांजली कार्यक्रम.
0: रात्र आहे पौर्णिमेची. गायिका सुविद्या कुलकर्णी. सहगायक मुग्धा कुलकर्णी, अभिषेक नलावडे, क्षितिजा कुलकर्णी. साथसंगत अनिल धुमाळ, प्रणव हरिदास, शुभांगी भावसार, महेश कुलकर्णी, आदित्य कुलकर्णी, अभिजित शर्मा आणि महेश फुलपगार. निवेदन अमेय रानडे. सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी सायंकाळी 6:30 महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. प्रवेश विनामूल्य.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. श्रोतेहो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: तर या आठवड्याची गोष्ट, आजची गोष्ट आहे सुमारे 2500 वर्षापूर्वीच्या एका महान तत्वज्ञाची. ग्रीस मध्ये जन्मलेले ॲरिस्टॉटल हे जगातील सर्वात प्रभावशाली विचारवंतांपैकी एक मानले जातात. ते प्लेटोचे शिष्य आणि अलेक्झांडर द ग्रेटचे शिक्षक होते. तर्कशास्त्र, विज्ञान, राजकारण आणि नैतिकता या विषयावरील त्यांचे विचार आजही अभ्यासले जातात. परंतु अनेकांना माहीत नसलेली एक गोष्ट म्हणजे ॲरिस्टॉटल यांचे मृत्यूपत्र. इसवीसनापूर्वी 322 मध्ये निधन होण्यापूर्वीच त्यांनी आपल्या कुटुंबियांची, मुलांची आणि मालमत्तेची सविस्तर व्यवस्था करून ठेवली होती. त्यांच्या मृत्यूपत्रात अल्पवयीन मुलांच्या संगोपनासाठी एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच कुटुंबातील सदस्यांच्या हिताचे संरक्षण आणि मालमत्तेचे व्यवस्थापन याबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. आजच्या भाषेत सांगायचे तर गार्डियन, ट्रस्टी आणि इस्टेट प्लॅनिंग या आधुनिक संकल्पनांची झलक त्या 2500 वर्ष जुन्या दस्तऐवजात दिसून येते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते बरं का, मृत्यूपत्र ही केवळ मालमत्ता वाटपासाठी नसते तर कुटुंबाच्या भविष्यासाठी आखलेली एक कायदेशीर योजना असते. एक गोष्ट सर, अल्पवयीन मुलांसाठी मृत्यूपत्रात पालक नियुक्त करता येतो का?
1: विश्वास रेडिओच्या देश विदेशातील श्रोत्यांना नमस्कार. होय, अर्थातच जर मुलं अल्पवयीन असतील तर मृत्यूपत्रात त्यांच्या संगोपनासाठी योग्य त्या व्यक्तीचे नाव गार्डियन म्हणून नमूद करता येते. त्यामुळे लहान मुलांच्या पालकांनी मृत्यूपत्रात या बाबीचा अवश्य उल्लेख करावा, जेणेकरून कोणतीही दुर्घटना झाल्यास काळजी योग्य रीतीने घेता येईल.
0: क्या बात आहे. श्रोते, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शिल्ड 7385-340-454.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: फूल कलियां बहार वादियां ये मौसम खेत हरियाली पहाड़ बर्फ ये कायनात कुछ भी नहीं
3: कुछ भी नहीं
2: कुछ भी नहीं गरन में वो नहीं
3: वो है कौन
4: कप्तान साहब उस लड़की का कोई नाम तो होगा
2: नाम

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोते हो नमस्कार, आपण ऐकते रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत आमच्या चौरवरीत आणि उद्या सकाळच्या कार्यक्रमांची ठळक रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजलेत. रूपरेषानंतर आपण ऐकणार आहात शुभंकर होते आणि स्तोत्र, आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. रात्री 8 सुंदर कथा, संवादक दिलीप कसगावकर. आमच्या पुनःप्रसारित कार्यक्रमांच्या मालिकेत रात्री 8:30 अर्थविश्व, 9 मैत्रकट्टा, 10:15 गिरवण विश्व, तर रात्री 10 दिल ने पुकारा हे कार्यक्रम, आणि त्यानंतर रात्री 11 अजिंक्य मी हा कार्यक्रम. 11:30 ते 12 रात्री आपण आस्वाद घेणार आहात गझलांचा. रात्री 12 ते 4 हिंदी चित्रपट संगीत, 4:00 आपण भक्तिगीतांनी सुरुवात करणार आहोत. सकाळी 6:05 गोंदवलेकर महाराजांचे विचार, सादर करते दत्ता सरदेशमुख. 6:10 भक्ती संगीत, 6:30 दासबोधाच्या निरूपणाचा आनंद आपण घ्याल, संवादक पद्माकर देशपांडे. 6:35 प्रभात विश्व, सादर करते आहेत ऋषिकेश आयाजित. सकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घ्याल. श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बर का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 84

0: श्रोते हो, या श्लोकातून समर्थांना हेच सांगायचे आहे की सर्व संप्रदायांनी एकमेकांशी सामंजस्याने राहावे. शैव वैष्णव यांचे उपास्य दैवत जरी निराळे आहे, तरीही समर्थ आवर्जून सांगतात की पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मस्तकावर भगवान शंकराची पिंडी त्यांनी धारण केली आहे. भगवंताच्या मूर्तीतून काही प्रतीके दडलेली असतात. विठ्ठलाच्या मस्तकी शिवपिंड असणे याचा अर्थ भगवान विष्णू हे भगवान शंकरांचा आदर करतात. याशिवाय शंकर भगवान यांच्या कंठीही राम नाम आहे हे आपण पाहिलेच आहे. थोडक्यात काय तर विष्णू आणि महादेव हे एकमेकांची उपासना करतात, एकमेकांचा आदर करतात. पण आपण मात्र शैव संप्रदाय, वैष्णव संप्रदाय, वारकरी संप्रदाय असे उगीच भेदाभेद करत असतो. हा भेदाभेद कधी कधी मतभेदात परावर्तित होतो आणि मूळ उपासना बाजूला राहून भलतेच समज गैरसमज वाढीस लागतात. असे होऊ नये म्हणून समर्थ इथे सर्वांच्या ठिकाणी एकच परमेश्वर आहे असे सूचित करत आहेत. या परमेश्वरी शक्तीवर दृढ विश्वास ठेवावा. महादेवांनी त्यांच्यावरील संकटाचे निवारण जसे राम नाम घेऊन दूर केले, त्याचप्रमाणे प्रभू श्रीरामांनी देखील सेतू बांधताना भगवान शंकराची पिंड स्थापन करून तिची पूजा केलीच होती ना. याचप्रमाणे आपणही सर्व संप्रदायातील भक्तांनी एकमेकांचा आदर करावा हे समर्थांना इथे अपेक्षित आहे. एकनाथ महाराजही वंश परंपरेने वारकरी होते बर का, आणि गुरु परंपरेने मात्र ते दत्त संप्रदायाचे होते. इतके असूनही त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही केले. भगवान शंकरांना इथे देवराणा, चंद्रमौळी अशा प्रकारची गोड नावे दिली आहेत. श्रोते हो, जो मनुष्य खरोखरीच मनाने परमेश्वराशी एकरूप झाला आहे त्याला परमेश्वराच्या दृश्य स्वरूपाने काहीही फरक पडत नाही. आपले अंतिम ध्येय हे अनादि अनंत अशा परब्रह्माला प्राप्त करणे हेच असायला हवे आणि ते साध्य होण्यासाठी सतत रामनामाचे अनुसंधान ठेवायला हवे. हरिपाठातही ज्ञानोबा म्हणतात एक तत्व नाम दृढ धरी मना. समर्थ एका स्फुट काव्यात सांगतात बहुत पाहिले खरे परंतु दोन अक्षरे चुकेल येम यातना श्री राम राम हे म्हणा. याच राम नामाने जीवाला अंतकाळी मुक्ती मिळू शकते. हा अंतकाळ काही सांगून येत नसतो. काही काही लोकांना असे वाटते की जन्मभर राम नाम घेत वेळ वाया घालवण्यापेक्षा अंतकाळीच राम नाम घेऊया, त्याचे स्मरण नंतर करूया. पण पहिली गोष्ट म्हणजे अंतकाळाची पूर्वसूचना मिळत नसते ना, आणि दुसरे असे की पूर्व जीवन काळात जर राम नाम घेतलेच नाही तर अंतकाळ आल्यावर त्याचे स्मरण येणार तरी कसे. मुळात जर धान्यच पेरले नाही तर ते उगवेल कसे. राम नाम रूपी धनाची म्हणूनच योग्य वेळी अशी बचत योजना केलीच नाही तर तिच्यावर व्याज कुठून मिळणार. समर्थ म्हणतात दिधल्या विण पाविजेना पेरिल्या विण उगवेना, ऐसे हे वाक्य जना ठाऊकेची आहे. म्हणून श्रोते हो, अंतकाळी दृश्य बंधनातून मुक्त करण्याचे काम एकटे राम नामच करते. अंतकाळी सगळे सोयरे सत्ता किंवा संपत्ती काहीही उपयोगी पडत नाही. सकळ जनांमध्ये नाम राम नाम उत्तमोत्तम श्रम जाऊन विश्राम चंद्रमोळी पाविला श्रीराम असे समर्थ दासबोधातही सांगतात. अंतकाळी माणूस ज्याचे स्मरण करतो त्याप्रतच तो जाऊन मिळतो. थोडक्यात सदैव मुखी राम नाम असेल तरच अंतकाळी त्याचे स्मरण होईल. समर्थ म्हणतात जिता नाही भगवत भक्ती मेल्या कैची होईल मुक्ती, असो जे जे जैसे करीती ते ते पावती तैसे श्रीराम. ज्याला स्वतःचे कल्याण करून घ्यावे असे वाटत असेल त्याने राम नाम घेण्याची सवय लावून घ्यावी. परमेश्वर भक्ती करून धन्य व्हावे. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटच काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड आज जवळ.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 02 53 247 26 26 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

श्रद्धांजली वाहण्यासाठी भावसुमनांजली कार्यक्रम. रात्र आहे पौर्णिमेची. गायिका सुविद्या कुलकर्णी, सहगायक मुग्धा कुलकर्णी, अभिषेक नलावडे, क्षितिजा कुलकर्णी, साधुसंगत अनिल धुमाळ, प्रणव हरिदास, शुभांगी भावसार, महेश कुलकर्णी, आदित्य कुलकर्णी, अभिजित शर्मा आणि महेश फुलपगार. निवेदन अमेय रानडे. सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी सायंकाळी 6:30 मिनिटांनी महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. प्रवेश विनामूल्य.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक। रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज। दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दिलीप कजगावकर पुण्याहून बोलतोय आजच्या आपल्या सुंदर कथा कार्यक्रमात. आज ऐकूया एक रहस्य कथा, भास.
1: राज, आज रात्री 10:30 आपण बाहेर पडू, कारण तेव्हा आई बाबा गाढ झोपेत असतील. दुपारी त्यांच्याशी गप्पा गोष्टी कर, पण निर्वाणीची भाषा वापरू नकोस. उगाच त्यांच्या मनात संशय निर्माण होईल आणि तसं झालं तर तुझ्या प्लॅनवर पाणी फिरेल, राजची बहीण रीना म्हणाली. आपण माझी कार नेऊ, कारण तुझी बाईक नेली तर येताना मी ती कशी आणणार, तू नसेल ना माझ्या बरोबर. रीना किती बारीक विचार करते, राजला आश्चर्य वाटले. आईने बनवलेल्या पालक पुऱ्या आणि गाजर हलव्यावर राजने ताव मारला. नेहमी कमी बोलणारा राज आज भरपूर बोलत होता. आई बाबांना आश्चर्य वाटले. दुपारचा चहा त्याने स्वतः बनवून आई बाबांना आणि रीनाला दिला. आईला रात्री स्वयंपाक करू नकोस असे सांगून त्याने पिझ्झा, गुलाबजाम आणि आईस्क्रीम मागवून आई बाबांना आग्रहाने खाऊ घातली. आई बाबा नाही म्हणत असतानाही त्याने त्यांचे पाय चिपले आणि त्यांना गुड नाईट म्हणत तो 9:45 त्यांच्या रूममधून बाहेर पडला. बरोबर 10:30 राज आणि रीना घराबाहेर पडले आणि त्यांची कार समुद्राकडे धावू लागली. थोड्याच अंतरावर तो अथांग पसरलेला अरबी समुद्र दिसत होता. अमावास्येची रात्र असल्याने भरतीच्या लाटा किनाऱ्यावर आदळत होते. रस्त्याच्या कडेला अखूड पांढरा शुभ्र बिनबाह्यांचा फ्रॉक, त्यावरील लाल रंगातील शुभ्रा हे शब्द, पांढरे शुभ्र सॅन्डल्स, खांद्यावर रुळणारे सोनेरी मोकळे केस आणि पांढरे शुभ्र पर्स असलेली एक तरुणी उभी होती. अचानक ती रस्ता ओलांडत समोर आली आणि रीनाने कचकन ब्रेक दाबला. खिडकीची काच खाली करून रीना ओरडण्याच्या आतच ती तरुणी दिसेनाशी झाली. रीना, गाडी साईडला लाव, आपण शोधू तिला, राज म्हणाल. राज, गोव्यात असे बेशिस्त लोक कमी का आहेत, कशाला वेळ वाया घालवायचा, रीना म्हणाली. रीना अगदी शुभ्रा होती. राज, मलाही अगदी तसंच वाटलं, पण शुभ्रा इथे कशी येणार, मग पुढे जायचं की तिला शोधायचं इथे, रीनाने विचारलं. राजकडून कोणताच प्रतिसाद आला नाही म्हणून रीना म्हणाली, राज अरे कुठे हरवलास. रीना, मला शुभ्रा परत दिसली तिकडे. राज, तिथे तर कोणीच नाही, चल आपण खाली उतरून बघूया, असे म्हणत रीनाने गाडी रस्त्याच्या कडेला लावली. राज, तिथे या कॅफे तर गेले नसेल, आज जाऊन बघायचं का. हो बघूया, राज म्हणाला. कॅफे बराच मोठा होता, पण शुभ्रा तिथे नव्हती. ते बाहेर जायला निघाले तेवढ्यात मागून कोणीतरी किंचाल्याचा आवाज आला म्हणून दोघांनी मागे वळून पाहिलं. सॅन्डल्स घसरून एक तरुणी पडता पडता वाचली होती. राज आणि रीना तिच्याकडे पाहतच राहिले, कारण ती शुभ्रास होती. राजने रीनाची शुभ्राशी ओळख करून दिली. शुभ्रा, तू तर समुद्रातच थांबणार होतीस ना, मग इकडे कशी आलीस, मी तुला बघितले नसते तर, आपली इथे भेट झाली नसती तर, एकामागून एक अनेक प्रश्न राजने विचारले. आपली भेट झाली ना, मग आता प्रश्न नको, असे म्हणत शुभ्रा गोड हसली आणि राज विरघळ. कॉफी ऑर्डर करून तो शुभ्राशी गप्पा मारण्यात दंग झाला आणि रीना भूतकाळात शिरली. राज आणि रीना मोठे झाले ते गोव्यात. ती आणि राज कित्येकदा समुद्र किनारी येऊन बसायचे. समुद्रातील जहाजांचं निरीक्षण करण्यात राज स्वतःला विसरून जात असे आणि काय तो योगायोग की त्याला मर्चंट शिपवर काम मिळाले आणि अथांग समुद्रातील दूर दूरचा प्रवास हेच त्याचे जीवन बनले. सततचे युद्ध आणि तणाव निर्माण करणाऱ्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सागरी प्रवास धोक्याचा बनला होता आणि म्हणून आईबाबांनी राजला जहाजावरील नोकरी सोडायला भाग पाडले. आम्हाला एक मुलगी पसंत पडली आहे, तू तिला भेट आणि तुला पसंत पडले तर बार उडवून देऊ, असा त्यांनी तगादा लावला. इतक्यात नको, नंतर बघू, असे म्हणणाऱ्या राजच्या मनात काहीतरी वेगळं चालू आहे हे मानसशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या रीनाला जाणवले. काही नाही, नंतर बोलू, असे म्हणणाऱ्या राजने रीनापाशी मन मोकळं केलं. चार पाच महिन्यांपूर्वी मध्यरात्री राज जहाजाच्या डेकवर एकटाच बसला होता. आकाशात चांदणं नव्हतं, कारण ती अमावस्येची रात्र होती. कुणीतरी आपल्याला खुणावत आहे याची राजला जाणीव झाली आणि तो अवाक झाला. दूरवर एका जहाजावर मंद दिव्याच्या प्रकाशात उभी असलेली एक तरुणी राजला हात देत होती. गोरापानवर्ण, बिनबाह्यांचा पांढरा शुभ्र फ्रॉक, खांद्यावर अडकवलेली पांढरे शुभ्र पर्स, वाऱ्याने उडणारे सोनेरी मोकळे केस आणि पांढऱ्या शुभ्र फ्रॉकवर लाल भडक रंगात असलेला तो दोन अक्षरी शब्द शुभ्रा, कदाचित तिच्या नावाचा. हातांनी खाणाखुणा करत ती राजशी बराच वेळ संवाद साधत होती. सुरुवातीला राजला त्या खाणाखुणा समजत नव्हत्या, पण हळूहळू त्याला समजायला लागले. परत भेटू पुढच्या महिन्यात, असे म्हणत तिने राजला फ्लाइंग किस करत बाय केले. गेल्या अनेक वर्षांच्या सागरी प्रवासात राजला असा गोड अनुभव प्रथमच आला होता. त्यानंतर प्रत्येक अमावस्येच्या रात्री हा खाणाखुणारूपी संवादाचा खेळ होत होता. त्या खुणांच्या संवादातही एक अनामिक जवळीक होती. शब्द नव्हते, पण ओढ होती. नकळत राज तिच्या प्रेमात पडला आणि तिच्या भेटीच्या दिवसाची वाट पाहू लागला. राजीनामा दिला तेव्हा शेवटच्या सागरी प्रवासात राज आणि तिने एकमेकांचे होण्याचे ठरविले. पुढच्या अमावस्येला मी गोव्याच्या किनाऱ्याजवळ, पण समुद्रात तुझी वाट पाहिली. मी कदाचित पाण्यातून बाहेर येऊ शकणार नाही, म्हणून तूच पोहते आणि आपण कायमचे निघून जाऊ खूप दूर अथांग समुद्रात. राज मोठ्या खुशीत घरी परतला. आता फक्त एक महिना प्रतीक्षा करायची होती. हेच कारण होते राज आईबाबांनी सांगितलेल्या मुलीत अजिबात रस न घेण्याचे. रीना, अग कॉफी घे ना, असं राज म्हणाला आणि रीना वर्तमानात आली. राज आणि शुभ्राची जोडी मेड फॉर इच अदर वाटत होती. राज एक्सलंट चॉईस, रीना म्हणाली. कॅफेतून निघताना राज म्हणाला, बाय शुभ्रा, आता इथेच पुढच्या अमावस्येला भेटूया. चालेल, राजचा हात हातात घेत शुभ्रा म्हणाली. राज आणि शुभ्रा यू इडियट्स, रीना रागावून म्हणाली. आता एकत्र आलात तर विभक्त का होतात? पुढच्या एक महिन्यात तुमच्यापैकी एकाचे विचार जरी बदलले तर मग काय होणार? रीना, मग काय करायचं? राजने विचारलं. शुभ्राला आपल्या घरी न्यायचं. रीना, इतक्या रात्री? आणि आईबाबांना काय सांगायचं? हो, पण ती तुझ्या नाही तर माझ्या रूम मध्ये राही. शुभ्रा माझी मैत्रीण आहे असं आईबाबांना सांगेन मी. राजच नाही पण शुभ्रा सुद्धा रीनावर फिदा झाली. सकाळी राज रूम मधून बाहेर पडला आणि त्याला आश्चर्य वाटलं. पांढऱ्या शुभ्र कपड्यातली शुभ्रा गायब झाली होती आणि समोर दिसत होती ती लाल टॉप आणि लाल लेगिन मध्ये अतिशय मोहक दिसणारी, अगदी लाल परीच भासणारी शुभ्रा. रीना आणि आईबाबांशी गप्पा मारण्यात आणि चहा पिण्यात ती मग्न होती. राज, बस, असे म्हणत रीनाने चहाचा कप राजपुढे सरकवला. नंतर रीना आणि शुभ्राने कांदा पोहे बनवले. सर्वजण पोह्यांचा आस्वाद घेत असताना रीना म्हणाली, आई बाबा, शुभ्रा कशी वाटते? मला वाटतं राजने माझ्या या मैत्रिणीचे लग्न करावं. रीना, आम्ही सांगितलेल्या मुलीला म्हणजे नेहाला राजला भेटू दे आणि ठरवू दे शुभ्रा की नेहा. मला खात्री आहे की राज नेहालाच होकार देईल, असं बाबा म्हणाले आणि शुभ्राचा चेहरा पडला. आईनेही बाबांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. राज, भेट नेहाला आणि तिला होकार दे, असे म्हणत हिरमुसलेली शुभ्रा तिथून तडका फडकी निघून गेली. राज, काळजी करू नकोस, पुढच्या अमावस्येला भेटेल शुभ्रा तुला. पण बाबा म्हणतात तसं नेहाला भेट ना, राजच्या खांद्यावर थोपटत रीना म्हणाली, नाही रीना, मला नाही कुणाला भेटायचं. असे म्हणत राज रूम मध्ये गेला, तो बाहेर आलाच नाही. राज जेवायलाही, रीना म्हणाली, आणि हो, ती नेहाही आली आहे तुला भेटायला. मला नाही जेवायचं, राजचा राग स्पष्टपणे जाणवत होता. नेहा तूच राजला बोलव, असे म्हणत रीनाने नेहाला राजच्या रूम मध्ये आणले. नेहाला बघताच राजचा राग क्षणात विरघळला. रीना, हा काय प्रकार आहे? राजने विस्मयाने विचारले. राज, मला धक्का बसला होता तो तू शुभ्राच्या प्रेमात पडल्याचे समजले म्हणून नव्हे, तर शुभ्रा आणि तिचं विश्व आभासी आहे हे समजून मग मी नेहाला शुभ्रा बनवलं. शुभ्रासारखा पांढरा पिनबाह्यांचा फ्रॉक, शुभ्रा शब्द लाल रंगात असलेला, खांद्यापर्यंत सोनेरी केस, पांढरी पर्स आणि पांढरे सॅन्डल्स. तिने रस्ता चुकीचा क्रॉस केला म्हणून मी कचकन ब्रेक दाबला असं तुला वाटलं, पण तो तर आमचा प्लॅन होता. रस्ता ओलांडून शुभ्राने अदृश्य व्हायचं, मग क्षणभर दिसायचं आणि नंतर कॅफेतील वॉशरूमला जायचं आणि सॅन्डल घसरल्यामुळे किंचाळी मारायची, हा सगळा प्लॅन होता. आणि त्यात कुठे चूक होऊ नये, तसेच तुला संशय येऊ नये म्हणून आम्ही 2 दिवसांपूर्वी रिहर्सल सुद्धा घेतली होती. तुला आभासातून बाहेर काढण्यासाठी आम्ही हे नाटक केलं, आई बाबांना सांगू. हे सगळं राजसाठी पूर्णपणे अनपेक्षित होत. प्रेमाच्या त्या आंधळ्या ओढी त्याला कुठेही किंचितसा देखील संशय आला नव्हता. काळेभोर रेशमी केस असलेला नेहाचा फोट दाखवत रीना म्हणाली, या नेहाला मी शुभ्रा केलं. ही तर शुभ्रापेक्षा सुंदर आहे, राज म्हणाला. मी आलेच, असे म्हणत नेहा 2 मिनिटात परतली. ती फोटोतल्या नेहासारखी दिसत होती, कारण तिने केसांचा वीक काढला होता. राजने हळूच रीनाकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात राग नव्हता, फक्त कृतज्ञता होती. तो नकळत एका भ्रामक प्रेमाच्या गर्तेत ओढला गेला होता आणि रीनाने त्याला अलगद वास्तवात आणलं होतं. नेहा हलकेच हसली. त्या हसण्यात शुभ्राचा गुढपणा नव्हता, पण ऊब होती, जिव्हाळा होता आणि आयुष्यभर साथ देण्याचं आश्वासन होत. राजच्या चेहऱ्यावरही मंद स्मित उमटलं. अथांग समुद्राने निर्माण केलेल्या भासातून बाहेर पडून तो अखेर वास्तवाच्या किनाऱ्यावर पोहोचला होता. भास सारे विरून गेले, भेटीत सत्य दाटले, अथांग त्या लाटांमधूनही किनारे नव्याने भेटले. रीनाने बेळीच सावरले म्हणून किनारे नव्याने भेटले, किनारे नव्याने भेटले.
2: श्रोते हो, हा होता आपला आजचा सुंदर कथा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात पुढील मंगळवारी रात्री 8 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आशा भोसले यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत आता ऐकणार आहोत. आदमी और इन्सान या चित्रपटामधलं संगीतकार आहेत रवी.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात संजोग या चित्रपटामधलं गीत आनंद बक्षी यांची गीतरचना. गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

नमस्कार, मी प्रमोद पुराणिक, गुंतवणूक सल्लागार. रेडिओ विश्वाच्या सहकार्याने आपण नाशिक परिसरामध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी यासाठी गेली अनेक वर्ष प्रयत्न करीत आहोत आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून मंगळवारी दुपारी 12:30 आणि रात्री 8:30 वाजता हे प्रक्षेपण आपण प्रक्षेपित करत असतो की जेणेकरून गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी, चुकीच्या ठिकाणी गुंतवणुका करून लोकांचा पैसा बुडू नये आणि चांगल्या प्रकारे भांडवल वृद्धी मिळावी आणि आपल्या आयुष्यातली जी उद्दिष्ट असतात ती त्यांना पूर्ण करता यावी आणि म्हणून ही आकडेवारी अगदी थोडक्यात मांडावी लागते. काल मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक 291 अंशांनी वाढला, तो 77.94 या अंकावरती बंद झाला. मात्र त्याने एक वर्षाची घट ही 6.5% दाखवली. मात्र एक वर्षाच्या घटीला किंवा चढ उताराला फारसं महत्व देऊ नये. 5 वर्षाची जर या निर्देशांकाची आकडेवारी बघितली तर ही आकडेवारी आहे 47% आणि म्हणून मागच्या आठवड्यात जे सांगितलं होतं की साधारणपणे निर्देशांकांनी आपल्याला वार्षिक वाढ ही 11-12% दिली पाहिजे, त्याप्रमाणे आज सुद्धा या निर्देशांकांनी ही वाढ दिलेली आहे. जर आपण निफ्टी निर्देशांक जर बघितला तर तो काल 24,103 बंद झाला. 50 शेअरचा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक आहे, त्याची एक दिवसाची वाढ 90 अंश होती आणि एक वर्षाची घट 4% आहे. ह्या निर्देशांकाने सुद्धा 5 वर्षाची वाढ ही 52.8% दाखवली होती. जसजसं आपण छोट्या निर्देशांकांचा विचार करण्याच्या ऐवजी ज्याला आपण ब्रॉडर निर्देशांक म्हणतो, मोठे निर्देशांक म्हणतो, त्याचा जर विचार केला तर असं लक्षात येतं की BSE 100 हा निर्देशांक काल 25,685 बंद झाला. त्याने 100 अंशाची एक दिवसाची वाढ दाखवली, मात्र एक वर्षाची मामूली घट आहे, फक्त 2%. BSE 200 हा निर्देशांक जर बघितला तर हा 11,293 बंद झाला, तरी 46 अंशाची वाढ दाखवली आणि त्याची एक वर्षाची घट फक्त -0.5% होती. तर BSE 500 हा निर्देशांक काल 36,342 बंद झाला, त्याची एक दिवसाची वाढ 168 अंश होती आणि एक वर्षाची वाढ ही 0.5% होती. पण 5 वर्षाची वाढ ही 69% होती आणि 69% वाढ जेव्हा BSE 500 हा निर्देशांक देतो त्यावेळेस तोंडी सुद्धा गणित करता येतं की बाजाराने एक वर्षाची सरासरी वाढ ही 14% दिलेली आहे आणि 14% वाढ ही निश्चितच खूप चांगली आहे. कारण या वाढीच्या समोर बँकेच्या ठेवीवरती मिळणाऱ्या व्याजाचे दर हे अतिशय कमी आहेत, परंतु तरी सुद्धा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. हो, व्यायाम करण्याच्या बाबतीत सुद्धा अतिरेक करू नये आणि ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो की क्रिएट वेल्थ मेंटेन हेल्थ, तशी तब्येत चांगली ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कारण तब्येत जर चांगली ठेवली तरच गुंतवणूकदार आपण स्वतः कमवलेल्या संपत्तीचा आनंद उपभोगू शकतो आणि म्हणून रोजच्या रोज नियमित व्यायाम करणं हे जसं आवश्यक आहे, जसं शरीराला व्यायाम आवश्यक आहे, तसं बुद्धीला मेंदूला व्यायाम आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे आपली जी गुंतवणूक आहे त्या गुंतवणुकीचा सुद्धा वारंवार रोजच्या रोज रिव्ह्यू घेण्याची गरज नाही, परंतु किमान 3 महिने 6 महिने वर्षातून एकदा आपण आपल्या गुंतवणुकीचा आढावा घेतला पाहिजे. आणि विशेषतः 31 मार्च हे आर्थिक वर्ष संपल्यानंतर जेव्हा आपल्या गुंतवणूक सल्लागाराकडून आपल्याला पूर्ण वर्षाचे संपूर्ण डिटेल्स जेव्हा मिळतात त्यावेळेस योजनांचा परामर्श घेणे, शेअर्स मधल्या गुंतवणुकीचा परामर्श घेणे ह्या गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक गुंतवणूकदारांना हे माहिती नाही की आपण इन्कम टॅक्सचं रिटर्न भरतो त्याच्याबरोबर जर आपण बॅलन्स शीट आपला ताळेबंद तयार करून दिला आणि त्या ताळेबंदामध्ये आपण दरवर्षी आपली कशा प्रकारे संपत्तीत वाढ होत गेली, मग त्या संपत्तीमध्ये दरवर्षी सोनं किती खरेदी केलं याची सुद्धा व्यवस्थित जर आकडेवारी दिली आणि अशा प्रकारची आकडेवारी जर ताळेबंदात दिलेली असली तर जेव्हा अडीअडचणीच्या वेळेस सोनं विकण्याची वेळ येते किंवा विकावं लागतं किंवा पैसा उभा करावा लागतो काही कारणांमुळे, त्यावेळेस असं वर्षानुवर्षाचं जर रेकॉर्ड ठेवलेलं असलं तर ते अत्यंत चांगलं ठरतं. ही आकडेवारी जेव्हा निर्देशांकाची सांगितली त्याचबरोबर आणखी काही आकडेवारी महत्वाची आहे आणि ती म्हणजे सोनं आणि चांदीचा बाजार भाव, त्यानंतर $1 खरेदी करण्यासाठी आपण किती रुपये मोजावे लागले आणि त्याचबरोबर कच्च्या खनिज तेलाचा भाव आणि 10 वर्षाच्या सरकारी कर्ज रोख्यांचा उत्पन्न दर,
आम्ही व्याजदर हा शब्द वापरत नाहीये, उत्पन्न दर हा शब्द वापरतो आहे. आणि ही जी आकडेवारी आहे ही आकडेवारी आर्थिक निर्णय घेण्यासाठी मदत करत असते. आणि म्हणून ही आकडेवारी रोज जरी नाही वाचली तरी मधून मधून या आकडेवारीचा आढावा घेतला पाहिजे. आम्ही या ठिकाणी असं नेहमी सांगतोय की लार्ज कॅप ह्या योजनांपेक्षा गुंतवणूकदारांना मिड कॅप आणि स्मॉल कॅप ह्या योजना चांगल्या ठरल्या आहेत. आणि त्याचं जर उदाहरण जर द्यायचं झालं तर ह्या आठवड्याची जर आपण आकडेवारी जर बघितली तर त्या आकडेवारीमध्ये जर लार्ज कॅपचं योजनेची वाढ ही जर फक्त 3-2% आणि अशी मिळालेली असेल तर मिडकॅप प्रकारामध्ये गुंतवणूकदारांनी 1 वर्षात 22%, 18%, 14%, 12% अशी वाढ घेतली. साहजिकच ही आकडेवारी वर्ष होऊन गेल्यानंतर मग सांगायला खूप चांगलं वाटतं, ऐकायला खूप चांगलं वाटतं. परंतु अशा प्रकारची भांडवल वृद्धी मिळवण्यासाठी पुढच्या वर्षी कुठल्या योजनांमध्ये चांगल्या प्रकारे भांडवल वृद्धी मिळू शकेल याचा अंदाज करता येतो, त्या आकडेवारीवरून निर्णय घेता येतात. आणि म्हणून HSBC मिडकॅप ह्या योजनेने 1 वर्षाची वाढ 22.5% दिली आहे आणि मिडकॅपमध्ये ही योजना अत्यंत चांगली ठरलेली आहे. तेच जर आपण स्मॉल कॅपकडे लक्ष दिलं तर स्मॉल कॅपमध्ये बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंडाची स्मॉल कॅपची योजना की ज्या योजनेने 1 वर्षाची वाढ 20% दिली आहे, युनियन म्युच्युअल फंडाच्या स्मॉल कॅपने 21% वाढ दिली आहे. आणि हो, LIC म्युच्युअल फंड म्हटला की गुंतवणूकदार नाकं ओरडतात आणि त्यांना तसे वाईट अनुभव आलेले आहेत, परंतु तरीसुद्धा LIC म्युच्युअल फंडाची स्मॉल कॅप योजना जी योजना सुरुवात झाल्यानंतर अतिशय जोरात होती, मध्ये काही कालावधीमध्ये ती योजना मागे पडली. परंतु जशी एखादी बंद पडलेली गाडी परत चांगल्या प्रकारे प्रवासाला सुरुवात करते तसं LIC म्युच्युअल फंडानी 1 वर्षाची वाढ ही 13% मिळवून दाखवली आहे. परंतु अजूनसुद्धा ह्या योजनेकडे असलेली मालमत्ता फार कमी आहे, ती फक्त 695 कोटी आहे. या ठिकाणी गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडाच्या योजनेच्या मालमत्तेचा विचार करायलाच पाहिजे, कारण एखाद्या योजनेकडे मालमत्ता खूप जास्त झाली तरी ती योजना कामगिरीमध्ये कमी पडते, आणि त्या उलट एखाद्या योजनेची मालमत्ता खूपच कमी असली तर त्या योजनेला गुंतवणुकीचे चांगल्या प्रकारे निर्णय घेणं, गुंतवणुकीमध्ये बदल करणं ह्या गोष्टी करणं अवघड होतं. आणि म्हणून साधारणपणे योजनांची निवड करताना ज्याला आपण मध्यम आकाराच्या योजना म्हणतो अशा योजनांकडे लक्ष देणं हे जास्त चांगलं ठरतं. मग ते लार्ज कॅप असेल, मग ते मिड कॅप असेल, मग ते स्मॉल कॅप असेल. आता म्युच्युअल फंड्स जेव्हा आम्ही या ठिकाणी सांगतो तेव्हा याचा अर्थ असा अजिबात नाही की आम्ही शेअर्स गुंतवणुकीकडे दुर्लक्ष करतो. मात्र शेअर्स सांभाळण्याची ताकद गुंतवणूकदारांमध्ये असली पाहिजे. मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये बेल राईज या शेअरची याच ठिकाणी माहिती दिली होती आणि असं सांगितलं होतं की हा 90 रुपयाला शेअर मिळतो आहे आणि या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी शेअर्स विक्रीला अर्ज केला पाहिजे. जेव्हा आपण बाजारामध्ये फार वाढ नाही असं म्हणतो, बाजारामध्ये युद्धाचे खूप परिणाम जाणवत आहेत असं म्हणतो, त्यावेळेस या शेअरने 1 वर्षात 90 रुपयावरून 248 रुपयापर्यंत मजल मारली आहे. आणि आणखीन पुढे किती वाढेल, हा शेअर 300 होईल का, असं कोणीही सांगू शकणार नाही. परंतु प्रत्येक वेळेस नफा कमवून नफा घरात आणून पुढे गेलं पाहिजे आणि आपल्या संपत्तीमध्ये वाढ केली पाहिजे, हे अत्यंत आवश्यक आहे. आणि हे करण्यासाठी म्हणून वैयक्तिकरित्या ज्याप्रमाणे गुंतवणूकदार शेअरचा अभ्यास करतो त्याचप्रमाणे त्यांनी निर्देशांकाचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. आणि निर्देशांकामध्ये जर आपण क्षेत्रीय निर्देशांकाचा विचार केला तर अनेक क्षेत्रीय निर्देशांकांनी खूप चांगल्या प्रकारे भांडवल वृद्धी गुंतवणूकदारांना दिलेली आहे. उदाहरणार्थ
मेटल धातू क्षेत्र, या धातू क्षेत्राचा जो निर्देशांक आहे तो शुक्रवारी

0: प्रकारे बोनस शेअर्स वाटप केले, चांगल्या प्रकारे दरवर्षी लाभांश वाटप केलेलं आहे, अशा कंपन्यांच्या शेअर्समध्ये वर्षानुवर्ष गुंतवणूक सांभाळणं हे अत्यंत आवश्यक आहे. इन्फोसिसचं उदाहरण या प्रसंगी सांगायला काहीच हरकत नाही की ह्या कंपनीने अत्यंत चांगल्या प्रकारे भांडवल वृद्धी गुंतवणूकदारांना मिळवून दिली आहे.
1: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
1: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
3: कार्यक्रमात आता ऐकूया मन की आखे या चित्रपटामधलं गीत मन्नाळे आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं. साहिल लुधियानवी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

कार्यक्रमातलं हे गीत आहे मंदाडे यांच्या आवाजात नक्षलालपुरी यांचं गीत. संगीत आहे मदन मोहन यांचं आणि हे गीत ऐकूयात दिल की राहे या चित्रपटामधलं.

0: नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतो आहे आणि आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद.
2: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
1: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
3: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत मुजरिम या चित्रपटामधलं. संगीतकार सोनिक ओमी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

0: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
0: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मंडळी नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माझ्या मातीचे गायन. आणि मी आरजे माना आज तुमच्याबरोबर ज्या संगीतकार आणि संगीत दिग्दर्शन करणाऱ्या व्यक्तीबद्दल गप्पा मारणार आहे ते आहेत अनिल मोहिले. अनिल मोहिले हे ज्येष्ठ संगीतकार होते. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांसाठी त्याचबरोबर हिंदी चित्रपट यांचं देखील संगीत दिग्दर्शन आणि संयोजन केलंय. अनिल मोहिले यांना संगीताचा वारसा घरातूनच मिळाला. त्यांचे आजोबा वडील काका सगळेच संगीताची आवड असणारे होते आणि आवड जोपासणारे देखील होते. त्यातून वडील हे हौशी संगीत शिक्षक, त्यामुळे 7 वर्षाच्या अनिल यांनी लहानपणापासूनच विविध वाद्य ऐकली पाहिली आणि मग त्या वयात त्यांना या सगळ्या वाद्यांची गोडी लागली नसती तरच नवल, नाही का. पुढे शाळेत जायला लागल्यानंतर गम्मत जम्मत या आकाशवाणीवरील लहान मुलांच्या सदरामधून काचतरंग जलतरंगचे एकल वादनाचे कार्यक्रम ते करू लागले. मंडळी आज आपल्या कार्यक्रमातलं पहिलं गीत ऐकूया, चिमुकले घरकुल आपले छान, गंगाधर महांबरे यांनी लिहिलेलं आणि शैला मोहिले यांनी गायलेलं.

12 वर्षाचे असताना अनेक मोहिले हे दादरच्या श्रीकृष्ण संगीत विद्यालयात व्हायोलिन शिकायला लागले आणि वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी व्हायोलिन मध्ये संगीत विशारदही झाले. पण त्याचबरोबर तबला, पेटी, काष्ठतरंग अशी अनेक इतर वाद्या वाजवण्यातही ते पारंगत झाले. वयाच्या 11व्या वर्षीच सी रामचंद्र, लता मंगेशकर यासारख्या दिग्गजांची पाठीवर पडलेली थाप आणि आशीर्वाद घेऊन अनिल मोहिले हे तरुण, मेहनती, हुशार, हर हुन्नरी कलाकार 1960 साली वयाच्या फक्त 19व्या वर्षी आकाशवाणीच्या नोकरीत रुजू झाले आणि मग खऱ्या अर्थानं त्यांच्या संगीत कारकिर्दीला सुरुवात झाली. गमतीचा भाग सांगू का मंडळी? आपल्या सगळ्यांच्या कानावर पडलेलं विविध भारतीवरच्या जाहिरातींमध्ये मध्ये मध्ये वाजणारे फिलर्स आहेत ते अनिल मोहिलेंनी काच तरंगवर वाजवलेले आहेत. आकाशवाणीवर वेगवेगळे गीतकार, गायक, वादक, तंत्रज्ञ आणि संगीतकार वरचेवर भेटत असल्यामुळे त्यांच्या या जडणघडणीच्या वयात अनिल मोहिलेंच्या ज्ञानात आणि अनुभवात भर पडत गेली. वाद्यवृंद संयोजक म्हणून आणि संगीतकार म्हणूनही. यानंतर ऐकूया चंदनाचे परिमळ आम्हा काय त्याचे, शरद जांभेकर यांनी गायलेलं.

लहानपणापासूनच संगीताची आवड असलेल्या अनिल मोहिलेंना वयाच्या 15व्या वर्षी त्यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद ही पदवी मिळाली. रुपालेल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच सन 1960च्या दशकात त्यांनी आकाशवाणीवर काम केलं. संगीत संयोजनाची सुरुवात त्यांनी आकाशवाणीवर केली. तिथेच त्यांच्या आयुष्यातलं नवं लक्ष त्यांना मिळालं आणि ते शास्त्रीय संगीतापासून भावसंगीताकडे वळले. संगीत संयोजनासाठी शिवकुमार पुंजाने यांच्याकडे त्यांना मार्गदर्शन मिळालं. नोटेशन वाचून वाजवणे हा प्रकार ते त्यांच्याकडे शिकले आणि मग आकाशवाणीवर श्रीनिवास खळे यांची ओळख झाली. नयन तुझसाठी आतुरले ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं हे सुंदर गीत ऐकू.

नोटेशन लिहिणं, चालीमधल्या जागा गीताच्या चालीला अनुरूप अशा धुनांनी भरणं, यासाठी लागणारं ज्ञान त्यांना श्रीनिवास खळे यांच्याकडून मिळालं. ते स्वतः बुलबुल तरंग आणि मेंडोलिन वाजवायचे. स्वतःची नोकरी सांभाळून त्यांनी ही आवड जपली होती. त्यांच्यावर लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीतल्या प्यारेलाल शर्मा, शंकर जयकिशन यांचे म्युझिक अरेंजर, सॅबेस्टियन कल्याणजी आनंदजी यांचे अरेंजर बाळ पार्टे आणि मदन मोहन यांचे अरेंजर सोनिक मास्तर यांचा प्रभाव होता. जवळजवळ 86 हिंदी चित्रपटांचं त्यांनी संगीत संयोजन केलंय. जवळपास 70 अधिक संगीतकारांकडे त्यांनी काम केलंय. मंगेशकर कुटुंबियांच्या कार्यक्रमात ते संगीत संयोजक म्हणून आपल्याला कायमच दिसतात. यानंतर मंडळी ऐकूया परीकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का, कृष्णा कल्ले यांनी गायलेलं हे गीत.

संगीतकार म्हणून त्यांनी स्वतंत्रपणे तसंच अरुण पौडवाल यांच्या साथीने अनेक चित्रपटांना संगीत दिलं. मराठी चित्रपट सृष्टीत अनिल अरुण या जोडीने अष्टविनायक या चित्रपटाला दिलेल्या संगीतामुळे त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. यानंतर ऐकूया अरुण दाते यांनी गायलेलं गीत मज सांग सखे तू सांग मला पत्रात लिहू मी काय तुला.

मंगेशकर कुटुंबियांचा उजवा हात अशी अनिल मोहिले यांची प्रसिद्धी होती. संगीताच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कलाकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा उपक्रमही सन 2003 पासून अनिल मोहिले यांनी राबविला. तीन पिढ्यांच्या संगीतकारांना जोडणारा दुवा म्हणून अनिल मोहिले यांच्याकडे पाहिलं जात होतं. मुंबई विद्यापीठात संगीत संयोजनाचा अभ्यासक्रमही त्यांनी सुरू केला होता, त्यामुळे त्यातून अनेक विद्यार्थी घडवले गेले. यानंतर ऐकूया शैला मोहिले यांनी गायलेलं कानात सांग माझ्या मी आवडे तुला का हे गीत ऐकूया.

संगीत संयोजन केलेले चित्रपट त्यांची नावं सांगायची झाली तर अभिमान, कयामत से कयामत तक, डॉन, थोडी सी बेवफाई, लेकिन, शराबी, शर्मिली, कितीतरी नावांची लिस्ट आहे त्याच्या पुढे. त्याचबरोबर मराठी चित्रपटामध्ये अशी ही बनवा बनवी, जीवलगा, झपाटलेला, थरथराट, दे धनादन, धडाकेबाज, शुभमंगल सावधान अशाही चित्रपटांची अनेक नावं आपल्याला घेता येतील. अनिल मोहिले यांना राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते व्हायोलिन वादनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर सूरमणी पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं गेलं. त्याचप्रमाणे मास्टर दीनानाथ पुरस्कार देखील त्यांना मिळाला. राज्य शासनाचा सांस्कृतिक पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित केलं गेलं होतं. त्याचबरोबर स्वरयोगी किताबाने देखील त्यांना सन्मानित केलं गेलं होतं. यानंतर ऐकूया अरुण दाते यांनी गायलेलं असाच यावा पहाट वारा.

1965 साली श्रीनिवास खळे नामक सुरांचा जादूगार आकाशवाणीवर संगीतकार म्हणून नोकरीस लागला आणि त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली

उतरून रात्र गेली हे अनुराधा पोडवाल यांनी गायलेलं गाणं आजही आपल्या अगदी छान स्मरणात आहे. मग ऐकूया हेच गाणं, डोळ्यावरून माझ्या उतरून रात्र.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात.
3: स्मृती भाग 8. समग्र भारतवर्षातील वेदविदास मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय सादर साष्टांग प्रणिपात. आज आपण आता अपस्तंभ स्मृतीबद्दल या 8व्या भागात पाहणार आहोत. 8. अपस्तंभ स्मृती. अपस्तंभ ऋषींनी लिहिलेली ही स्मृती म्हणून अपस्तंभ स्मृती हे नाव आहे. या स्मृतीत 19 अध्याय आहेत. पहिल्या अध्यायात 34, दुसऱ्या अध्यायात 14, तिसऱ्या अध्यायात 12, चौथ्या अध्यायात 11, पाचव्या अध्यायात 14, सहाव्या अध्यायात 10, सातव्या अध्यायात 22, आठव्या अध्यायात 21, नवव्या अध्यायात 44 आणि 10व्या अध्यायात 16 असे

0: 214 श्लोकांची ही संहिता आहे. यात गोरोधनाविषयी, गोहत्या, शुद्धी, अशुद्धी, वस्त्रधारण, रजस्वला, विवाह, कन्या रजोदर्शन, सुरादी सेवन, दूषित अन्न भोजन, मोक्षादी कारणाभिधान आदी विषय येतात. शिवाय या अगोदर जे केशवपनाबद्दल विधान आले आहे, तसेच याही ऋषींनी नारीचे मुंडन न करण्याबाबत विधान केलेले आहे. आता काही मला भावलेले श्लोक देत आहे जे या स्मृतीची उंची वाढवणारेच आहेत, हे निःसंशय. न दुष्येत संतताधारा, वातो धूताश्च रेणवहा, स्त्रियो वृद्धाश्च बालाश्च न दुष्यंती कदाचन. निरंतर वाहणारी पाण्याची धार, वायूने उडणारी धूळ, स्त्रिया, वृद्ध आणि बालक कधीच अपवित्र नसतात. सोहळ्याचे नावाखाली असमज लहान मुलांना आमचेकडे दंडित केले गेले बऱ्याचदा. हा शुद्धतेच्या विचाराचा अतिरेक होता? विद्वानांनी कृपया सांगावे. आत्मशय्याच वस्त्रंच जायापत्यम कमंडलुहु, आत्मन शुचिरेतानी परेशाम शुचिनितु. आपली शय्या, वस्त्र, पत्नी, संतान आणि जलपात्र या वस्तू आपल्याच शुद्ध असतात, दुसऱ्याच्या अशुद्ध असतात. आपल्याकडे कोरोनाचं थैमान होऊन गेले. जिथे बाहेर जाऊन आलेला आपलाच अशुद्ध असतो, तिथे दुसऱ्याची कथा योग्यच वर्णित आहे ना श्लोकातली. जास्त स्पष्टीकरणाची कोरोनामुळे गरज भासली नाही, म्हणून कोरोनाचे आभारच. अन्यथा भारतात शंकासुरांची फौज कमी नाहीच. दुसऱ्याच्या पत्नीवर वाईट नजर असू नये व स्वतःचा मुलगा असताना काहींना दुसऱ्याच्या मुलांना काम सांगण्याची सवय असते, ही बऱ्याच जणांची तक्रार सारखीच असेल ना. मग ऋषींच्या दूरदृष्टीला नमस्कार करणार ना. वापी कूप तडागानाम दूषितानांच शोधनम, कुंभानाम शतमुद्धृत्य पंचगव्यम ततः क्षिपेत. दूषित झालेली विहीर, आड, तलाव यांचे शुद्धीकरण, त्यातून 100 घडे म्हणजे अदमासे 10,000 लिटर पेक्षा जास्त. घडे हा त्या काळचा माप आजचा नाही. पाणी काढून टाकावे. तत्पश्चात पंचगव्य म्हणजे गाईचे दूध, दही, तूप, गोमय आणि गोमूत्र टाकावे. पंचगव्याचे जर शुद्धीकरणात एवढे स्थान असेल तर गोहत्या का करावी? याचे उत्तर भारतातील संस्कृती विरोधात भाष्य करणारे शास्त्रज्ञ, साहित्यिक, राजकारणी वा इतर धर्मीय देऊ शकतील. ज्या राजकारण्यांनी भारतीयांची मातृभाषा संस्कृत व या देशाचे आयुर्वेद, वैद्यकशास्त्र याबाबत दुर्लक्ष केले. शूद्रान्नम शूद्र संपर्क, शूद्रेणैव सहासनम, शूद्रात ज्ञानगम कंचित ज्वलंतमपि पातयेत. शूद्राचे अन्न, शूद्राचा संपर्क, शूद्रासह एक आसनावर बसणे आणि शूद्राकडून ज्ञानाची प्राप्ती करणे या गोष्टी जाज्वल्य मनुष्याचे पतन करू शकतात. हा श्लोक मी मुद्दामच घेतला. राजकारणी लोकांची व्यवस्था, बैठक, जेवणासंबंधी, चर्चेसंबंधी ही नेहमी वेगळी असते. बऱ्याच कार्यक्रमात प्रिन्सिपल शेजारी शिपायाची व मोठ्या हॉस्पिटलचे डॉक्टरांची बैठक व्यवस्था वॉर्ड बॉयसवर असू शकेल. हे शिकतील तत्वज्ञान शिपाई व वॉर्ड बॉयकडून. ही साधी उदाहरणे आज आहेत, तर त्या काळातला जाज्वल्यमान मनुष्य कसा असेल? प्रत्येकाचे वागण्याचे, बोलण्याचे, अन्नसेवनाचे नियम असतात. ते ओलांडले तर समाजही किंमत आज सुद्धा ठेवत नाही. तो काळ किती कठीण होता समजून घ्या. आजही एकाच समाजातील माणसे आपल्याच समाजातील प्रत्येकाकडे जेवतातच असे अजिबात नाही. हेही लक्षात घ्या. अशुद्धता, अस्वच्छता आणि उच्च नीचतेची मानसिकता हीच कारणे. शूद्रान्नेन तु भुक्तेन मैथुनम योधी गच्छती, यस्यान्नम तस्य ते पुत्रा, यन्नात शुक्रस्य संभवः. शूद्राचे अन्न खाऊन जो मनुष्य संतानोत्पत्ती करता मैथुन करतो, ते पुत्र ज्याचे अन्न खातो त्याचेच असतात, कारण अन्नानेच वीर्याची उत्पत्ती होते. या समग्र भारतवर्षात ब्रह्मर्षी पदाला पोहोचणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे दशरथास आज्ञा देण्याची शक्ती ठेवणारे वशिष्ठ जन्माने शूद्र होते व रामलक्ष्मणास शिकवणारे दुसरे व्यक्तिमत्व विश्वामित्र क्षत्रिय होते. मुळात ज्या संस्कृतीत शूद्रासही ब्रह्मर्षी होण्याचा अधिकार आहे, त्या संस्कृतीचे ऋषी चुकीचे लिहिते. तसं असेल तर आजचे आमचे राष्ट्रपती व त्यांचे विरोधात निवडणूक लढणारे व्यक्तिमत्व भारतातील प्रत्येक दलिताकडे जेवू शकतील. मुळात शूद्र हा शब्द अस्वच्छता, अशुद्धता, मानसिक दीनता याशी संबंधित आहे. कुठलेही कार्य कमी प्रतीचे नसते तर कुठलेही कर्म करणारा कमी प्रतीचा कसा असू शकतो? पण आजही प्रत्येक समाजात असे अशौचतेने राहणारी माणसे असतातच. त्यांच्याकडे त्यांच्याच समाजातील माणसे जेवत नाहीत ही आजची परिस्थिती, तर तो काळ कसा असेल हे पुन्हा सांगणे. तंबाखू खाऊन त्याच हाताने चहा बनवणारा वा चव घेऊन पुन्हा त्याच हाताने वाटणारा वा नाश्ता देणारा चांगला असू शकतो. दुधाची पुडी तोंडाने फोडणारा चांगला असतो. आणि सर्वात कहर म्हणजे अतिउच्च माणसापासून शेवटच्या माणसापर्यंत एकही माणूस चहा प्यायल्यावर वा नाश्ता खाल्ल्यावर तोंड धुतोच असे अजिबात नाही. घराबाहेर मूत्र प्रवृत्तीसाठी जाणारे सगळे उच्च भ्रूंनी ते किती वेळा हातपाय धुतात हे स्वमनाला विचारून पाहावे. सगळे अशुद्ध, वा मी तर सुटाबुटातला पडी वापरणारा, स्वतःला धर्म, अर्थ, भोग आणि अधिकारात उच्च भ्रू समजणारी माणसे, दुर्गंधाचा घमघमाट असलेल्या मूत्री घरातही गप्पा मारताना वा दिलखुलास असताना मी पाहिली आहेत. आणि शिंतोडे ऋषींच्या स्मृतींवर आमची चूक नाही वाटत. या श्लोकात वीर्याबद्दल आणि होणाऱ्या पुत्राबद्दल विधान आहे. आयुर्वेद शिका वा काही सिद्धांत तर आयुष्यात पाठ करा. अन्नम वृत्तिकारणाम श्रेष्ठम हे मी अगोदरच सांगितले आहे. समाजव्यवस्था, धर्मव्यवस्था, वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था आयुष्य खपवून तयार करणाऱ्या माझ्या ऋषींवर शिंतोडे उडवणाऱ्यांसाठी भरपूर प्रश्नच आहेत. त्यांनी द्यावी उत्तरे, अन्यथा ऋषीप्रणित समाजरचना मान्य करावी. असो, मला वाद नको. ऋषी विचार सर्वांपर्यंत पोहोचावा. जी समाजरचना कदाचित तथाकथित राजकारणी लोकांकडून समाजात भेद पाडण्यासाठी व केवळ ब्राह्मणांना वाईट ठरवण्यासाठी आणि स्वतःचे वर्चस्वासाठी लक्ष्य केली गेली असेल. विवाहोत्सव यज्ञेषु अंतरा मृतसूतके सद्य शुद्धिम विजानीयात पूर्वम संकल्पितम चरेत. विवाह, उत्सव, यज्ञ इत्यादी सुरू असताना मध्येच मृतसूतक वा जन्मसूतक, वृद्धिसूतक आले तर त्या अशौचाची ताबडतोब शुद्धी प्रक्रिया करून पहिले केलेल्या संकल्पास पूर्ण करावे. तूर्तास याचे सारखा सुंदर श्लोक मला तरी वाटत नाही. या श्लोकाने सर्व समाजातील समस्या सुटाव्यात असा श्लोक आहे. सर्वांग सुंदर धर्मनिर्णय अत्यंत अडचणीचे वेळेचा. यासाठी आपस्तंभांना त्यांच्या सुदूर दृष्टीला सविनय सादर साष्टांग प्रणिपातच. आज एवढे पुरेसे वाटते. उद्या पुढील स्मृती पाहू. इत्यलम, धन्यवाद.
1: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

देवदास या चित्रपटामधलं साहिर लुधियानवी यांचं गीत आता ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांच्या आवाजात. संगीतकार सचिन देव बर्मन.

नाशिक महानगरपालिका पुरस्कृत क्षितिज प्रस्तुत स्वर्गीय सुमनताई कल्लडपूर यांना नाशिककरांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी भावसुमनांजली कार्यक्रम. रात्र आहे पौर्णिमेची. गायिका सुविद्या कुलकर्णी, सहगायक मुग्धा कुलकर्णी, अभिषेक नलावडे, क्षितिजा कुलकर्णी, साधुसंगत अनिल धुमाळ, प्रणव हरिदास, शुभांगी भावसार, महेश कुलकर्णी, आदित्य कुलकर्णी, अभिजित शर्मा आणि महेश फुलपगार. निवेदन अमेय रानडे. सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी सायंकाळी 6:30 महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. प्रवेश विनामूल्य.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: दिल्ली पुकारा या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, मराठी भाषेचं कोड कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. प्रमाण बोली खेड्यावरची शिवराळ, पण माझी ही माय मराठी. माझ्या भाषेचं कौतुक करताना कवीची वाणी थकत नाही. अशा या मराठमोळ्या भाषेच्या शब्दांचा साज शृंगार चढवून तिचं सौंदर्य खुलवणारा एक कवी म्हणजे शांताराम नांदगावकर. मराठी चित्रपटातलं हे एक प्रसिद्ध नाव. आजच्या कार्यक्रमात ऐकूया त्यांचीच सुरेल गाणी.

मूळचे कोकणातले असलेले कवी शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेली गाणी ऐकत आहोत आजच्या दिल्ली पुकारा या कार्यक्रमामध्ये. मी आहे प्रांजली तुमच्या सोबत. तुम्ही ट्यून केलं आहे 90.8. मित्रांनो, शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं हे कोळी गीत मनाला भिडतं. श्यामा चित्तार आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं हे कोळी गीत लिहिलं होतं शांताराम नांदगावकर यांनी आणि संगीत होतं प्रदीप विलास यांचं. नांदगावकरांची पहिली कविता त्यांनी 10वीत असताना लिहिली. लहानपणी देवासमोर दिवा लावून अभ्यासाला सुरुवात करत या ज्योतीबद्दल त्यांना आकर्षण वाटत असे तेव्हा त्यांच्या घरी रेडिओवर जी हिंदी गीते लागत त्यातील एक ओळ त्यांना आवडत असे, ती म्हणजे क्षमा जले परवाने आए. मग याच ज्योतीवरून त्यांना ओळी सुचल्या का उगा पतंगा जळसी आणि ती त्यांची झाली पहिली कविता.

अत्यंत सुरेल आणि मराठीमध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेलं हे गाणं गायलं होतं आशा भोसले यांनी. संगीतकार होते अनिल अरुण आणि लिहिलं होतं शांताराम नांदगावकर यांनी, ज्यांच्याबद्दल बोलत आहोत आजच्या दिल ने पुकारा या कार्यक्रमामध्ये. खरोखरच हे गीत म्हणजे मराठीतलं मैलाचा दगड ठरलेलं आहे. उडती चाल असलेलं हे गीत श्रोत्यांना इतकं भावतं की त्या गीताचे रिमिक्सही आज होत आहेत. अशा अनेक अल्लड प्रेमगीतांना जन्म देणाऱ्या नांदगावकरांचं बालपण अतिशय हलाखीचं गेलं. भावसंगीताची साथ लाभल्याने त्यांना एक मार्ग मिळाला. प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई हे गाणं त्यांनी एका कार्यक्रमात ऐकलं आणि आपणही काहीतरी लिहावं असं त्यांना मनातून वाटू लागलं, सुचू लागलं. संगीतकार दशरथ पुजारी यांनी हे लिखाण पाहिल्यावर पहिलं गीत ध्वनिमुद्रित झालं सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गदिमांनी त्यांच्या रचनांचं कौतुक केलं आणि संधी मिळत गेली.

अजित कडकड यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. दिलीप करा या कार्यक्रमात मित्रांनो लिहिलं होतं. शांताराम नांदगावकर यांनी संगीत दिलं होतं. अशोक पत्की यांनी हे कर्णमधुर गीत खरोखरच मनाला भिजवून जातं. भावगीतांबरोबर अनेक प्रेमगीते, सहज सुंदर असलेली बालगीते, भक्तिरसपूर्ण गीतं मराठीमध्ये लिहून नांदगावकरांनी मराठी मातीवर एक ठसा उमटवला. अतिशय कमी वेळात गीतरचना करणारे गीतकार म्हणून त्यांची ख्याती होती. अनेक चित्रपटांबरोबर आकाशवाणी करता त्यांनी संगीतिका लिहिल्या, दूरदर्शनसाठी गीतमाल्या लिहिल्या. डॉक्टर आंबेडकरांच्या जीवन कार्यावरील रचना, एकवीरा देवी, साईबाबा, बुद्ध यांच्यावर आधारित श्रद्धा केंद्रित रचनाही त्यांनी लिहिल्या.

भूपेंद्र यांनी गायलेलं एक सुरेल गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्की यांनी, गीतकार होते शांताराम नांदगावकर. मित्रांनो, नांदगावकरांची रेडिओ गीते ऐकत आपली पिढी मोठी झाली. मनामनांना रिझवणारी, भावनांच्या ओलाव्याने भिजवणारी अशी आठवणीतली गाणी ऐकत राहूया, ऐकवत राहूया आणि परत भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत नमस्कार.

0: लेख आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्रकट्टा. सादर करते दत्ता सरदेशमुख. प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मैत्रकट्टा.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया कैफे आझमी यांचं छोटी बहू या चित्रपटामधलं. ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

तुम्हाला हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं. आनंद बक्षे यांची गीतरचना ऐकूया. इश्क पर जोर नाही या चित्रपटामधले गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: मन्नाडे आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं अभिलाषा या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

कार्यक्रमात हे गीत ऐकूया मुकेश यांनी गायलेलं कटी पतंग या चित्रपटामधलं. गीतरचना आहे आनंद बक्षी यांची आणि संगीत दिलं आहे राहुलदेव बर्मन यांनी.

0: नाशिक महानगरपालिका पुरस्कृत क्षितिज प्रस्तुत स्वर्गीय सुमनताई कल्लडपूर यांना नाशिककरांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी भावसुमनांजली कार्यक्रम. रात्र आहे पौर्णिमेची. गायिका सुविद्या कुलकर्णी. सहगायक मुग्धा कुलकर्णी, अभिषेक नलावडे, क्षितिजा कुलकर्णी. साथसंगत अनिल धुमाळ, प्रणव हरिदास, शुभांगी भावसार, महेश कुलकर्णी, आदित्य कुलकर्णी, अभिजित शर्मा आणि महेश फुलपगार. निवेदन अमेय रानडे. सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी सायंकाळी 6:30 महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. प्रवेश विनामूल्य.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात जिंदगी जिंदगी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता आपण ऐकणार आहोत हसते जखम या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं कैफी आझमी यांचं गीत. संगीत दिलं आहे मदन मोहन यांनी.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार पालक व माझ्या बालमित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. अजिंक्य मी या नव्या वाचनमालेत मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. माझ्या पालक आणि बालक मित्रांनो, सध्या आपण ऐकत आहोत प्राध्यापक प्रवीण डवणे लिखित अजिंक्य मी या पुस्तकातील काही प्रेरणादायी कथा. आजचा भाग 20. सुमितने बाईंना जी शंका विचारली त्या शंकेचं उत्तर मी पुढील तासाला देईन असं बाईंनी सांगितलं. त्याच्यामुळे महिन्याभर वाट पाहण्याशिवाय सुमितच्या हातामध्ये काही नव्हतं. पुढे काय झालं ते आपण ऐकूया आता या पुढच्या भागामध्ये. मी घरी आईबाबांना शाळेत जे जे वेगळं घडतं ते सगळं सांगतो. जेवताना आमच्या गप्पा रंगतात. माझा प्रश्न आणि फडणवीसबाईंची प्रतिक्रिया दोन्हीही मी आईबाबांना सांगितलं. आईबाबांनाही माझं कौतुक वाटलं. तेही समजावून सांगतात, पण फडणवीसबाई काय सांगतात याकडे मी कान लावून बसलो होतो. आता महिन्याभराची मी तयारी तर केली होती. माझ्या शंकेला उत्तर फडणवीसबाई महिन्याभरानंतर देणार होत्या, त्यामुळे मी निश्चिंत होतो. परंतु त्याच रात्री आज तक या माझ्याही आवडत्या कार्यक्रमात एक बातमी ऐकून मला झोपच येईना. आई बाबा मात्र छान झोपले होते आणि माझ्या डोळ्यासमोर अतिरेक्याने मारलेलं निष्पाप कुटुंबच येत होतं. एका पाठोपाठ 6 जणांना अतिरेक्याने काश्मीरमधील एका खेड्यामध्ये मारलं होतं. त्यांचं शरीर कपड्यांनी झाकून ठेवलं होतं. त्यात 3 लहान मुलं देखील होती. बिचारी, आपण या जगातून निघून गेलो हेही त्यांना कळलं नसेल. याच विचारात केव्हा झोप लागली हे मला कळलं नाही. दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रात तेच, सर्वत्र तशाच बातम्या, चर्चा, रोज त्याच प्रकारच्या बातम्या. घुसखोर भारतीय हद्दीत शिरले, भारतीय जवानांचे चोख उत्तर, 17 अतिरेकी ठार, 4 भारतीय जवानही धरातीर्थी. घरात बाबांकडे येणाऱ्या मित्रांमध्ये हीच चर्चा. कारगिल वॉर सुरू झाले तर आता कायमचं उत्तर देऊन टाका, त्यांचा सगळा प्रदेश घ्या बळकावून आणि संपवून टाका एकदाचा विषय. खरं सांगतो, अशा गप्पांनीही माझी छाती धडधडते. मोठी माणसं असं का बोलतात? काही माणसं अजान असतील पण म्हणून सगळ्यांनाच का मारायचं? मला कळत नाही, मी अजून तेवढा मोठा नाही. खरं तर माझं मत वेगळं आहे, पण मी माझं मत सांगणार कोणाला? कारगिल वॉर धडाडून पेटलं होतं. किती जण मरत होते कोणास ठाऊक. रोज आज तकमध्ये सैनिकांच्या कुटुंबियांचे सांत्वन करताना पंतप्रधान दिसत होते. सैनिकांच्या बायका, त्यांच्या वृद्ध आया आणि अगदी लहान मुलं. काही स्फोट तर काश्मीरमधल्या आपल्या माणसांनीच अतिरेकी होऊन घडवल्याच्या बातम्या धडकत होत्या. आपलीच माणसं असं का घडवतात? मग आपलं कोण आणि परक कोण? लढायचं कोणाविरुद्ध? आपणच आपल्याविरुद्ध? छे, हा प्रश्न मी कोणाला विचारू? पुन्हा सगळे म्हणतील, सुमित पुढच्या आठवड्यात गणिताची चाचणी आहे, गणित सोडवत बस. ते ही गणित सुटतील हो, पण हे गणित सुटेल का? कुणी सोडवेल का हे गणित? अचानक तास नसताना फडणवीसबाई वर्गात आल्या. नेहमी हसतमुख असत, पण आज मात्र त्या जरा थोड्या चिंताक्रांत दिसत होत्या. वर्गात हसऱ्या चेहऱ्यानं यायचं, सोनेरी काडीचा चष्मा पुसायचा, पुन्हा डोळ्यांना लावायचा आणि मग तासाला सुरुवात करायची असा त्यांचा शिरस्ता होता. आज मात्र तसं काहीच झालं नाही. बाई गंभीर होत्या. आम्हीही त्यामुळे चिडीचूप झालो. बाईने सुरुवात केली, मुलांनो आज मी अगदी वेगळ्या कारणासाठी वर्गात आले आहे. बाई जराशा थांबल्या. त्यांनी खूप मोठा श्वास घेतला. वर्गातील एका बेंचकडे बघून त्या अधिक उदास झाल्या. नकळत आमचं लक्ष तिकडे गेलं. त्या बेंचवर बसणारा अनवर आज शाळेत आलेला नव्हता, पण त्याचा काय संबंध असणार? बाईंनी बहुधा शब्द गोळा केले असणार, कारण त्यांचे डोळे आधीच पाण्याने भरले होते. बाईंना काय सांगायचं होतं हे आपण ऐकूया या कथेच्या पुढील भागात पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता.
तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणं तुमचा आवाज.

0: तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: कार्यक्रमात आता ऐकूया गुलजार यांचं गीत मोहम्मद रफी यांच्या आवाजात. हे गीत आहे कोशिश या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे मदन मोहन यांनी.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.
1: हे गीत आपण ऐकणार आहोत वर्मा मलिक यांचं, लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं. चुनौती या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांचं.

आशा भोसले यांनी गायलेलं अंधा कानून या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूया प्रेम धवन यांचं लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे चित्रगुप्त यांनी आणि हे गीत ऐकूयात कभी धूप कभी छाव या चित्रपटामधलं.

0: नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत कहते है मुझको राजा या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत साहिर लुधियानवी यांचं गीत. या गीताला संगीत आहे रवी यांचं. हे गीत आपण ऐकणार आहोत एक महल हो सपनो का या चित्रपटामधलं. आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात.
1: जिंदगी गुजारने को साथी एक चाहिए,

0: जही हुजन घर में।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे आशा भोसले यांनी गायलेलं निदा फाजली यांचं गीत. संगीत आहे खय्याम यांचं. चित्रपट एक नया रिश्ता.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांक.
2: लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. साहिर लुधियानवी यांची गीतरचना, संगीतकार खय्याम, आणि हे गीत आहे चंबल की कसम या चित्रपटामधलं.

चित्रपटामधलं हसरत जयपुरी यांचं गीत आता ऐकूयात लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरात. संगीतकार शंकर जयकिशन.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. आखरी बदला या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं. कवी योगेश यांच्या गीताला संगीत आहे सलील चौधरी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83 800 16 512 या क्रमांकावर.

चित्रपटसृष्टीतल्या तारे तारकांचा सुपरस्टार पदापर्यंतचा स्वप्नवत प्रवास त्यांच्याच सुमधुर गाण्यांबरोबरच अनोख्या आठवणीतून जागा करूया आमच्या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून. कालाय तस्मै नमहा ऐका दर शनिवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 11 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरन.

करता हूँ मैं सक्सेसफुल। बा बा बा बा, नथिंग इज इम्पॉसिबल।

0: यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे गाणे गा।

0: बाळासाठी सर्वोत्तम असा आहार म्हणजे स्तनपान. अगदी अमृताशी ज्याची तुलना होते असं बाळासाठीचं पूर्णान्न म्हणजे स्तनपान. या स्तनपानाचे फायदे, समज, गैरसमज, त्याचं महत्व या सगळ्यांबद्दलच जाणून घेऊया आमच्या दुग्धामृत या नवीन कार्यक्रमातनं. जरूर ऐका येत्या 7 एप्रिल पासून दर सोमवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण गुरुवारी दुपारी 12:30, ज्यात मार्गदर्शन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ आणि इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. जरूर ऐका दुग्धा अमृत फक्त
1: रेडिओ विश्वास. टाइम चेक, टाइम चेक.
2: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांक

तन्वर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.

नमस्कार, मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मैं बुद्धो लंबो लंबो मैं जादू वाला जो रोता आए हंसता जाए पीकर मेरा प्याला छू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल कर.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदर टच स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांक

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: सकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.